ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. 12वी सायन्स परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. अभियांत्रिकी फार्मसी क्षेत्रातील सर्वोत्तम करिअर आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आपलं स्वागत. 41 वर्ष अखंड हजारो अभियंते घडवणारी यशस्वी परंपरा, 150 एकरचा निसर्गरम्य परिसर, ब्रँच वाईज स्वतंत्र इमारत, तज्ञ फॅकल्टीज, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, हायवे लगत कॉलेज आणि सुरक्षित परिसर. तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या सीएससी, AITS, ETC, मेकॅनिकल आणि सिव्हिल साठी प्रत्येकी 60 जागा उपलब्ध, तसेच एमटेक ला ETC, मेकॅनिकल आणि सीएससी साठी प्रत्येकी 18 जागा उपलब्ध. थेट द्वितीय वर्षामध्ये व्यावसायिकांसाठी म्हणजेच वर्किंग प्रोफेशनल बीटेक साठी सीएससी आणि AITS या शाखेत प्रत्येकी 30 जागा, बी फार्मसी साठी 100 जागा उपलब्ध. हजारो विद्यार्थी कॅम्पस सिलेक्शन द्वारे जगभरातील कंपनीत उच्च पदावर कार्यरत. तेव्हा आजच 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कॅम्पसला भेट द्यावी आणि यशस्वी करिअरचा पाया रचावा. तेरणा नॉलेज सिटी, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर VV मानेसर. मोबाईल 94219 78 0 78.
2: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना अनेक संकटं येतात, अनेक अडचणी येतात, पण त्याला तोंड देत देत त्याला सामोरं जात जात ते आयुष्यात एका अशा उंचीवर जाऊन पोहोचलेले असतात की त्यांचा हा प्रवासच आपल्यासाठी प्रेरणादायक असतो. अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे श्री सुधाकर राठोड यांना. ते 2003 तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. 2003 पासआउट झालेले आहेत. मेकॅनिकल ही डिग्री घेऊन ते या ठिकाणाहून पासआउट झालेले आहेत. सध्या ते एंटरप्रेन्युअर आहेत. राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालवतात पुण्यामध्ये, मूळतः सोलापूरचे आहेत. तेव्हा आपण त्यांचा जीवन प्रवास आज जाणून घेऊयात तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमात. सुधाकरजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये.
3: नमस्कार, मी सुधाकर राठोड. रेडिओ तेरणा 90.4 मी खूप खूप आभारी आहे मला इथं इन्व्हाइट केल्याबद्दल आणि माझे मनोगत सांगण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल.
2: अच्छा,
3: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.
2: सुधाकरजी, जसं की मी आत्ता एक तुमचं छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं की आपण 2003 पासआउट झालेला आहात, तर साधारणतः आता एक 20 कालावधी लोटतो आहे. तुम्ही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 20 पहिल्यांदा येतात की अगोदर आला होता?
3: 20 मध्ये आद्यंतरी येऊन गेलो होतो मी.
2: हा हा, साधारणतः किती वर्षापूर्वी?
3: 6 मी येऊन गेलो होतो.
2: 6
3: दरम्यान, पण तेव्हा माझा टूर होता, माझा छोटासा टूर एरियामध्ये, औरंगाबाद वगैरे या साईडला. जसं वरवरती फिरती मी भेट घेतली, त्यामध्ये मी बरंच काही कायापलट पाहिला. इन्फ्रास्ट्रक्चर फार सुंदर प्रमाणात इथे डेव्हलप झालेलं आहे आणि ज्या अजून सुविधा, ॲडिशनल सुविधा काही बऱ्याचशा इथे मी पाहतोय आणि रिअली हॅपी टू सी सिन्स दॅट डे. आणि मी खरंच भाग्यवान मानतोय की पहिला जो बॅच होता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा 1999 जेव्हा सुरुवात झाली होती, मला आठवतंय 120 काहीतरी इंटेक कॅपॅसिटी होती.
2: फर्स्ट 99,
3: द फर्स्ट स्टुडंट्स, वन ऑफ देम. अँड वी आर टेकिंग दॅट लॉट ऑफ बेटर ॲडव्हान्टेजेस फ्रॉम दिस फॅसिलिटर्स, आवर डिपार्टमेंट हेड्स, ऑल प्रोफेसर्स. तर फार आनंद वाटला मला त्या 4 जर्नीमध्ये. मी थोडक्यात काही तुम्हाला माझे मनोगत सांगण्याचा प्रयत्न करेन.
2: जसं तुम्ही म्हणताय की 1999 तुम्ही इथं ॲडमिशन घेण्यासाठी आला होता, तर तुम्हाला असं कसं जाणवलं की तुम्हाला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातच ऍडमिशन घ्यावं? तुमचं स्कुलिंग कुठं झालं?
3: हा माझं स्कुलिंग झालंय सर गव्हर्नमेंट स्कुलिंग मध्ये मी पास आउट आहे 10th.
2: अच्छा, कुठे? सोलापूर
3: महावीर हायस्कूल म्हणून सोलापूर मधनं. मला मराठी मीडियम, इट वॉज मीडियम. त्याच्यामधनं नंतर मग माझी जर्नी स्टार्ट झाली कॉलेजमध्ये. मग लातूरमधनं मी 11th-12th केलं. मग त्यामध्ये काही चांगले पर्सेंटेज सुद्धा अचीव करायचा प्रयत्न केला. पी सी एम आपली कॅटेगरीमध्ये याच्यामध्ये मला हा कॉलेज पहिला व्ही आर सी कॉलेज भेटला होता नागपूरचा. त्यानंतर मला मेकॅनिकल घ्यायचं होतं स्पेशली. तेव्हा मेकॅनिकलमध्ये हा एक ऑप्शन ओपन झाला होता आणि मला माझ्या नेटिव्ह प्लेसमध्ये जवळ होतं, ॲक्सेसेबल होतं. मी थोडंसं माहिती काढून घेतली होती टी पी सी टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हाऊ इट इज बीन, बॅकग्राऊंड त्याचा कसा होता, तिथले फॅसिलिटी कोणकोण होते, त्याचा पासआउट कसे, तिथनं पासआउट जे काही विद्यार्थी झालेले आहेत ते कुठे कुठे कसे प्लेस झालेले आहेत. मग माझी जर्नी स्टार्ट झाली. नवीन होतो इंजिनिअरिंग हा जो सब्जेक्ट आहे हा पूर्ण म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये नवीन होता. कारण बरंचसा बॅकग्राऊंड पाहिला तर माझ्या सर्व जे काही रिलेटिव्ह आणि माझ्या फॅमिलीमध्ये सर गव्हर्नमेंट सेक्टर किंवा गव्हर्नमेंट याच्यामध्ये पोलीस मिलिटरी वगैरे ह्या सेक्टरमध्ये आहेत. मला तो म्हणजे तो आम्हाला कधीच अवेअरनेस या नॉलेज एक्सपिरियन्स भेटला नाही. मी पहिला तो त्यामधनं जेवढं काही प्रयत्न केले की एक डेअरिंग केली, चला आपण इंजिनिअरिंग करूया. स्वप्न होतं, छोटं स्वप्न होतं आधी. म्हटलं चला साकारूया, आपण काय होऊ शकतं पाहूया. जर्नी स्टार्ट केली आणि त्यामध्ये बरंच प्रमाणात या 4 वर्षात एवढी साथ भेटली, सगळ्या प्रोफेसर लोकांची साथ भेटली मला, टीचर्स एवढे म्हणजे फंटॅस्टिक. आपले मित्र सुद्धा तसेच होते आणि खेळीमेळीचं वातावरण होतं या 4 वर्षात. कधीही म्हणजे असं नाही, जिथं पाहिजे तिथं डिसिप्लिन होतच, जिथं पाहिजे तिथं प्रॉपरली मॅनर्स, ॲटिक वगैरे सगळ्या काही गोष्टी होत्या. आणि अभ्यास म्हणजे अभ्यास आपल्या ठिकाणी, कोणीही कुठल्या गोष्टीचं तिथं डिस्काउंट आम्हाला कधी भेटलेलं नाही आहे. पॉईंट नंबर 1 की हा असा आहे, इकडं विद्यार्थी आहे तो जरा थोडा हुशार आहे. काही विद्यार्थी जेवढं थोडंसं कमी बॅक वगैरे राहायचं, आमच्या इथले प्रोफेसर त्यांना सपोर्ट करायचे की बाबा तू काहीतरी असं गायडन्समध्ये थोडंसं प्रयत्न कर, असं काढायचा प्रयत्न कर सब्जेक्ट, चाहे तो मॅथ्स असू दे, थर्मोडायनॅमिक असू दे, सॉम असू दे, टॉम. हे थोडंसं जरा फिअर मनात असायचं की हे सब्जेक्ट निघेल का नाही, कारण बरेचसे विद्यार्थी आपले थोडंसं बॅकग्राऊंड मराठी मीडियम मधून आलेले असायचे, गावाखेड्यात आलेले असायचे, त्यामुळे थोडंसं फिअर असायचंच.
2: म्हणजे 2003 ला पासआउट झालं, 1999 हे 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आउट ऑफ स्टेटचे वगैरे मुलं होते, कारण
3: ओएमएस त्यावेळेला काही होते. हा ते कॉम्पिटिशन एक फार स्ट्रॉंग होतं आमच्यासाठी की ते ओएमएस त्यांचं शिक्षण झालं होतं सीबीएसई मध्ये, आमचं शिक्षण एसएससी बोर्ड मध्ये झालं होतं. मग तो जोर थोडा डिफरन्स आम्हाला जाणवायचा प्रत्येक सब्जेक्ट मध्ये, कारण तो थोडस इंग्लिश बॅकग्राऊंड होतं, आम्हाला थोडेसे एफर्ट जास्त करावं लागत थोडं समजण्यासाठी सुद्धा, आणि इंटरप्रिटेशन आणि एक्झिक्युशन थोडंसं आकलन याच्यामध्ये थोडंसं व्हायचं आम्हाला. पण तरी पण प्रोफेसरचे, जसं मी वारंवार म्हणतोय की प्रोफेसरची प्रत्येक वेळेला साथ भेटत गेली. आम्हाला गायडन्स मध्ये कुठलंही काही पटलं तर त्यांनी नाही नाकार नाही कधी दिला. पर्टिक्युलर कुठलंही इक्वेशन राहू द्या, वाटलं की आम्हाला ह्याच्यामध्ये सर अडचणी आहेत ते कसं सोडू शकतो आपण, चाहे थर्मोडायनॅमिक्सचं असू दे, हीट ट्रान्सफरचं असू दे, कुठलंही असू दे, दे ऑलवेज बीन सपोर्टिंग. हे नाही मला टाईम नाही आहे, तू आता नको येऊ, असं नको येऊ, नो नेव्हर. हे मला ती गोष्ट मला वारंवार जाणवली ह्या 4 वर्षाच्या ह्याच्यामध्ये. आणि हाच एक की पॉईंट असेल मला वाटतंय, म्हणतात ना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हे काही 4 ओळी आहेत पण ते फार महत्वाचे आहेत. ह्यातले असे बरेचसे का पॉईंट आम्ही घेऊन ते पुढे गेलो आमच्या करिअरच्या याच्यामध्ये. आणि त्यामध्ये आम्ही वारंवार प्रत्येक स्टेपमध्ये आम्ही ते एक दिसतच आहे, ते राईज दिसत आहे. जसं आम्ही 2003 मी जसं पासआउट झालो, पहिली माझी कॉर्पोरेशन होती मिंडा कॉर्पोरेशन. मिंडा कॉर्पोरेशनमध्ये मी ॲज अ डिझाईन डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालो जीईटी म्हणून. मग त्यानंतर माझी जर्नी काही कुठे थांबलीच नाही डिझाईन डिपार्टमेंटमध्ये. मग त्यामध्ये थोडं समजत गेलो आयआयटीची पब्लिक त्यावेळेला, एनआयटी पासआउट, ते थोडेसे जरा थोडंसं अपलिफ्ट असायचे आपल्या प्रेझेंटेशन स्किलमध्ये आणि मॅनेजमेंटमध्ये. पण आपण मी म्हणलं आपण कुठं कमी नाही, आपण टीपीसीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे पासआउट आहोत.
2: अच्छा,
3: म्हणलं बघूया.
2: अच्छा
3: ठीक आहे, चालू.
2: आता हे 2003 मग हे तुमची जॉबची जर्नी डायरेक्ट सुरू झाली होती की तुम्हाला त्याच्यानंतर सुद्धा काही स्ट्रगल करावं लागलं?
3: नाही, डायरेक्ट स्टार्ट झाली, स्ट्रगल करावंच लागलं सर. म्हणजे कॅम्पस नव्हता हा भाग वेगळा, पण जो आम्ही इथनं जे काही गोष्टी घेऊन गेलेला आहोत, वेदर इट इज सब्जेक्ट नॉलेज, वेदर इट इज इंटरपर्सनल स्किल्स, ते आमच्याकडे होतं, त्याच्या आम्ही ते कॅटर केलंच. मग जे काही ऑन कॅम्पस ऑफ कॅम्पस जे काही इंटरव्ह्यू व्हायचे आहे आम्ही क्रॅक केले. त्यामधले जेवढे काही विद्यार्थी आहेत मला जेवढं आठवत आहे, बऱ्याचशा चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये वेदर इट इज बीन आय टी ऑर मेकॅनिकल ते डायरेक्टली सिलेक्टेड इन अ टी सी एस इन्फोसिस विप्रो जी लाईक अ कंपनी विच इज बीन टॉप 10 कंपनीज देअर ॲप्टिट्यूड वॉज व्हेरी टफ फार टफ असेल त्यांची ॲप्टिट्यूड जे की आपण कधी पाहिलेलं नाही पण तुम्हाला तेच म्हणतो ना काही की पॉईंट्स आम्ही इथनं घेऊन गेलो होतो की त्या बळावर वेदर इट इज मॅथमॅटिकल स्किल राहू दे किंवा वेदर इट इज इक्वेशन्स वगैरे आम्ही त्यामुळे ते कॅटर करत करत आम्ही पुढं आमचा प्रवास चालू झाला तिथून.
2: बर मग आता हे जे तुमचं 20 वर्षाची जर्नी आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे एंटरप्रेन्युअर झालात म्हणजे तुमचे राल पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी काढली त्याचं कधी तुम्ही म्हणजे हा सेटअप केला किंवा कधी तुमच्या ते मनामध्ये आले की आपण असं काहीतरी सुरू करायला हवं.
3: सर हे माझं स्वप्न आधीपासून म्हणजे थोडंसं होतंच त्यामध्ये चुणूक होती की काहीतरी प्रयत्न करायचा की ज्याच्यामध्ये आपण काहीतरी आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करून पाहूया.
2: बर
3: लाईफमध्ये इंजिनिअरिंग केलं म्हणजे इट्स नॉट जस्ट हॅव टू बी बिकम मीन्स 9 to 5 जॉब की त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करा फक्त जॉब करायचा आणि एवढंच करायचं. डेफिनेटली ऑलवेज ईच अँड एव्हरी एरिया इज अ
2: युनिक असं तुमच्या डोक्यामध्ये ते होतं
3: आधीपासून की आपण आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करायला पाहिजे.
2: बरोबर
3: आहे. मग ही प्रेरणा माझी जवळपास सर मी वेन आय वॉज इन टाटा मोटर्स ERCL R&D डिपार्टमेंटमध्ये होतो तेव्हा मी बऱ्याचशा एरियामध्ये माझं इंटरॅक्शन व्हायचं व्हेंडरमध्ये असू दे या इंटरनल कस्टमर्स असू दे त्यांच्याबरोबर माझं इंटरॅक्शन व्हायचं वेळच्या वेळ त्यांच्यामध्ये म्हटलं अरे आपण काही नाही करू शकत काही वेगळं सेटअप का करू शकत नाही आहे वेगळी एंटिटी का एस्टॅब्लिश करू शकत नाही

0: एक्सपर्टीज इन पर्टिक्युलर मटेरियल्स. मग आम्ही डील करतो ते फक्त पॉलिमर मटेरियल्समध्ये, त्यांचा बॅकबोन आम्ही म्हणतो. वी आर ट्राइंग टू बिकम दॅट बॅकबोन टू ल्युमॅक्स. लाईक अ ल्युमॅक्स देर आर नंबर ऑफ कंपनी, हेला स्विचेस, सुब्रोस, देर आर अँड नंबर ऑफ मॉड्युल्स आर देअर विच इज फिटिंग इन अ व्हीकल. व्हीकल मध्ये फिट होतात बरेचसे मॉड्युल्स. आता तुम्ही व्हीकल पाहता, व्हीकल ही जवळपास 3000 कंपोनंटनी बनते.
1: अच्छा, ओके.
0: एक कुठलीही व्हीकल ही 3000 कंपोनंटनी बनते.
1: हे तर मला पहिल्यांदा.
0: हा, तर त्या कंपोनंट मध्ये तुमचं ब्रेक सिस्टीम असतं, चॅसिस असतं, सस्पेन्शन असतात, तसे बरेचसे मॉड्युल्स आहेत. मग त्या मॉड्युलचं एक बॅकबोन बनणं फार गरजेचं आहे, की त्यांचे प्रत्येक एक्सपर्टीज असणं, त्यांना ते व्हायबल नसतं, कमर्शियली व्हायबल नसतं, ऍज अ इन्फ्रास्ट्रक्चर बी व्हायबल नसतं. इट्स नॉट व्हायबल टू मॅनेज एव्हरीथिंग. सो नाव हु इज गोइंग टू बिकम दॅट वन गुड हँड ॲज एक्सपर्टीज अँड पॉलिमर. सो वी वर ट्राईंग टू बिकम दॅट. आणि ॲज ऑन टाईम आय ए सी, विरॉक पॉलिमर्स, ल्युमॅक्स, सिग्मा इंटरनॅशनल, पिनॅकल, एनसिस, फिरोशिया, ग्रुपो अँटोलिन, हेवल्स, युनिलिव्हर्स, टाटा मोटर्स, महिंद्रा, स्कोडा ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, दॅन देर आर सुप्रीम ग्रुप्स, सुप्रीम नॉन ओवन अँड सुप्रीम ट्रिओन, विच इज अ लिडिंग. We have been supporting since last 4 years. Yeah, and they're happily. And as on time, मला एक सांगावं लागेल की झिरो पीपीएम हा फॅक्टर असतो. म्हणजे आतापर्यंत झिरो इन्सिडेंट फॉर द एनी सेफ्टी कम्प्लायन्सेस, झिरो डिफेक्ट. म्हणजे आपल्या इथं जे काही सपोर्ट, इथं आपलं पार्ट जातात वगैरे, ते आम्हाला अवॉर्ड भेटलेलं आहे.
1: आयएसओ
0: हे सर एक सिस्टीम असते, क्वालिटी सिस्टीम असते, त्या डिसिप्लिनने आपल्याला काम करावं लागतं. आयएसओ एक सुरुवातीची सिस्टीम आहे, त्याच्यानंतर आयआयटीएफ इज लिटल बिट अपग्रेड. मग त्या हे सिस्टीमनुसार आपल्याला आपले जे इंटरनल जे काही को स्ट्रक्चर काम करतात, वेदर इट इज बीन इंटरनल मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, एचआर डिपार्टमेंट आहे, फायनान्स डिपार्टमेंट आहे, परचेस आहे, लॉजिस्टिक आहे, त्या एका पर्टिक्युलर साच्यामध्ये काम करावं लागतं. आणि हे स्ट्रक्चर कोण डिफाईन करतं, की जे काही ओईएम्स आहेत, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर, जसं व्हीकल, टाटा मोटर्स, स्कोडा ऑटो, हेवल स्विचेस, युनिलिव्हर, ह्या त्या सिस्टीमला रिलाय करतात. कारण एक डिसिप्लिन मॅनर्सनेच ते प्रोडक्ट कुठेतरी डिलिव्हर करू शकतात. कारण दे ऑल्सो बी अँड काउंटेड ॲज अ वॉरंटी अस्पेक्ट फॉर इच अँड एव्हरी मॉड्युल. जे काही ते कंपनीमध्ये सेल करतात बाहेर कस्टमरला, कारण तो सुद्धा डिझर्व्ह करतो की क्वालिटी मला पाहिजे. तो आज 10 लाख रुपयाची गाडी घेतोय, डेफिनेटली ही डिझर्व टू हॅव अ क्वालिटी प्रोडक्ट्स.
1: बरोबर आहे, बरोबर आहे.
0: त्यामुळे त्या डिसिप्लिननी ते कुठेतरी सेट असणं गरजेचं आहे, की असं नाही की बाबा गाडी जातोय आपला 80 किलोमीटरला आणि ब्रेकच लागत नाही. मग ते कुठेतरी हे सिस्टीम असणं गरजेचं आहे, की तो पार्ट येतो कसा, त्याचं क्वालिटी स्पेक्स कसं आहे, त्याचं ड्रॉईंग काय रिलीज झालेलं आहे, कुठल्या स्पेक्सने रिलीज झालेलं आहे, मग त्याचा चेक काय, चेक्स कुठले कुठले चेक्स आहेत, त्याचं मग फायनली पीडीआय काय होतं, ते जेव्हा मॉडेल व्हीकल मध्ये लागल्यानंतर त्याचं फायनल पीडीआय काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या डिसिप्लिननी सिस्टीमनी जातात, चेक पॉईंटने. त्यालाच आपण हे क्वालिटी सिस्टीम, जसं तुम्ही म्हटलं ना आयएसओ, आयटीएफ वगैरे, ते इंटरनली देर आर नंबर ऑफ टीपीएम, टीक्यूएम, कायझन वगैरे आहेच.
1: मग आज तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत सुद्धा इथे आलेला आहात, म्हणजे वहिनी पण आहे सोबत, जसं म्हणतात की तुम्ही, त्यांनी पण एमबीए केलेला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट कसा असतो त्यांचा, म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये.
0: आता माझ्या कंपनीमध्ये सेल्स मार्केटिंग जो डिपार्टमेंट आहे, त्या डे वन पासून ते पाहतात. आणि इज अ रिअली हार्ड कोर, म्हणतात ना, सेल्स मार्केटिंग टू सेलिंग द प्रोडक्ट्स, सेलिंग द आयडियाज, अँड ऑल्सो इज ऑलवेज बीन बॅकबोन टू नॉट इवन मी बट ऑल्सो अवर डिपार्टमेंट पीपल्स टू मोटिवेट इच अँड एव्हरी एरिया. कारण प्रत्येक दिवस हा सारखा नसतो, त्यामध्ये बरेचसे इन्सिडेंट्स होतात, क्वालिटी इश्यू असतात, कधी फेल्युअर होतात मशीन्स वगैरे. हाऊ टू कॅटर दॅट, दॅट ऑल्सो बीन शी इज बीन गोइंग टू बी मोटिवेट. नाही आहे, वी कॅन कॅटर हॅव्हिंग सिस्टमॅटिक वे. मग त्या ऑलवेज आमचं बॅकबोन आहेत कंपनीच्या.
1: तर सुधाकरजी, मी परत एकदा तुम्हाला आता त्या थोडस एरामध्ये घेऊन जातो, 2003 च्या. मला वाटतं बहुतेक कालच मी इंटरव्ह्यू केला होता, तर बहुतेक तुमच्या 2003 च्या बॅचचे असतील.
0: ओके.
1: राज कोळपे आणि पांडुरंग खोवडे म्हणून, त्यांनी पण काहीतरी कंपनी वगैरे स्टार्ट केली पुण्यामध्ये, आणि काल त्यांचा इंटरव्ह्यू घेतला मी. तर त्यांचं असं म्हणणं होतं की 2000 च्या काळामध्ये, त्यावेळेस रिसेशन चालू होतं थोडंसं इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये, असा काहीतरी विषय होता. त्यावेळेस तुम्हाला म्हणजे असं काही जाणवलं का, की त्यावेळेस इंजिनिअरिंग करत असताना आपण एखाद्या रॉंग फील्डमध्ये आलो, किंवा असा काही विषय झाला?
0: सर, सब्जेक्ट हा रुमर्स वगैरे येत राहतात.
1: बर,
0: आता 2000 चीच गोष्ट नाही
1: आहे.
0: जेव्हा आम्ही जॉब करायचो तेव्हा सुद्धा रिसेशन येऊन गेलेले आहेत. बरेच म्हणजे अप्रेझल नाही झाले होते, बरेच लेऑफ सुद्धा झालेले आहेत बरेच एम्प्लॉईजचे. पण तो फेज असतोच. मला म्हणजे आवर्जून इथं नोट करायला इच्छा आहे की हा फेज प्रत्येक डाऊन अँड फॉल असणारच आहे या इंडस्ट्रीजमध्ये. कारण इट इज बीन प्युअरली डिपेंड ऑन द मार्केट, मार्केटची डिमांड काय आणि मार्केटचा ट्रेंड काय, ते तुमच्या ह्याच्यावर नाही चालत.

0: की तुम्ही काय अपेक्षा करताय. जसं अपलिफ्टमध्ये जसं आता काही व्हेकल्स आहेत सेफ्टी नॉर्मनी येतात, तर डेफिनेटली कस्टमर त्या साईडला जाईल. काही जणांना मायलेज हवं असतं तर त्या साईडला जाईल. मग त्यामुळे ते कुठल्या प्रोडक्ट पिक करेल ह्याचा काही भरोसा नसतो. त्यामुळे तो डाऊन अँड फॉल होत राहणार आहे, चाहे ते इलेक्ट्रॉनिक्स मार्केट असेल, मेकॅनिकल मार्केट असेल या सॉफ्टवेअरचा मार्केट असेल. आता सॉफ्टवेअरमध्ये जसं ए आय आलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यामध्ये बरेचसे जॉब कटिंग होत आहेत, म्हणजे बरेचसं ऑटोमेशन बरंच प्रमाणात होत आहे. मग त्या एरियामध्ये जसं अपग्रेड करून जर घेतलं विद्यार्थ्यांनी या आता जे जॉब करत आहेत एम्प्लॉईजनी, तर डेफिनेटली दे विल ऑल्सो गोइंग टू बी सर्व्हाइव्ह अँड सस्टेन. नाहीतर मग हे डाऊनफॉल होतच राहणार आहे मार्केटमध्ये.
1: मग आता तुम्ही ज्यावेळेस ते इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होतात, जर आपण पाहायला गेलं तर मीडियाचा एवढा एक्सपोजर नव्हता, म्हणजे खास करून सोशल मीडियाचा एवढा एक्सपोजर नव्हता, इंटरनेटचा नव्हता त्या काळामध्ये, नुकतंच बहुतेक मला वाटतं मोबाईलची सुरुवात झालेली होती.
0: येस.
1: आणि बाकी सगळ्या गोष्टी होत्या. तर त्यावेळेसचं एज्युकेशन आणि आता ज्यावेळेस तुम्ही एंटरप्रेन्योर आहेत किंवा तुम्ही काही एम्प्लॉई तुम्ही अपॉइंट करत असणार आहेत, तर तुम्हाला काय फरक जाणवतो?
0: मी पहिले ऍडव्हान्टेजेस बोलेल. तर आता जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इझी टू ॲक्सेस आहे.
1: बर.
0: कुठलीही जरी इन्फॉर्मेशन आहे ती इझी टू ॲक्सेस आहे आणि लिमिटलेस आहे आणि व्हेरियस ऑप्शन्स अवेलेबल आहेत. थर्ड पॉईंट, त्यावेळेला असं नव्हतं, पण त्यावेळेला ॲडव्हान्टेजेस एक होतं की जो काही विद्यार्थी विद्यार्थिनी असेल तर त्या कोर सब्जेक्टमध्ये ते ती एक्सपर्टीज गेन करायचे, तो ॲडव्हान्टेजेस होता आमच्या वेळेला. म्हणजे आता कोणी हिट ट्रान्सफरमध्ये चांगला असेल, फॉर एक्झाम्पल आमचे एक माने म्हणून आमचे एक मित्र होते, इथनंच पासआउट झालेले, ते जीईलामध्ये होते, त्यांनी एमटेक केलं पुणे युनिव्हर्सिटीमधनं. थर्मोडायनॅमिक जीईमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. सर सेम लाईक दॅट, म्हणजे आय एम सेईंग की त्या सब्जेक्टमध्ये जे कोर एक्सपर्टीज झालेत, जसं माझं कोर, माझा जो हँड्स ऑन होता दाते सर पाटील सर यांच्या कृपेने म्हणा की ड्रॉइंगमध्ये डिझाईनमध्ये माझा हँड्स ऑन फार चांगला होता आणि त्या करिअरमध्ये मलाच खरंच तो मला इतकं म्हणजे हेल्प दिलं, म्हणजे इट वॉज हेल्प लॉट ऑफ की इमॅजिनेशन कसं असतं, डिझाईन काय असतं. सॉफ्टवेअर्स वगैरे असायचे पण इमॅजिनेशन ही फार महत्वाचं आहे आणि कॅल्क्युलेशन मॅथमॅटिक ही फार महत्वाचं आहे. त्याच एका त्या बॅकबोनने आम्ही बऱ्याचशा गोष्टी पार करत गेलो. मग चाहे कुठलीही पार्ट डिझाईन करायचा असो, मग त्याचं मटेरियल कॅरेक्टरायझेशन काय असेल, डिझाईन अस्पेक्ट काय असेल, मॅन्युफॅक्चरिंग कसं करायचं आहे त्याचं, मग परत तो पार्ट त्याचं व्हेकलमध्ये जाऊ कुठेतरी बसायला पाहिजे आणि वॉरंटी शेवटी फायनली येतेच, मग ह्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे ती एक्सपर्टीज आम्हाला त्यावेळेला ॲडव्हान्टेजेस होतं. आणि सेकंड होतो आम्ही डायव्हर्ट कुठं व्हायचो नाही, एक करायचं तर त्या गोष्टीला आम्ही त्या एकाच फ्लोला जायचो, त्यामुळे कन्फ्युजन नव्हतं.
1: बर बर.
0: लाईफमध्ये काय करायचं हे क्लिअर होतं.
1: अच्छा.
0: बरं.
1: अच्छा. बर. मग आता आताचे जे स्टुडंट आहे जे इंजिनिअरिंग करतायत, प्रोबॅबली इन मेकॅनिकल ब्रँचमध्ये असतील, प्रोडक्शनमध्ये असतील, ह्या सगळ्या फील्डमध्ये असतील, किती ऑपॉर्च्युनिटीज आता सध्या आहेत असं तुम्हाला वाटतं की आताचे जे ॲस्पायरिंग इंजिनिअर जे असणार आहेत ते सगळ्यांना?
0: ऑपॉर्च्युनिटी म्हणण्यामध्ये एक नोट करावं लागेल की लिमिटलेस आहे सर.
1: बर बर.
0: का? तर ज्या प्रकारे सिव्हिलायझेशन आणि इंडस्ट्रियलायझेशन आणि सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे, ट्रस्ट मी प्रत्येक एरियामध्ये ह्याच्यामध्ये क्रायोजेनिक इंजिन वगैरे जे म्हणतोय आपण आता मॅन्युफॅक्चरिंग करतोय, आपण विचार करू शकत नव्हतो. क्रायोजेनिक इंजिन स्पेसमध्ये जे वापरतो आपण विचार सुद्धा करू शकत नाही. वी आर सो मच मीन्स टॅलेंटेड आणि त्यामध्ये, पण त्यांना ते लिंक लागणं फार गरजेचं आहे. आता क्रायोजेनिक इंजिन म्हणजे मटेरियल आलं, मटेरियल आलं म्हणजे तुमचा मेटलर्जी सब्जेक्ट आला, मेटलर्जी सब्जेक्ट आला म्हणजे कार्बन आयन आलं. ह्या सगळ्या सगळ्या ज्या सब्जेक्ट आहे हे कुठेतरी लिंक आहे, ह्याचा बेसिक जो बेस आहे ना तो स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. तर लिमिटलेस आहे म्हणजे कुठल्याही एरियामध्ये तुम्ही हे करू शकता. आता ऑटोमेशन, पहिलं ऑटोमेशन हेच 20 वर्षापूर्वी ऑटोमेशनचं आपल्याकडे नव्हतं, पूर्णपणे आपण डिपेंड राहायचो चायना, तैवान, कोरियन, जपान, नाहीतर मग चांगली टेक्नॉलॉजी हवी असेल तर मग युरोप. पण आता यू कॅन सी 60-70% ऑटोमेशन इज बीन मॅन्युफॅक्चर इन इंडिया. मग त्यामुळे काय होतं, आपण जी काही रिक्वायरमेंट आहे, मार्केट रिक्वायरमेंट आहे, एक्सपोर्ट रिक्वायरमेंट आहे, ते फुलफिल करू शकतो आणि प्रॉडक्ट कॉस्ट कमी होऊ शकते. असं नाही की जॉब कमी झालेले आहेत, प्लीज. हा जो आहे ना, हा थोडासा जो काही रुमर्स आणि जे काही रॉंग मेसेज आहे ना, हे चुकीचं आहे. जॉब तेवढ्याच प्रमाणात मल्टिपल याच्यामध्ये वाढत आहेत आणि तेवढ्याच प्रमाणात लोकांना रोजगार उपलब्ध होत आहेत, हे मला आवर्जून सांगायला आवडेल.
1: तर सुधाकरजी आपण म्हणजे खरं तर खूप चांगल्या पद्धतीचे गोल्डन वर्ड सांगतायत. मुळता म्हणजे तुम्ही जेवढ्या सॉफ्ट लँग्वेजमध्ये बोलतायत, एक तर तुमचा व्हॉइस तेवढा सॉफ्ट आहे आणि मी हे पहिल्यांदा थोडासा अनुभव घेतो, नाहीतर इंजिनिअरिंगचे मुलं आणि इतकं सॉफ्ट बोला म्हणजे काइंड ऑफ डॉक्टर एवढं सॉफ्टपणे बोलतात असं मी थोडंसं ऐकलेलं होतं. बट इट्स ओके. म्हणून मग परत एकदा मी विचारतो की 1999 ते 2003 या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण तर सोलापूरचे होतात, सोलापूरच्या एक लँग्वेज त्याचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे समजा, पण तुम्ही तर असं ब्राईट स्टुडंट होतात, एकदम कूल स्टुडंट होतात की
0: मी ओके
1: नावाप्रमाणे राठोड म्हणून काही असं
0: नाही. ओके ॲव्हरेज स्टुडंट होतो मी. ओके ॲव्हरेज स्टुडंट म्हणजे मला आवडेलच ते हमेशा. एवढा फार ब्राईट आणि ह्याच्यामध्ये फार डलबी नव्हतो.
1: अच्छा.
0: आणि मला स्पेशली जसं मी म्हणलो ना की आमचे जे मेकॅनिकल डिपार्टमेंटचे जेवढे काही सर लोक होते त्याच्यामध्ये मी म्हणजे ओळखीचा होतो, जायचो क्युरीज विचारायचो वगैरे, बरेचसे ते मला माझे क्युरीज सॉल्व करायचे. आणि मी एकच विद्यार्थी होतो त्या बॅचमध्ये की रेफरन्स बुकचा सगळ्यात जास्त वापर व्हायचा लायब्ररीमध्ये. ते माझ्या नावावरच असायचे, कधी कधी विसरायचो मी. ते रिटर्न करायची एक पॉलिसी होती आमच्या इथे, त्याच्याकडे 7 दिवस 10 दिवस असा एक पॉलिसी होती, मला आठवत नाही, पण कार्डमध्ये माझ्याच नावावर ते जास्तीत जास्त ते इश्यू व्हायचे. पण मला बिलीव व्हायचं की ते जे काही रेफरन्स बुक आणि रेफरन्स बुकचा लायब्ररी, इट वॉज व्हेरी ऑसम दॅट टाइम. फार मस्त होती लायब्ररी, सगळ्या पब्लिकेशनचे बुक्स इथं अवेलेबल होते त्यावेळेला. मला जे आठवतं त्या पब्लिकेशनमध्ये आम्ही नोट्स वगैरे काढायचो. माझ्या बॅचला मी एक होतो आणि एक कोरे म्हणून एक होते आय टी ला, हे दोनच विद्यार्थी होते. आम्ही आमचं डिस्कशन ते सुद्धा टॉपर होते इथले, ते डिस्कशन करायचो आम्ही. फर्स्ट इयरला राहिलं, फर्स्ट इयरला कॉमन सब्जेक्ट असायचे म्हणजे फिजिक्स असू दे केमिस्ट्री असू दे, आम्ही डिस्कशन करायचो त्या सब्जेक्टबद्दल वगैरे वगैरे. पण हे फार फंटॅस्टिक होतं. हा जो अनुभव मला नाही का माझ्या मेमरीमध्ये तो सेट झालेला एकदम. मित्र तर म्हणजे लिमिट भरपूर सारे, म्हणजे माझा एकच होतो सरनेममुळे मला ओएमएस अटॅच होतो.
1: अच्छा अच्छा अच्छा.
0: आणि इथलं लोकल असल्यामुळे मराठी चांगली येते, मी मराठी मीडियममध्ये आला, इथल्या मूळ मातीमध्ये मला तो माझा अटॅचमेंट आहे, त्यामुळे लोकल सुद्धा मला तेवढंच प्रेम करायचे. आणि मी हॉस्टेलमध्ये माझे 4 वर्ष काढलेले आहेत आपल्या इथल्या. आणि खरं सांगू ना, मी जेव्हा इथनं बाहेर पडलो तेव्हा मला डोळ्यात मला आश्रू आले होते, कारण ते मला 4 वर्ष मी तर रिली जगलो होतो ते कॉलेजमधले, मला कधी ते मला विसरता नाही येणार.
1: आणि मैत्रिणी
0: सर आम्ही म्हणजे
1: डेझर्टेड
0: होतं, मोजून काही मैत्रिणी असायच्या आणि त्या सुद्धा तेवढ्याच ओपनली आम्ही डिस्कशन वगैरे सगळ्या काही गोष्टी व्हायच्या वगैरे, पण कमीच होत्या सर.
1: अच्छा अच्छा. बर, तर शेवटी सुधाकरजी असा विषय आहे की तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तुमची एक 20 वर्षाची जर्नी झाली आहे इंजिनिअरिंग पुणे, त्यानंतर सोलापूर ते पुन्हा धाराशिव, आताचं धाराशिव आहे, तर सोशल मीडियाचा किती इम्पॅक्ट झाला आहे लाईफस्टाईलवर असं तुम्हाला वाटतं? आयदर वे प्रोडक्टिव्ह त्याचा यूज असेल, डिस्ट्रक्टिव्ह यूज पण आहे, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही या जर्नीमधून गेलेला आहात, पण तुम्हाला काय वाटतं की त्याचा कसा उपयोग करायला पाहिजे आपण आपल्या करिअरचं ठरवत असताना किंवा ह्या गोष्टी?
0: सर, सोशल मीडिया मी जसं मग ॲडव्हान्टेजेस सांगितलं की 3 पॉईंट्स ते फार महत्त्वाचे आहेत. तर याचा चांगला वापर केला तर बरेच जणांनी आपलं मोठ्या प्रमाणात स्वतःचं भलं करून घेतलं आहे. मराठीत मी बोलेल मॅक्सिमम. तर पण याचा दुरुपयोग केला तर मग ते तो जे काही पीक म्हणतो ना आपण टाइम असतो त्या स्टुडंटचा, जेव्हा तो फार त्याची आकलन क्षमता आणि बाकीचे जे काही फिजिकली तो हे असतो तो लॉस करतो त्यामध्ये, कारण बराचसा वेळ त्यामध्ये तो वेस्ट करतो. पण ज्यांनी जे केलेलं आहे, मी असे सुद्धा एक्झाम्पल आणि त्यांचे मी वाचतो मी बऱ्याचशा पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये वगैरे. तर एक एक्झाम्पल आहे, असाच एक कुली होता, तो ही बिकम आय एस ऑफिसर विथ हेल्प ऑफ मोबाईल. असे बरेचसे एक्झाम्पल्स आहे, ते मी इथं स्पेशली सांगू इच्छितोय. तर मला एकच फक्त संदेश आहे सर्वांना की त्या लिमिटलेस इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये. तुम्हाला ज्या सेक्टरमध्ये जास्त आवड आहे तुम्ही स्वतःला एक्झामिन करा, टेस्ट घ्या स्वतःची, कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला खरंच आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन गॅदर करायचा प्रयत्न करा, तुमचे डाऊट्स क्लिअर करा. तुमचे मेंटर्स बरेच आजूबाजूला आहेत, एकतर मेंटर सगळ्यात मोठे म्हणजे तुमचे गुरु, कॉलेजचे शिक्षक, सेकंड आहे तुमचे नातेवाईक, आई वडील, त्यांना तुम्ही डाऊट क्लिअर करू शकता. काही पर्सनल बाकीच्या गोष्टी करायच्या असेल तर त्या डाऊट्स क्लिअर करा आणि ते आनंद घ्यायचा प्रयत्न करा तुमच्या करिअरमध्ये. कारण आपण या पृथ्वीदलावर जेव्हा जन्म घेतो तर प्रत्येकाचं एक ना कर्तव्य असतं की वी शुड बी हॅव टू हॅव रन अवर सेल्फ. आपण पळणं गरजेचं आहे.

0: धावणं गरजेचं आहे. आणि ह्या ह्या पूर्ण नेचरमध्ये ह्या पृथ्वीला आपलं कॉन्ट्रीब्युशन काहीतरी पाहिजे.
1: बरोबर.
0: किंवा टाईम, टाईमला तुम्ही रिस्पेक्ट केलं ना, टाईम ऑलवेज बीन रिस्पेक्ट टू यू. कारण टाईम एवढं डेंजरस वेपन आहे, त्याला तुम्ही जर रिस्पेक्ट नाही केलं तर तो कधी तुम्हाला कसं फेकल करणार सुद्धा नाही तुम्हाला. तर प्लीज ट्राय टू रिस्पेक्ट द टाईम.
1: यस.
0: इन्फॉर्मेशन आहे तुमच्याकडे, वापर करा व्यवस्थित, एक्झिक्यूट करा. समजत येत नसेल काहीतरी ते तुमच्या मेंटरशी डिस्कस करा, डाऊट्स क्लिअर करा, तुम्ही पुढे जा.
1: बरोबर.
0: आणि मग एकदा टाईम गेले तर मग ते परत वापस येणार नाही.
1: कॉलेजच्या चार वर्षाच्या कालावधी कधी अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये
0: सर? यस यस, आय वुड लाईक टू ऑलवेज बीन पार्टिसिपेट फॉर ऑल प्रोग्राम्स ऍज अ ऑर्गनायझर टीम.
1: ओके.
0: मग त्यामध्ये ते फ्रेशर्स पार्टी असू दे फर्स्ट इयरला. कॉलेजची फारच चांगली म्हणजे व्यवस्था आहे आधीपासून. मी बऱ्याचशा कॉलेजमध्ये आता मी जिथे जॉब करायचो वगैरे, तर तिथे मी पाहिलेलं आहे असं काही. ते पहिल्यांदा म्हणजे अरे असं काही होतं का? अरे म्हटलं माझं कॉलेज अरे माहीत नसेल ना बॉस. तिथं बरेचशा अशा गोष्टी व्हायच्या, कारण त्या शिक्षकांनी ते सेट केलं होतं, ते कल्चर सेट केलं होतं. त्यांनी काही असा उठकीम वाईट कधीच आलं नाही. फ्रेशर्स पार्टी असायच्या, फ्रेशर्स वेलकम असायच्या आमच्या इथे, सेंडअप असायचे, आणि कल्चरल इव्हेंट तर होतेच, प्लस स्पोर्ट्स इव्हेंट सुद्धा प्रत्येक वर्षी ऑर्गनाईज व्हायचे.
1: तुम्ही फक्त ऑर्गनायझिंग कमिटी?
0: मी ऑर्गनाईजमध्ये आणि काही काही मध्ये पार्टिसिपेट सुद्धा करायचो. स्पोर्ट्समध्ये मी पार्टिसिपेट करायचो, बऱ्याचशा स्पोर्ट्समध्ये आम्ही पार्टिसिपेट केलेले. ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये मी पहिल्या दिवशीपासून होतो. मला फार चांगला म्हणजे एक रिअल टाईम एक्सपिरियन्स भेटला, त्यामुळं तो जो कॉन्फिडन्स आहे मला कुठेतरी पुटअप करता आला. म्हणजे वेल गुड ऑर्गनायझर म्हणतो ना आपण मॅनेजमेंट टाईम.
1: तर सुधाकर राठोडजी, मी शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्याचे गोल्डन वर्ड्स विचारणार आहे की असे कुठले गोल्डन वर्ड्स आहेत किंवा रूल आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं लाईफ स्मूथली रन करताय किंवा तुम्हाला एका सक्सेसकडे जायचं आणि त्या मार्गाने जात आहात असा भाग आहे. आणि आपल्याला गाण्याची चित्रपट पाहण्याची जर आवड असेल तर तुम्ही कॅम्पसमध्ये आल्यानंतर किंवा 6 वर्षानंतर आल्यानंतर किंवा तुम्ही दररोज जरी कॅम्पसमध्ये परत रिटर्न येणार असाल तर तुम्हाला एक मनामध्ये एक स्पंदनं चालू असतातच समजा, असं कुठलं गाणं आहे की तुमच्या डोक्यामध्ये ते चॅन्टिंग करायला किंवा लगेचच तुम्हाला एकदम तुमच्या डोक्यामध्ये आलं की ह्या कॅम्पसमध्ये आलेल्या?
0: कॅम्पसमध्ये आल्यानंतर मला ते जुने गाणे आहेत काही बरेचसे, त्यामधलं
1: तुमच्या कॉलेज एरियामधलं,
0: कॉलेज एरियामधलंच आमिर खान आणि याचा जो कयामतचे कयामत, पहिला नशा पहिला खुमा, तर ही एक पहिला नशा होतो एक प्रकारे. म्हणजे कॉलेजचं जे कॅम्पस आहे ते एका वर्ड मध्ये मला सांगता नाही येणार, म्हणजे ते गाणं त्यामध्ये आहे.
1: तुम्ही रोमॅन्टिक सॉन्ग सांगितलं बरं चालू म्हणून, पापा काय ते बडा नाम करे
0: पापा बडा नाम करेगा, हे तर एक स्टँडर्ड हे म्हणजे तो सेटअप आहे. पण जी ही नशा, ही जी एन्व्हायरमेंट आहे, हे बरंच काही देऊन जातं या कॉलेजमधलं. आणि त्याच वेळामध्ये म्हणजे विद्यार्थी असू दे विद्यार्थिनी असू दे, 18 वर्ष जस्ट प्युबर्टी त्याची कम्प्लीट होते आणि तो एका मोठ्या म्हणजे त्या पायदानामध्ये तो एंट्री करतो. आणि हे त्याचं खरंच बेसमेंट म्हणजे स्ट्रॉंग करतं. हे 3 वर्ष असू दे, 4 वर्ष असू दे, 6 वर्ष जे काय असतील त्याचे विथ पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे, ते हे खरंच बेसमेंट आहे त्याचा. आणि बरंच काही देऊन जातं इथून. अभ्यासक्रम हा फक्त एक छोटासा भाग आहे, त्याच्याबरोबर तुम्ही जे गुरुजी दक्षिणा घेता म्हणजे दक्षिणा देता आणि त्याच्याकडनं बरंच काही शिकता तुम्ही, बऱ्याचशा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी शिकता. हे बऱ्याचशा गोष्टी लाईफमध्ये ते कुठेतरी तुम्हाला सपोर्ट करतं.
1: बरोबर.
0: कुठं तुम्ही माघार नाही घेऊ शकत, मग चाहे ते किती काय अडचणी होऊ दे लाईफमध्ये, वेदर इट इज फायनान्शियली होऊ दे, वेदर इट इज फिजिकली होऊ दे, या कुठल्याही गोष्टीला होऊ दे, कधी माघार नाही घेत. हे फार महत्वाचं मला आवर्जून सांगायला आवडेल.
1: आणि हे तुमच्या एखादा जे गोल्डन रूल आहे की जे पुढे जाणे,
0: बस बस रिस्पेक्ट टाइम.
1: ओके, क्या बात आहे. यस, इट्स गुड वर्ड टू वर्ड्स, रिस्पेक्ट टाइम. येस, ऑलवेज. तर सुधाकर राठोडजी, खरं तर आपण खूप चांगल्या पद्धतीने तुमचे अनुभव शेअर केले. मी खरं तर एवढं एक्सपेक्ट केलं नव्हतं, कारण तुम्ही सुरुवातीला जरा थोडंसं हा सॉफ्ट बोलत होतात. मी म्हणत
0: नाही, तुम्ही सुद्धा ती संधी मला दिली, थँक्यू टू ओपन अप, कारण तुमची ती स्किल आहे.
1: नाही, असं वाटतं की याच्यामुळे कदाचित वहिनी जास्त आनंदी असतील ना, तर मग आमच्यासारखा आवाज आला की हे काय नेहमी रागात बोलतो असं म्हणणार. तर सुधाकर राठोडजी, खरं तर मी तुमच्यासाठी आणि आज तुम्ही पूर्ण फॅमिली घेऊन इथे आलात, जरा मुलांचे पण नावं सांगितले म्हणजे थोडंसं.
0: येस, माझा मोठा मुलगा परीक्षित राठोड
1: हा
0: 8th स्टँडर्ड मध्ये केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतोय.
1: अच्छा,
0: निगडीमध्ये. मुलगी रोही राठोड, ती 3rd स्टँडर्डला केम्ब्रिजमध्ये शिकते.
1: अच्छा, आणि हे हॅपी फॅमिली आता सध्या तुम्ही पुण्यामध्ये स्टे करताय?
0: येस सर.
1: तर मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचं जे हे स्टार्टअप एंटरप्रेन्युअर आहेत तुम्ही म्हणतात राल पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड, रेनाउंड कंपनी व्हावी आणि अधिकाधिक तुम्हाला जास्तीत जास्त याचे कॉन्टॅक्ट्स किंवा तुमचे जे असतील ते त्याच्यामध्ये यश मिळावं असं मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा तुम्ही आज जसं 2023 आलात तसं अजून एक 5-10 वर्षानंतर तुम्ही खूप मोठे झाल्यानंतर परत एकदा अजून यावं आणि आपले अनुभव शेअर करावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.
0: येस सर, ऑफकोर्स.
1: आणि आपण आलात त्याबद्दल धन्यवाद.
0: थँक्यू.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ त्यांना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ त्यांना ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ त्यांना हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ त्यांना ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ त्यांना. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ त्यांना. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500, 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ त्यांना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। गल्ली

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. 12वी सायन्स परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. अभियांत्रिकी फार्मसी क्षेत्रातील सर्वोत्तम करिअर आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आपलं स्वागत. 41 वर्ष अखंड हजारो अभियंते घडवणारी यशस्वी परंपरा. 150 एकरचा निसर्गरम्य परिसर, ब्रँच वाईज स्वतंत्र इमारत, तज्ञ फॅकल्टीज, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, हायवे लगत कॉलेज आणि सुरक्षित परिसर. तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या सीएससी, AITS, ETC, मेकॅनिकल आणि सिव्हिल साठी प्रत्येकी 60 जागा उपलब्ध. तसेच एमटेक ला ETC, मेकॅनिकल आणि सीएससी साठी प्रत्येकी 18 जागा उपलब्ध. थेट द्वितीय वर्षामध्ये व्यावसायिकांसाठी म्हणजेच वर्किंग प्रोफेशनल बीटेक साठी सीएससी आणि AITS या शाखेत प्रत्येकी 30 जागा. बी फार्मसी साठी 100 जागा उपलब्ध. हजारो विद्यार्थी कॅम्पस सिलेक्शन द्वारे जगभरातील कंपनीत उच्च पदावर कार्यरत. तेव्हा आजच 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कॅम्पसला भेट द्यावी आणि यशस्वी करिअरचा पाया रचावा. तेरणा नॉलेज सिटी, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर VV मानेसर. मोबाईल 94219 78 078. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा. श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांसाठी विविध विषय घेऊन येत असतो. आज याच माध्यमातून एक महत्त्वाच्या विषयावरील माहिती आपण करून घेणार आहोत, जी माहिती याच्या अगोदरही रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आपण ऐकलेली आहे. तरीसुद्धा या माहितीचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करता येऊ शकतो आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये. यासाठी ही माहिती देखील खूप महत्त्वाची आहे. तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आधुनिक मधमाशा पालन एक बहुगुणी कृषी उद्योग याविषयीची माहिती आपण करून घेणार आहोत आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून. मंडळी, शेतीपूरक उद्योगांमध्ये मधमाशा पालन हा उद्योग अत्यंत महत्त्वाचा आहे. यात देखरेख कमी तरी उत्पादन चालू राहते. निसर्गाची अनुकूलता असेल तर मधाचे चांगले उत्पादन आपल्याला मिळू शकते. एवढंच नाही तर मधमाशांद्वारे धान्य, फळे, भाजीपाला या वनस्पतींच्या फुलाचे परागीकरण होत असल्याने शेतीचे उत्पादन वाढीसाठी या उद्योगाचा फार मोठा उपयोग आपणास होऊ शकतो. परदेशात शेतीच्या परागीकरणाच्या हंगामात मधमाशांच्या पेट्या भाड्याने देण्याचा व्यवसाय करणारे लोक आहेत. आपण कल्पक असाल तर आपणही हा जोड उद्योग यशस्वीपणे करू शकतो. चालू शतक वैज्ञानिक विस्फोटाच्या उंबरठ्यावर उभं आहे. विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या संशोधनावर आधारित दुसरी महाकाय औद्योगिक क्रांती जन्म घेत आहे. विकासाच्या शर्यतीत अप्रगत आणि अतिप्रगत देश सारख्याच हिरिरीने उतरले आहेत. सहस्त्रावधी कोटींच्या गुंतवणुकीची मांडणी होत आहे, परंतु या रणधुमाळीत लाखांची उलाढाल करणाऱ्या शेतीपूरक कुटीर उद्योगांनाही राष्ट्र विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. कदाचित हे कुटीर उद्योग नगाऱ्यापुढे टिमकी ठरतील, पण सुसंगत अशा मानवहितासाठी त्यांचं स्थानही आढळ आणि अपरिहार्य असंच आहे. अशा उद्योगांमध्ये रेशीम निर्मिती आणि मधमाशा पालन या दोन ग्रामोद्योगांचा विशेष उल्लेख आपल्याला करावा लागेल. त्यामुळे युवकांना व्यावसायिक संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, त्याचप्रमाणे शेती व्यवसायालाही त्याची खूप मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. कोट्यवधींच्या उलाढालीचे उद्योग प्रामुख्याने नागरवस्तीच्या गरजा भागवतात. ते शहरांपुरते लाभदायक ठरतात, पण भारताची बहुतांशी वस्ती ग्रामीण भागात आहे आणि ती शेतीवर अवलंबून आहे. कित्येक पिढ्यांची ही वस्ती सतत दारिद्र्यामध्ये पिसते आहे. कुपोषण, अज्ञान, निरक्षरता अशा विविध गोष्टींमध्ये हे पिचून निघालेले आहेत. काही अंशी तरी ग्राम उद्योगांमुळे येथील परिस्थिती सुधारू शकते. खेडी हा तर भारताच्या शेतीचा कणा, पण शेतीचा मोठा भाग बिनभरवशाच्या पावसावर अवलंबून असतो. बेसुमार जंगलतोडीमुळे जमिनीची धूप वेगाने वाढत आहे,

0: तिचा कस ही कमी झाला आहे, पिढीजात जमिनीची वाटणी सातत्याने चालू आहे, त्यामुळे प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला येणारी जमीन तुकड्या तुकड्याने संकुचित होत आहे। त्यात भर म्हणजे रासायनिक आणि यांत्रिक शेतीमध्ये वापरात येणारी खतं, कीटकनाशकं, सुधारित संकरित बियाणे, महागडी ऊर्जा आणि मजुरीचे चढते दर यामुळे शेतीवरचा खर्च वेगाने वाढत आहे। आता नवे जग जागतिक पातळीवर WTO सारखे प्रश्न शेतीविषयक संकटांमध्ये भर घालत आहेत। अशा परिस्थितीत खर्च आणि कष्ट जास्त पण उत्पन्न कमी, त्यामुळे शेती सध्या परवडल की नाही हे सांगता येत नाही। त्यामुळे दुसऱ्या बाजूने शेतीवर अवलंबून असणाऱ्या खातेतोंडांची संख्या वाढत आहे। 50 वर्षापूर्वीची 40 कोटीच्या घरातील भारताची लोकसंख्या या शतकाअखेर कोटींची उड्डाण घेणार आहे। ह्या लोकसंख्येचा फार मोठा भाग खेड्यात राहणार आहे। खेड्यांना आता हा भार असह्य होऊन उपासमारीने ग्रसलेल्या तेथील जनांचा प्रचंड लोंढा शहरांकडे धावत आहे। त्यामुळेच नवनवीन कुटुंब उद्योग निर्माण होणं हे सुद्धा काळाची गरज आहे, कारण मधमाशा त्यांच्या खाद्यासाठी पूर्णतः वनस्पतींवरच अवलंबून असतात। त्याचप्रमाणे त्या बदल्यात वनस्पतींची बीजधारणा आणि फलधारणा वाढवण्यासाठी त्या उपयोगी पडतात। मध आणि मेण उत्पादनासाठी मधमाशी पालनाचा पद्धतशीरपणे उपयोग ही या व्यवसायाची एक बाजू झाली आहे, पण पीक वाढीसाठी आणि वनसंवर्धन पर्यावरण रक्षणासाठी मधमाशांचा उपयोग ही दुसरी महत्त्वाची बाजू आहे। मधमाशा पालन व्यवसाय एक बहुउद्देशीय व्यवसाय आहे, त्यामुळे सुशिक्षित अशिक्षित शेतकरी, लहान मुले, स्त्रिया, अपंग आणि वृद्ध यांना रोजगार मिळू शकतो। त्याचप्रमाणे कृषी पदवीधर, विज्ञान पदवीधर यांनाही या क्षेत्रामध्ये काम करायला मोठी संधी आहे। संशोधन करायला भरपूर वाव आहे। सुतार, लोहार इत्यादी व्यावसायिकांनाही मधमाशा पालनातून रोजगार मिळू शकतो। नागरी आणि ग्रामीण युवकांना त्यामुळे मोठ्या प्रमाणात संधी मिळू शकते। मधमाशा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उंच झाडा, इमारतींना लटकणारी मोठ्या आकाराची आग्या मोहळं दिसतात, किंवा शेताच्या बांधाला झाडात झुडपात दडलेली फुलोरी मधमाशांची छोटी पोळी आपल्यासमोर येत राहते। आपल्याला आठवतात मधमाशांचे भीतीदायक डंख। मग आपण सोयीस्कर समजूत करून घेतो की मधमाशा पालन हा विशिष्ट लोकांपुरताच मर्यादित असा एक उद्योग आहे, पण मधमाशांची ओळख जरा जवळून करून घेतली तर आपले असे सगळे गैरसमज दूर देखील होऊ शकतात। साहजिकच मधमाशा पाळायच्या म्हणजे काय करायचं, कोणत्या जातीच्या मधमाशा पाळता येतात, हा उद्योग कुठं करता येऊ शकतो, कोणाला करता येऊ शकतो, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील। ती मिळाली की आपली खात्री पटेल की केवळ स्वतःचाच आर्थिक फायदा त्यामुळे साधता येईल असं नसून शेती बागायतीचं पीक वाढवायला, वनसंवर्धन करायला आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास साधायला आपण मोठी मदत करू शकतो। आता जो उल्लेख आपण केला आग्या आणि फुलोरी या दोन जातींच्या भटक्या स्वभावाच्या मधमाशांशिवाय पाळण्यासाठी योग्य जात म्हणजे सातेरी मधमाशांची। ही सातेरी मोहळं झाडांच्या ढोलीत, खड्ड्यांमध्ये, खडकांच्या अंधाऱ्या पोकळीत राहतात। प्रत्येक मोहळात एकमेकाला समांतर असलेली 5 ते 7 मेणांची पोळे असतात। त्यांची वस्ती स्थिर असते। आजूबाजूला फुलणारी फुलं आणि संरक्षित निवारा तसेच स्वच्छ पाण्याचा स्रोत एवढीच त्यांची प्राथमिक गरज असते। फुलातून त्यांना त्यांचं एकमेव खाद्य म्हणजे गोड मकरंद आणि फुलातील परागकण मिळतं। त्याचा साठा त्या फुलोरा नसलेल्या काळासाठी मोहळात करून ठेवतात। पावसाळा, हिवाळा अशा पडत्या काळात याचा अन्नसाठ्यासाठी उपयोग होऊ शकतो। मधमाशी पालनासाठी या जातीचं मोहळ उपयोगी पडतं। आग्या मोहळाचा मध ती मोहळं नष्ट करून मिळवला जातो, पण सातेरी मोहळांचा नाश करावा लागत नाही। आधुनिक पद्धतीने शुद्ध मध आपणास गोळा करता येऊ शकतो। मधमाशा पालनाची सुरुवात करायची असेल तर ही मोहळं जंगलझाडीतून मिळवावी लागतात किंवा दुसऱ्या मधपाळांकडून किंवा मधमाशी पालन केंद्राकडून ती विकत घ्यावी लागतात। त्यासाठी शासकीय यंत्रणा आहे। एका मोहळात नैसर्गिक मेणाची 5 ते 7 पोळी, त्यामध्ये षटकोनी घरात असलेली अंडी, आळ्या, कोशस्थ मधमाशा म्हणजे पिलावा आणि प्रौढ मधमाशा असतात। प्रौढांमध्ये 8 ते 10 हजार कामकरी मधमाशा, एक राणी माशी आणि हंगामाप्रमाणे पैदास होणारे नर असं एक कुटुंब असतं। राणी माशी म्हणजे त्यांची आई, कामकरी माशा म्हणजे अंडी घालण्यास सक्षम नसलेल्या बहिणी आणि फक्त प्रजननासाठी उपयोगी पडणारे 500 नर हे त्यांचे भाऊ. त्यांचं मिलन इतर मोहळातल्या राणीशी होत असतं आणि ती उंच हवेत मिलन झालेली राणीमाशी नव्या मोहळाची स्थापना करते. इतर प्रौढ कामकरी माशा तिला मदत करतात. अंडी घालण्यासाठी षटकोनी घरांची मेणाची नवी पोळी बांधणे, स्वच्छता ठेवणे, आळ्यांना मध आणि पराकन, त्याचप्रमाणे डोक्यातील ग्रंथीत निर्माण होणारे प्रथिनयुक्त शिशुअन्न भरवणे, मोहळाचं संरक्षण करणे, भोवतालच्या 1 किलोमीटर परिसरातील फुलऱ्यातून अन्न गोळा करून आणणे, त्यांची साठवण करणे अशी विविध प्रकारची कामं कामकरी मधमाशा सुसंगतपणे आणि एकमेकांच्या सहकार्याने आयुष्यभर करतात. त्यांचं आयुष्य 3 ते 4 महिन्यांपर्यंत असतं तर राणीमाशीचं आयुर्मान 2 ते 3 वर्षाचं असतं. मिलनानंतर राणीमाशांचं एकमेव काम म्हणजे मोहळात बंदिस्त राहून दिवसाला 1200 अंडी घालणं एवढं असतं. नरांची गरज फक्त फुलांच्या हंगामात संयोगापुरतीच असते, म्हणून त्यांचं आयुष्यही 15 दिवसांचंच असतं. त्यांना भरवावं लागतं, इतर कोणतंही काम ते करत नाहीत. पोळ्यांमध्ये मधाचा साठा वरच्या षटकोनी घरात व पराकुणांचा साठा दोन्ही कडांच्या घरात असतो. 2 समांतर पोळ्यात 2-2 माशा एकावेळी सहजपणे वावरू शकतील एवढं नैसर्गिक अंतर राखलं जातं. त्याला माशी अंतर असं म्हणतात. निसर्गात मिळणारी अशी मोहळं मिळवून विशिष्ट रचनेच्या लाकडी पेटीत ठेवता येतात. जेथे चांगला भरपूर फुलोरा आणि सुरक्षित निवारा असेल अशा मधुबनात मधमाशा पालनाला सुरुवात करता येते. फुलोऱ्याच्या काळात मधाचा हंगाम असतो, त्यावेळी मध संकलन करता येतं. एरवी मधमाशांना साखरेचा कृत्रिम पाक देऊन त्यांचा सांभाळ करावा लागतो. मधमाशा पालन यशस्वी होण्यासाठी मधमाशांचा स्वभाव, सवयी, जीवनक्रम, गरजा या गोष्टींची माहिती करून घ्यावी लागते. त्यासाठी एक अभ्यासक्रमसुद्धा उपलब्ध आहे. महाराष्ट्रात मधमाशी पालनासाठी जंगल भाग आणि शेती बागायती क्षेत्र अनुकूल आहेत. महाराष्ट्राव्यतिरिक्त पंजाब, काश्मीर, उत्तर प्रदेश, हिमालयाचा भाग, हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, राजस्थानचा काही भाग, मध्य प्रदेश अशा जवळजवळ सर्वच प्रांतात मधमाशा पालन होऊ शकतं. अनेक ठिकाणी सहकारी मधमाशा पालक संघ आहेत. या व्यवसायाची जबाबदारी मुख्यतः खादी ग्रामोद्योग आयोग आणि राज्य खादी ग्रामोद्योग मंडळावर सोपवण्यात आलेली आहे. याशिवाय कृषी विद्यापीठे, वनविभाग, खाजगी संस्थाही या कामात सहभागी झाले आहेत. परंतु व्यवसायाच्या सर्वांगीण वाढीला प्रशिक्षित कुशल युवकांची, तंत्रज्ञांची, वैज्ञानिकांची मोठी गरज आहे. हा व्यवसाय आवडीने स्वीकारल्यास खूप मोठा वाव आहे. तर याच व्यवसायाच्या विषयी आपण पुढील भागात देखील माहिती करून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. 12वी सायन्स परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. अभियांत्रिकी, फार्मसी क्षेत्रातील सर्वोत्तम करिअर आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आपलं स्वागत. 41 वर्ष अखंड हजारो अभियंते घडवणारी यशस्वी परंपरा, 150 एकरचा निसर्गरम्य परिसर, ब्रँच वाईज स्वतंत्र इमारत, तज्ञ फॅकल्टीज, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, हायवे लगत कॉलेज आणि सुरक्षित परिसर. तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या सीएससी, AITS, ETC, मेकॅनिकल आणि सिव्हिल साठी प्रत्येकी 60 जागा उपलब्ध, तसेच एमटेक ला ETC, मेकॅनिकल आणि सीएससी साठी प्रत्येकी 18 जागा उपलब्ध. थेट द्वितीय वर्षामध्ये व्यावसायिकांसाठी म्हणजेच वर्किंग प्रोफेशनल बीटेक साठी सीएससी आणि AITS या शाखेत प्रत्येकी 30 जागा, बी फार्मसी साठी 100 जागा उपलब्ध. हजारो विद्यार्थी कॅम्पस सिलेक्शन द्वारे जगभरातील कंपनीत उच्च पदावर कार्यरत, तेव्हा आजच 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कॅम्पसला भेट द्यावी आणि यशस्वी करिअरचा पाया रचावा. तेरणा नॉलेज सिटी, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर VV मानेसर, मोबाईल 94219 78078.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. 12वी सायन्स परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. अभियांत्रिकी, फार्मसी क्षेत्रातील सर्वोत्तम करिअर आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आपलं स्वागत. 41 वर्ष अखंड हजारो अभियंते घडवणारी यशस्वी परंपरा, 150 एकरचा निसर्गरम्य परिसर, ब्रँच वाईज स्वतंत्र इमारत, तज्ञ फॅकल्टीज, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, हायवे लगत कॉलेज आणि सुरक्षित परिसर. तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या सीएससी, AITS, ETC, मेकॅनिकल आणि सिव्हिल साठी प्रत्येकी 60 जागा उपलब्ध, तसेच एमटेक ला ETC, मेकॅनिकल आणि सीएससी साठी प्रत्येकी 18 जागा उपलब्ध. थेट द्वितीय वर्षामध्ये व्यावसायिकांसाठी म्हणजेच वर्किंग प्रोफेशनल बीटेक साठी सीएससी आणि AITS या शाखेत प्रत्येकी 30 जागा, बी फार्मसी साठी 100 जागा उपलब्ध. हजारो विद्यार्थी कॅम्पस सिलेक्शन द्वारे जगभरातील कंपनीत उच्च पदावर कार्यरत. तेव्हा आजच 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कॅम्पसला भेट द्यावी आणि यशस्वी करिअरचा पाया रचावा. तेरणा नॉलेज सिटी, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर VV मानेसर. मोबाईल 94219 78 0 78.
2: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच चित्रपटातील गीतं आपण ऐकत असतो, त्यांचा आनंद घेत असतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे चित्रपट सुपर डुपरी ठरलेले असतात त्यांची गीतं देखील गाजलेली असतात, कथानकं असतात, त्या संदर्भातील चर्चा देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करत असतो. श्रोते हो, हिंदी सिनेमामध्ये जे प्रायोगिक तत्वावर सिनेमे तयार झाले त्याच्यामध्ये दाक्षिणात्य कलाकारांचा सुद्धा महत्त्वाचा रोल राहिलेला आहे. त्याच्यामध्ये राजकुमार असतील, त्याचसोबत मामुटी असतील, असे बरेचसे दाक्षिणात्य कलाकार आहेत. चिरंजीवी असतील, नागार्जुन असतील, असे सगळे कलाकार जे आहेत ते आपल्या हिंदीमध्ये येऊन त्यांचा एक वेगळा ठसा त्यांनी निर्माण केलेला आहे. परंतु याची सुरुवात जर आपण पाठीमागं थोडंसं गेलो म्हणजे 1983 दशकामध्ये जर आपण गेलो तर अशाच एका मेगा स्टारची एंट्री एका जबरदस्त चित्रपटाने हिंदी सिनेमामध्ये झाली होती आणि ते कलाकार होते रजनीकांत. तर रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट त्या काळामध्ये थोडासा विवादित राहिला हा चित्रपट. या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक जे विषय होते ते पडद्यावरती दाखवण्यात आले होते, किंवा असे विषय हिंदीमध्ये थोडेसे पचायला अवघड असल्यामुळे या सिनेमाला विरोध देखील झाला त्या काळामध्ये. परंतु हा चित्रपट नंतर ब्लॉकबस्टर देखील ठरला. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं प्रख्यात दिग्दर्शक टी रामा राव यांनी. तर जबरदस्त हिट राहिला चित्रपट होता, संगीत देखील जबरदस्त गाजलं आणि रजनीकांत यांची एंट्री हिंदी सिनेमामध्ये यशस्वी ठरली. तर आज आपण जाणून घेणार आहोत अंधा कानून या चित्रपटाच्या विषयी, या चित्रपटाच्या कथेविषयी, संगीताविषयी आणि कलाकारांच्या विषयी सुद्धा आज आपण अधिक माहिती करून घेणार आहोत आणि आनंद घेणार आहोत अंधा कानून या चित्रपटातील सुपर डुपर हिट गीतांचा.

श्रोते हो, अंधाकानून या चित्रपटाच्या कथानकाचा विचार करता बदला किंवा सूड या कथेचा मूळ अंतरात्मा म्हणावा लागेल किंवा 80s मध्ये जेवढे सिनेमे त्या काळात प्रदर्शित झाले त्यांची एक थीम असायची बदला. या थीमवरती बरेचसे चित्रपट निर्माण व्हायचे आणि ते चित्रपट चालायचे देखील. तसाच विषय घेऊन हा चित्रपट देखील निर्माण करण्यात आला होता. याच्यामध्ये रजनीकांत यांनी साकारलेली जी भूमिका होती विजय नावाची, त्याचबरोबर हेमा मालिनी यांनी दुर्गादेवी सिंगची जी भूमिका साकारली होती, या दोन पात्रांभोवती हा सिनेमा पुढं चालत राहतो. कपिल कुमार त्यांचे वडील आहेत आणि त्याचसोबत जेलमधून सुटलेले चार जे गुन्हेगार आहेत ते येऊन त्या ठिकाणी अत्याचार करतात आणि अत्याचाराचा सूड घेण्यासाठी विजय आपलं सर्वस्व पणाला लावतो आणि शेवटी जिंकतो सुद्धा. अशी साधी गोष्ट आपल्याला अंधकारांच्या माध्यमातून पाहावयास मिळते. परंतु प्रख्यात दिग्दर्शक टी रामा राव यांनी ज्या पद्धतीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे ते मात्र इंटरेस्टिंग ठरलं. आणि जी कथा होती या चित्रपटाची, ते कथालेखक होते शोभा चंद्रशेखर आणि संवाद जे लिहिले होते ते होते राही मासूम रजा यांनी संवाद लिहिले होते. तर या दोन्हींच्या माध्यमातून ही कथा पुढं चालत राहते आणि या कथेनं खरं तर प्रेक्षकांना देखील खिळवून ठेवलं. साधी सुडाची कथा असताना सुद्धा विजय ज्या पद्धतीनं आपल्या जे शत्रू आहेत त्यांच्यावर कसा विजय मिळवतो याचं एक चांगलं चित्रीकरण किंवा एक चांगली रहस्य कथा थोडक्यात म्हणता येईल की तो कसा या सर्वांवर सूड उगवतो असं कथानक अंधाकानूनचं होतं. प्रेक्षकांना देखील हे कथानक खूप आवडलं आणि हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला.

श्रोतेहो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंधा कानून या चित्रपटातील सुपर डुपर हिट गीत आपण ऐकत आहोत रेडिओ तेरणा 90.4 FM वरती.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंधा कानून या चित्रपटा श्रोते हो एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंधा कानून या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहोत। तर थोडंस कलाकारांच्या संदर्भात आता मंडळी जाणून घेणार आहोत। जसं की आपण सुरुवातीला उल्लेख केला की हिंदीमध्ये रजनीकांत यांची एंट्री ब्लॉकबस्टर ठरली, तर त्यांच्यासोबत जे इतर कलाकार दिसून आले त्याच्यामध्ये हेमा मालिनी जी असतील ह्या देखील या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकर्षानं समोर आल्या। त्याचबरोबर एक आणखी व्यक्तिरेखा जी पडद्यावरती जेव्हा पोस्टर छापून आले त्यावेळेस ती व्यक्तिरेखा खरं तर लक्षात येते। खरं तर कॅमिओ एंट्री होती अमिताभ यांची, नंतर ती भूमिका थोडीशी मोठी देखील करण्यात आली आणि अमिताभ यांनी साकारलेला झा आणि सरखान प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करून गेला। कोर्टामधील सीन असतील किंवा इतर ठिकाणी अमिताभ यांचा वावर इतका जबरदस्त दिसून येतो की त्याच्यामध्ये रजनीकांत यांची एंट्री थोडीशी फिकी पडल्यासारखी वाटायची। पडद्यावर पाहत असताना सगळं कथानक हे रजनीकांत यांच्याभोवती फिरत असताना सुद्धा अमिताभ यांची एंट्री आणि त्यांची जे कथानक त्या सिनेमामध्ये दाखवण्यात आलं ते मात्र प्रेक्षकांच्या डोक्यावर चढून बसलं। खूप वर्ष त्या कोर्टातला सीन त्याच्यामध्ये दाखवण्यात येत होता। त्यानंतरच्या कलाकारामध्ये आपण जर बघितलं की चार व्हिलन मुख्य खलनायकी पात्र याच्यामध्ये दाखवण्यात आली होती। त्याच्यामध्ये प्रेम चोपडा, मदन पुरी असतील, ओम शिवपुरी असतील, अमरीश पुरी असतील, प्राण यांचं कॅरेक्टर कोण विसरणार, त्याचबरोबर अकबर अलीचं जे कॅरेक्टर होतं डॅनी डेन्झोपा यांनी प्ले केलेलं, जबरदस्त अकबर अली पडद्यावर दिसून आला आणि त्या अकबर अलीच्या डोळ्यामधला कैफ, त्याचबरोबर प्रेम चोपडा यांची जी भूमिका होती अमरनाथ नावाची व्यक्तिरेखा ती देखील खूप जबरदस्त ठरली। एकंदरीत पाहता रजनीकांत यांची ॲक्शन, अमिताभ यांचा धीर गंभीर रोल, त्याचबरोबर दुर्गा देवी सिंगची जी हेमा मालिनी यांनी साकारलेली भूमिका होती ती देखील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आणि त्या काळामध्ये सगळ्याच ठिकाणी हा चित्रपट हाऊसफुलचे बोर्ड दाखवत राहिला।

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंधा कानून या चित्रपटातील सुपर डुपर हिट गीत आपण ऐकत आहोत रेडिओ तेरणा 90.4 FM वरती।

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंधा कानून या चित्रपटातील सुपर डुपर हिट गीत आपण ऐकत आहोत रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। तर संगीताच्या बाजूच्या संदर्भात बघूयात। खरं तर त्या काळामध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल हे जसं नाव आहे त्याची जादू देखील

तेवढीच मोठी होती. परंतु जसं अंधकम जर आपण जसं आपण चर्चा करत आहोत, थोडासा ॲक्शन पॅक सिनेमा, त्याचबरोबर त्याच्या समोर येणारे जे वेगवेगळे कथानकामधले सीन्स आहेत, तसं म्युझिक देणं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना उत्तम प्रकारे जमलं. सगळीच गाणी जबरदस्त हिट राहिली या चित्रपटासाठी. गीत गायन जे केलं होतं ते होतं आशा भोसले, त्याचबरोबर किशोर कुमार आणि एस पी बालसुब्रमण्यम या सर्वांनी मिळून या संगीताला चार चांद लावले. त्यामधील रोते रोते हसना सिको हे गीत देखील त्या काळामध्ये प्रचंड हिट ठरलं. त्याचबरोबर एस पींनी खरं तर रजनीकांत यांचा आवाज या चित्रपटामध्ये बनले आणि तीन गीतं त्यांनी गायली, ती गीतं देखील सुपर डुपर हिट ठरली. त्याचबरोबर या चित्रपटाला हिट करण्यामध्ये आनंद बक्षी आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल या दोघांचा वाटा जो आहे तो खूप मोठा ठरला होता. त्यामुळेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट ठरला.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. गली गली

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. 12वी सायन्स परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. अभियांत्रिकी फार्मसी क्षेत्रातील सर्वोत्तम करिअर आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आपलं स्वागत. 41 वर्ष अखंड हजारो अभियंते घडवणारी यशस्वी परंपरा, 150 एकरचा निसर्गरम्य परिसर, ब्रँच वाईज स्वतंत्र इमारत, तज्ज्ञ फॅकल्टीज, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, हायवे लगत कॉलेज आणि सुरक्षित परिसर. तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या सीएससी, AITS, ETC, मेकॅनिकल आणि सिव्हिल साठी प्रत्येकी 60 जागा उपलब्ध. तसेच एमटेक ला ETC, मेकॅनिकल आणि सीएससी साठी प्रत्येकी 18 जागा उपलब्ध. थेट द्वितीय वर्षामध्ये व्यावसायिकांसाठी म्हणजेच वर्किंग प्रोफेशनल बीटेक साठी सीएससी आणि AITS या शाखेत प्रत्येकी 30 जागा. बी फार्मसी साठी 100 जागा उपलब्ध. हजारो विद्यार्थी कॅम्पस सिलेक्शन द्वारे जगभरातील कंपनीत उच्च पदावर कार्यरत. तेव्हा आजच 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कॅम्पसला भेट द्यावी आणि यशस्वी करिअरचा पाया रचावा. तेरणा नॉलेज सिटी, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर VV मानेसर. मोबाईल 94219 78 0 78. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला. नमस्कार. आज अशा अभिनेत्याबद्दल सांगते ज्याने अभिनय करणं आणि पैसे कमवणं यामधून सुवर्ण मध्य साधला. म्हणजेच दिवसा निर्मात्यांना भेटायचं आणि रात्री टॅक्सी चालवायची, रात्री टॅक्सी चालवायची आणि दिवसा अभिनयाचं वेळ जपायचं असा ध्यास घेऊन एका अभिनेत्यानं प्रामाणिक प्रयत्न सुरू केला. हा अभिनेता म्हणजे मराठीतलं असं व्यक्तिमत्व ज्याला त्या काळी चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जायचं. काय कमालीची गोष्ट आहे नाही. या माणसाने जवळपास 3-1 वर्ष मुंबईमध्ये टॅक्सी चालवली. अनेक नातेवाईकांनी हा टॅक्सी चालवतो असं म्हणून त्यांच्याशी संबंधही तोडले होते. पण जेव्हा त्यांच्याच मराठी सिनेमांना यश मिळालं तेव्हा सारे नातेवाईक पुन्हा त्यांच्याशी गोडी गुलाबीनं वागू लागले. त्यामुळं असतील शीते तर जमतील भूते याचा प्रत्यय त्यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला झाला. त्या काळचं तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारं नाव म्हणजे अभिनेता रवींद्र महाजनी. देखणं आणि रुबाबदार रूपानं मराठी सिनेमाला त्यांनी हिरोपण दिलं. यांचा संपूर्ण प्रवास थक्क करणारा आहे जो आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून. शोच्या सुरुवातीलाच झुंज या सिनेमातलं गाणं आपल्या भेटीला येत आहे. झुंज हा असा सिनेमा आहे ज्या सिनेमानं मराठी सिनेसृष्टीला रंजना देशमुख आणि रवींद्र महाजनी ही नवी आणि हिट जोडी दिली. हा पहिला सिनेमा त्यांना कसा मिळाला या मागही एक गोष्ट आहे. मी सांगणार आहे पण थोड्याच वेळात. झुंज सिनेमाच्या यशानंतर त्यांनी दुनिया करी सलाम, हीच खरी दौलत, देवघर, लक्ष्मीचं पाऊल, कशाला उद्याची बात, मुंबईचा फौजदार यांसारखे अनेक हिट सिनेमे दिले. या दोघांनी मराठी रसिकांच्या मनावर राज्य केलं. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे याच सिनेमातलं गाणं आपल्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण रवींद्र महाजनी यांचा प्रवास जाणून घेतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून. आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेना 90.4 FM वरून. झुंज या सिनेमानं रौप्य महोत्सवी यश मिळवलं आणि मराठी सिने निर्मात्यांची महाजनींकडे जणू रांगच लागली. आराम हराम आहे, लक्ष्मीची पावलं, देवता असे सिनेमे तर त्यांनी केलेच, पण त्याचबरोबर गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार असे हलके फुलके सिनेमेही त्यांनी केले आणि लोकांना प्रचंड आनंद दिला. त्यांचे सगळेच सिनेमे गाजले. त्यांच्या देखण्या रूपामुळं ग्रामीण पार्श्वभूमीमध्ये अडकून पडलेला सिनेमा शहरी झाला. त्यांच्या शहरी रूपाला शोभून दिसतील अशा कथा मग लिहिल्या गेल्या आणि मग चांगली कथा, पटकथा, रवींद्र महाजनी यांचं देखणं रूप हे समीकरण 1975 ते 1990 या काळात उत्तम जुळून आलं.

वेलकम बॅक क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. रवींद्र महाजनी यांनी हिंदीमध्येही अनेक सिनेमे केले पण म्हणावं तितकं यश त्यांना मिळालं नाही. त्यांनी 70 आणि 80 दशक गाजवलं पण त्यांच्या गुणवत्ते इतकं काम त्यांच्या भेटीला आलं नाही. रवींद्र महाजनी रंगभूमीवरही रमले. त्यांनी अनेक नवीन कौतुकास्पद प्रयोग केले. बेलभंडार, अपराध मिस केला या नाटकांचे त्यांनी प्रयोग केले. 1990 नंतर ते चरित्र भूमिकांकडे वळले. काही काळ त्यांनी सिरियलमध्ये काम केलं. सत्तेसाठी काही या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शनाचा प्रयत्न केला. सत्ताधीश नावाचा चित्रपट त्यांनी निर्माण केला पण तो फारसा चालला नाही.

अलीकडेच आलेला देऊळ बंद आणि एक मोठा सिनेमा म्हणजे पाणीपत। यामध्ये ते आणि त्यांचा मुलगा गश्मीर यांची जोडी दिसली। बाप लेकाची ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली। अभिनेता गश्मीर महाजनी या क्षेत्रात स्थिरावला। केवळ अभिनेता म्हणूनच नाही, उत्तम डान्सर म्हणूनही त्याची ओळख आहे। मराठीमध्ये नवीन पिढीचे उमदे चेहरे आहेत आणि तो जणू त्यांचं प्रतिनिधित्व करतोय।

रवींद्र महाजनी यांनी जरी मोजके सिनेमे केले असतील तरीही रसिकांच्या मनात स्वतःचं असं अढळ स्थान त्यांनी निर्माण केले. लोकांच्या मनात आजही त्यांची प्रतिमा चॉकलेट बॉय म्हणून आहे. स्क्रीन किंवा रंगभूमीचा त्यांचा वावर हा केवळ तरुणींनाच नाही तर साऱ्यांनाच सुखवणारा होता. आपल्या देखण्या आणि रुबाबदार रूपानं मराठी सिनेमाला हिरोपण देणाऱ्या या दिलखुलास माणसाला रेडिओ तेरणाकडून आमचा सलाम. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये त्या काळी चॉकलेट बॉय किंवा स्मार्ट नायकाची एक स्पर्धाच असायची, परंतु हिंदीप्रमाणेच मराठीमध्ये असाच देखणा नायक रवींद्र महाजनी यांनी उभा केला. त्यांच्या सौंदर्याची चर्चा सर्व स्तरावर होत असायची, परंतु सौंदर्यासोबतच अभिनयातली वेगळी उंची रवींद्र यांनी निर्माण केली होती, ज्याचा प्रभाव मराठी सिनेरसिकांवर कायम राहिला. अशा या गुणी अभिनेत्यास रेडिओ तेरणाकडून आमचा सलाम. आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोमध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबते. पुन्हा भेटणार आहोत नव्या भागात मराठी सिनेमांचा काळ गाजवणाऱ्या कलाकारांच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि अजरामर गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी. रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केलं नसेल पटकन डाउनलोड करून घ्या आणि आमचे सर्वच कार्यक्रम ऐकायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत नव्या भागात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 12वी सायन्स परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन। अभियांत्रिकी फार्मसी क्षेत्रातील सर्वोत्तम करिअर आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आपलं स्वागत। 41 वर्ष अखंड हजारो अभियंते घडवणारी यशस्वी परंपरा, 150 एकरचा निसर्गरम्य परिसर, ब्रँच वाईज स्वतंत्र इमारत, तज्ञ फॅकल्टीज, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, हायवे लगत कॉलेज आणि सुरक्षित परिसर। तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या सीएससी, एआयटीएस, ईटीसी, मेकॅनिकल आणि सिव्हिल साठी प्रत्येकी 60 जागा उपलब्ध, तसेच एमटेक ला ईटीसी, मेकॅनिकल आणि सीएससी साठी प्रत्येकी 18 जागा उपलब्ध। थेट द्वितीय वर्षामध्ये व्यावसायिकांसाठी म्हणजेच वर्किंग प्रोफेशनल बीटेक साठी सीएससी आणि एआयटीएस या शाखेत प्रत्येकी 30 जागा, बी फार्मसी साठी 100 जागा उपलब्ध। हजारो विद्यार्थी कॅम्पस सिलेक्शन द्वारे जगभरातील कंपनीत उच्च पदावर कार्यरत, तेव्हा आजच 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कॅम्पसला भेट द्यावी आणि यशस्वी करिअरचा पाया रचावा। तेरणा नॉलेज सिटी, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, मोबाईल 94219 78078।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून। दुपारचे 1:04 होत आहेत आणि आपल्या आवडीची आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे। तर सर्व श्रोत्यांना शुभ दुपार करते। ऊन फार वाढलेलं आहे आणि या उन्हात स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। आठवड्याचा पहिला दिवस आहे पण या प्रखर उन्हात ज्याच्याकडे बघून मला खूप छान वाटतं असं एक झाड आहे ना स्टुडिओच्या समोर, ते म्हणजे गुलमोहराचं। प्रत्येक झाड एक वेगळं काहीतरी उन्हाळ्यात सांगतं, तसं गुलमोहर हा एवढ्या प्रखर उन्हात एवढा तेजस्वी का दिसतो हे मला आजपर्यंत कळलंच नाही आहे। रोडनी आता खरं तर ही झाडं खूप होती आधी, आता कमी दिसतात, पण मी परवापासून ह्या झाडांना बघते आणि एक वेगळाच आनंद त्यांच्याकडे बघून भेटतो की बाबा एवढा प्रखर उन्हात हा एवढा सुंदर कसा काय दिसू शकतो, एवढा कसा बहरू शकतो। तर त्याचा बहराचा टाईम जो आहे तो आहे उन्हाळ्यातला, त्यामुळे गुलमोहर जो आहे इतका सुंदर दिसतोय, म्हणजे ते ऊन जाणवत नाही आहे त्याच्याकडे पाहिलं की मला ऊन जाणवत नाही आहे, इथून पाहते त्याला इतका गोड दिसतो तो आणि इतका सुंदर त्याचं रूप दिसतं ह्या उन्हाळ्यात, खूप छान वाटतं त्याच्याकडे बघून। तर असा हा गुलमोहर आहे जो बहरला आहे सध्या। तर तब्येत बिघडली आहे माझी, येस तब्येत बिघडली आहे, 2 दिवस झोपून होते आणि आज थोडंसं बरं वाटतंय, तर त्याच्यामुळे म्हटलं चला श्रोतांचं शनिवारी पण नाही फरमाईश झाली आहे, तर आपल्या श्रोतांना आज भेटूयात। थोडीशी तब्येत आहे चांगली, आता बिघडली होती तब्येत, तर थँक्यू ओमप्रकाश गीते सर, त्यांनी आवाजावरून लगेच ओळखलं की तब्येत बिघडली आहे म्हणून। तर सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला। आजची पहिली जी फरमाईश आपण घेणार आहोत ती आहे, आज आपले जे श्रोते आहेत तो बरेचसे श्रोते लाईव्ह देखील आता कनेक्ट झालेले आहेत, 9970509 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवू शकताय आणि याच नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप व्हॉइस देखील पाठवू शकताय। तर पहिली फरमाईश घेऊयात, चित्रपट आहे 1-2 का 4 आणि ए आर रहमान यांचं म्युझिक आहे, मेहबूब यांचं गीत आहे, लता मंगेशकर आणि सोनू निगम यांचा आवाज आहे। तर थोडासा आवाज देखील माझा बदललेला वाटत असेल तर प्लीज तेवढंसं सांभाळून घ्या मला, कारण की आता याच्या पुढे आणखीन तब्येत कशी साथ देते त्याच्यावर माझा परफॉर्मन्स असणार आहे, त्यामुळे आत्ता माझी तब्येत तर अजिबात चांगली नाही आहे, त्यामुळे होईल तेवढा शक्य मी चांगलाच देण्याचा प्रयत्न करणार आहे प्रोग्राम। तर सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला या गीतानी आणि खूप छान असं गीत आहे, ते गीत ऐकायचं आहे आपले जे श्रोते आहेत औसई येथून, आपले नियमित श्रोते जे आहेत ते आहेत महेश अपसिंगीकर, साधना, निलेश, सपना, अजय, शशांक, आदित्य, साबी, रियांश, यश, शिव अपसिंगीकर, पूर्ण अपसिंगीकर परिवार औसा येथून नियमित श्रोते आहेत, आज त्यांनाच हे गीत ऐकायचं आहे। चला आनंद घेऊयात आणि सुरुवात करूयात याच गीताने आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला।

चला बऱ्याच दिवसानंतर हे गीत देखील ऐकण्यास भेटलं, तर पुढची फरमाइश घेऊयात. पुढची फरमाइश आहे ज्यांची शनिवारी फरमाइश असते पण आज पूर्ण करूयात कारण की शनिवारी प्रोग्राम नाही झाला आहे. तर असे श्रोते आहेत तथागत रेडिओ श्रोता संघ अभयखेडा तालुका मानोरा जिल्हा वाशिममधून हिरामोन खिराडे, सारिका अम्रपाली, सोनाली आदर्श आर्यन, मंगेश तसेच त्यांचा मित्र सुरेश भट, गौरव खाडे, संतोष कोळी, अनंत कुलकर्णी, राजसप्पा दादा बऱ्याच दिवस झालं फरमाइशमध्ये देखील नाही आहेत, व्हॉइस नाही येत आहे. आपल्या श्रोत्यांना सांगते की दादांना एकदा मेसेज करायला सांगा. तर अकबर शेख सर, दत्ता अकबर शेख सरांचा पण बऱ्याच दिवस झालं मेसेज नाही आहे, तर त्यांना देखील सांगा मेसेज पाठवायला. दत्ता कदम, मोहन कांबळे, शशिकांत डी कांबळे, ओमप्रकाश गीते, मोहम्मद अत्तार, कुबेर मस्के, अशोक शिंदे, रफिक इनामदार, विकास कसबे, सचिन शेंगडे, सॉरी झेंगडे आहे त्यांचं, शेंगडे का लिहिले सर सचिन झेंगडे सर, आणि मित्रपरिवार गोड आवाज असल्या प्रगतीताईंना नमस्कार. नमस्कार सर, नक्कीच आज तुमची फरमाइश पूर्ण करते. त्यांना गीत ऐकायचं आहे हम साथ साथ है या चित्रपटातील गीत आहे. कविता कृष्णमूर्ती यांनी हे गीत गायलं आहे आणि सर्वांनाच हे गीत फार आवडतं. ऐकूयात तथागत रेडिओ श्रोता संघ. येथून आपले जे नियमित श्रोता आहेत हिरामोन खिराडे सर, त्यांच्या फॅमिलीची आणि मित्रपरिवाराची व्हॉट्सअप फरमाइश.

चला तर पूर्ण फरमाइश पुढची पूर्ण करूयात. तसेच बरेचसे श्रोते जे लाईव्ह आलेले आहेत, अशा सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा आपल्या आवडीची आणि लोकप्रिय कार्यक्रमात मी आर्ज प्रगती स्वागत करते आणि पुढची फरमाइश घेऊयात. श्रोते आहेत अंकुश राजेंद्र आगळे सर, मुक्कम पोस्ट काजळा तालुका जिल्हा धाराशिवतून. सर म्हणतायत मी 15 दिवसांनी फरमाइश पाठवत आहे. मी सध्या स्टडी करत कार्यक्रम ऐकत आहे. अभ्यासासोबत गाणं म्हणजेच कान तृप्त होतात आणि अभ्यासही छान होतो. क्या बात आहे, थँक्यू सो मच सर. आणि आज त्यांचा सर्व परिवार समवेत हा कार्यक्रम ते ऐकत आहे. थँक्यू सो मच सर, असंच प्रेम करत रहा, ऐकत रहा आणि आनंदी देखील रहा. त्यांना आज जे गीत ऐकायचं आहे राम लखन या चित्रपटातील गीत, सुपर डुपर हिट ठरले राम लखन हा चित्रपट. सर्वच गाणी लोकप्रिय, आज देखील आपण आवडीने गाणी ऐकतो आणि गॅल्पिनचं म्युझिक आहे, आनंद बक्षांचं गीत गायला आहे लता मंगेशकर यांनी. ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा. ऐकूयात अंकुश राजेंद्र आगळे सर आणि पूर्ण आगळे परिवार यांची व्हॉट्सअप फरमाइश.

चला यानंतरची फरमाईश ऐकूयात, पुढची फरमाईश घेऊयात, जे आपल्या नियमित श्रोते आहेत त्यांची सोमवार टू सोमवार फरमाईश असते. हाय प्रगतीताई, नमस्ते. नमस्ते ताई, मी पल्लवी कुंजे. आठवड्याच्या सुरुवातीला सोमवार टू सोमवार असलेली माझी ही खास व्हॉट्सअप फरमाईश माझ्या स्वीटहार्ट पतींसाठी घेऊन आली आहे. आजची सगळी कामं आटपून मन मात्र कुठेतरी हरवून बसले. त्या आठवणीमध्ये त्या व्यक्तीत या शांत दुपारी मी ऐकत आहे आपला रेडिओ तेरणा, आवडता रेडिओ तेरणा. पण ताई, आज मनात एक हळवी ओढ आहे कुणाच्या भेटीच्या, कुणाच्या सहवासाची. म्हणूनच आज माझी खूप खास मनाला स्पर्श करून जाणारी फरमाईश आहे. या गाण्याची प्रत्येक ओळ, माझ्या मनातलं प्रेम दडलेलं आहे. कुणाची आठवण इतकी जवळ आली आहे की श्वासामध्येही त्यात नाव ऐकू येते. क्या बात है ताई. या दुपारच्या कडक उन्हात तुमच्या गोड सुरेल आवाजात या गाण्याच्या फक्त दोन ओळी जरी ऐकायला मिळाल्या ना, तर हे उदास मन पुन्हा हसून जाईल. आणि त्या आठवणीची आठवणी मन पुन्हा हसून जाईल आणि त्या आठवणी अजूनही गोड होतील. माझी ही प्रेमाची भरलेली फरमाईश नक्की पूर्ण कराल अशी आशा करते. तर खूप छान असं गीत आहे हे, पण माझी तब्येत बरी नाही आहे तर मी गुणगुणून कसं दाखवू. आणि त्यात सर्दी, म्हणजे उन्हाळ्यात सर्दी होणं, ताप येणं, हे तर मला खूपच वेगळं वाटतं. आजकाल हे व्हायरल कसं काय झालं की उन्हाळ्यात सर्दी, खोकला, ताप येणं. तर नक्कीच नाही, जेव्हा मी बरी झाली असेल तेव्हा नक्कीच तुमची फरमाईश जी आहे ती गुणगुणून दाखवीन. आत्ता तरी आपण ऐकूयात प्रेमरोग या चित्रपटातली जी तुमची आवडीची फरमाईश आहे, नक्कीच पूर्ण करते. ऐकूयात पल्लवी ताईंची ही व्हॉट्सअप फरमाईश.

चला, यानंतरची फरमाईश घेऊयात. आपले नियमित श्रोते जे आहेत ते म्हणजे खूप खूप खूप प्रेम आशीर्वाद करतात, देतात मला नेहमी, असे आपले श्रोते म्हणजे सुलतानपूर राहुल नगर येथून राक्षे मामा. शनिवारी देखील राक्षे मामा आले होते आणि माझी तब्येत त्यांनी देखील बघितली होती, मला दवाखान्यात मी घेऊन जातो असं देखील सारखं म्हणत होते. तर आले होते, भेटले होते, भरपूर खाऊ देखील घेऊन आले होते. त्यांना जर वेळ सांगते एवढं देऊ नका. आणि अशोक शिंदे सरांचे जे जवळचे जिलेबीवाले काका होते त्यांनी देखील जिलेबी पाठवून दिली आहे. तर भरपूर असा खाऊ घेऊन आले होते राक्षे मामा. तरी त्यांना सांगते मी जर्वेस नका आणत जाऊ, पण तरी देखील त्यांचं प्रेम आहे, ते आणतात आणि खूप छान तो खाऊ असतो, मी खात देखील असते तो खाऊ. तर राक्षे मामांची बऱ्याच दिवस झालं फरमाईशी पूर्ण नाही करता आली आहे, तर आज घेऊयात. ते म्हणतात सुधाकर राक्षे, राक्षे विजया, तसंच ताई राक्षे, वैष्णवी राक्षे, जान्हवी राक्षे आणि लक्ष्मीकांत राक्षे. आम्ही सर्वांना गीत ऐकायचं आहे. ते गीत आहे खूप सुंदर असं छान गीत आहे, मराठमोळं गीत आहे. राक्षे मामांना अशीच गीतं आवडतात.

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा. खूप छान अशी गीत पाठवलं, ऐकूयात आपले नियमित श्रोते सुलतानपूर येथून राक्षमामा यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: सारेगामा कारवा।
1: चला तर सुंदर अशी ही गीत बऱ्याच दिवसानंतर हे गीत ऐकण्यात देखील आलं ऐकण्यास आलं मला। तर पुढची फरमाइश घेऊयात, असंच एक सुंदर ठसकेबाज गाणं आहे जे आपण ऐकलं आहे पिंजरा या चित्रपटातील। तर पिंजरा या चित्रपटातील सगळीच गीतं सर्वांनाच आवडतात, पण त्यातलं एक स्टार्टलाच एक गाणं आहे, ग सजणे कुण्या गावाची कुण्या नावाची कुण्या राजाची तू ग राणी ग। चला जास्त नाही म्हणत, आवाज आधी ऑलरेडीच खराब आहे। तर राम राम प्रगती, राम राम सर, प्रगती दिदी म्हणतात ते। आज आमची फरमाइश पूर्ण करावी ही विनंती आहे। आज पिंजरा या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे। आपले श्रोते, नियमित श्रोते, भगवान विठ्ठलराव ढेंबरे पाटील, ओम ढेंबरे पाटील, साक्षी पुष्पा ढेंबरे पाटील, अंबड जालना येथून। तर बऱ्याच दिवसानंतर सरांची फरमाइश पूर्ण करूयात। ऐकवत आपले जालना येथून नियमित श्रोते आहेत ढेंबरे पाटील सर आणि पूर्ण परिवाराची व्हॉट्सअप फरमाइश।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगते आहेच आपल्यासोबत. तर यानंतरची फरमाईश आहे राम तेरी गंगा मेली या चित्रपटातील गीत आलेलं आहे आणि श्रोते जे आहेत ते आपले नवीन श्रोते आहेत जे आहेत ऑल डाटा एंट्री स्टाफ सोलापूर भोगाव इथून का सर जर नाव चूक गावाचं नाव चुकलं असेल तर प्लीज माफ करा. तर त्यांना जे गीत ऐकायचं आहे आज तेच राम तेरी गंगा मेली या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे सुंदर असं गीत आहे. चित्रपट देखील तेवढाच सुंदर आणि सर्वच गीतं छान. हसरत जयपूर यांचं गीत आहे, रवींद्र जैन यांचं म्युझिक आहे. 1985 चित्रपट आले पण तरी देखील आज देखील आपण हे गीत ऐकतो. तर श्रोते आहेत अमित चव्हाण, राम चव्हाण, अजय थोरात ऑल डाटा एंट्री स्टाफ सोलापूर इथून ऐकवत. या सर्व श्रोत्यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश आणि ते देखील म्हणतायत की गेट वेल सून मॅम, लवकर बरे व्हा. थँक्यू सो मच सर, नक्कीच बरी लवकर होईल. तर ऐकवत चव्हाण परिवार नाही म्हणतायत, अमित सर, राम सर आणि अजय सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, राम तेरी गंगा मेली या चित्रपटातले सुंदरसे गीत पुढची फरमाइश देखील असाच सुंदर एक गीत आहे मराठीमधलं. आणि चित्रपट आहे गम्मत जम्मत, या चित्रपटातील गीत आहे अनुराधा पौडवाल, अरुण पौडवाल यांचं म्युझिक अनुराधा पौडवाल यांनी गायलं आहे. शांताराम नांदगावकर यांचं गीत आहे गम्मत जम्मत हा चित्रपट. खूप छान असं गीत आहे. उधळीत ये रे गुलाल सजना तू श्याम मी राधिका, तुला शोधू कशी झाली वेडी पिशी, तुला शोधू कशी झाली वेडी पिशी, तू ये ना मजनी ना अरे ना कान्हा.

दुपारचे 1:49 म्हणजेच 2:45 वाजतात आणि यानंतरची फरमाईश करूयात. पहिल्यांदा फरमाईश पाठवणारे श्रोते आहेत संतोष कदम, सिंदगी बुद्रुक तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून. ते म्हणतात बऱ्याच वेळेस फरमाईश पाठवली पण पूर्ण नाही झाली आहे, पण आज फरमाईश पूर्ण करायला अशी विनंती करतो असं म्हणतात. नक्कीच सर, राहून गेली असेल गडबडीत, तर आज नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करते. त्यानंतर जे गीत ऐकायचं आहे, अगबाई अरेच्या या चित्रपटातील शंकर महादेवन यांनी गायलेलं हे सुंदर असं गीत आहे, तर हेच गीत त्यांना ऐकायचं आहे. ऐकूयात. नवीन श्रोते आहेत सर, असेच विविध कार्यक्रमांचा आनंद तुम्ही घेऊ शकता आणि इतर देखील कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया पाठवू शकता. ऐकूयात संतोष कदम सर, सिंदगी अहमदपूर जिल्हा लातूर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश ऐकूयात. आपले नियमित श्रोते आहेत, ते म्हणतात, हाय प्रगतीताई कशी आहेस? मी बरी नाहीये. तर ठीक आहे, ओके आहे. तर मी ऋषी वर्पे संगमनेरवरून बऱ्याच दिवसांनी आज फरमाईश टाकतोय. सध्या शेतातील कामामुळे थोडासा व्यस्त आहे. आज आम्ही शेतात ब्रोस्कोली, म्हणजेच आपले जे ब्रोस्कोली असते ना ग्रीनवाले, आपल्याकडे म्हणायला सांगावं लागेल मराठी आपल्या माणसांना की हिरवी फुलकोबी, जे आजकाल सगळेच ब्रोस्कोली म्हणून ओळखले जाते, खाल्लं जातं, ते खूप शरीरासाठी फायदा असतो त्याचा, अशी लागवड करत आहोत असं म्हणतायत. आणि होत आहे, काल इंदोरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न होतं, अतिशय भव्य दिव्य सोहळा झाला गुंजाळवाडी संगमनेरमध्ये. हे लग्न झालं आणि आम्ही सगळ्यांनी ते खूप एन्जॉय केलं. एकदम नियोजनबद्ध आणि संस्कृती पद्धतीने लग्न पार पडलं, खूप छान वाटलं. आज जरा मूड बदललाय, एक दमदार गाणं ऐकायचं आहे. कृपया चांग भलं हे गीत ऐकायचं आहे आमच्या सर्व श्रोत्यांसाठी आणि आमच्या शेतीतील काम करणाऱ्यांसाठी देखील. तर गाण्यात दुर्गेश काळे दादांच्या आवाजात प्रत्येक शब्दात एक जिवंतपणा जाणवतो. खूप मस्त गाणं आहे ताई. तर नक्कीच आपला ऋषी वर्पे ऐकूयात. सुंदरसं गीत आहे, ज्योतिबाचं गाणं आहे खरं तर, आणि एक वेगळी एनर्जी देऊन जातं हे गीत. आणि आत्ता सध्या आपण पाहतो की यात्रा देखील बऱ्याच ठिकाणी चालू आहे, तर असं सुंदर गीत ऐकायचं आहे. थँक्यू सो मच ऋषी सर. ऐकूयात ऋषी वर्पे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकत आहात रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. यानंतरची फरमाईश खास छोटूशी आपल्या श्रोत्यांसाठी पाठवलेली आहे. श्रोते म्हणतात व्हेरी गुड आफ्टरनून, ज्यांची सोमवार टू सोमवार फरमाईश असते असे आपले श्रोते म्हणजे ते म्हणतात दर सोमवारी आमची फरमाईश असते पण कालच्या सोमवारी कामामुळे देता आली नाही. ताई मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे. बरेच दिवस झाले आहेत आमच्या नातवंड परिवार आराध्या गणेश सातपुते, अरोस गणेश सातपुते आणि आद्याश्री गणेश सातपुते हे मामाच्या गावी 4 दिवसापूर्वी आलेले आहेत. आणि आमच्या सर्वांच्या लाडकी आद्या, आम्ही सर्व तिला लाडाने चिवताईच म्हणतो. आमची चिवताई ही फक्त 1.5 वर्षाची आहे परंतु चिवताई चिव माझ्या अंगणात ये, तुझ्या चोचितेला खाऊ मला दे हे गाणं लावलं की ती खूप आनंदाने उड्या मारते आणि रडत असली तरी रडणं थांबवते. त्यामुळे आमच्या चिवताईसाठी आज एक गाणं सर्व नातवंड परिवारासाठी ऐकवा. श्रोता आहेत म्हणजे आपले श्रोते नियमित श्रोते आहेत राजकुमार माने सर, माझ्यासोबत जयश्री माने, मोठी मुलगी ऐश्वर्या गणेश सातपुते अकलूजवरून, छोटी मुलगी प्रियांका गणेश बावरकर पुण्यावरून, तसेच राजकिरण माने, जयकिरण माने आणि आमची नातवंड परिवार आराध्या, अरुष आणि आद्यश्री म्हणजेच चिवताई यांच्यासाठी आज फरमाईश घ्या. आम्ही सर्व राहणार माढा तालुका, माढा जिल्हा सोलापूर. ताई उन्हाची तीव्रता खूप वाढत चाललेली आहे, तरी सर्व श्रोतांना विनंती आहे की आपले उन्हापासून संरक्षण करावे आणि शक्यतो दुपारी 12 ते 4 पर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये. थँक्यू सो मच सर. आणि नक्कीच आपल्या चिवताईसाठी ऐकूयात ही सुंदर अशी गोड अशी फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश, सोमवार टू सोमवार ज्यांची फरमाईश असते असे आपले श्रोते आहेत सुनील जाधव पाटील औसा जिल्हा लातूर येथून, आणि त्यांचे मित्र काकासाहेब जाधव, योगेश यादव, मल्लीनाथ कांबळे, विजय बनसोडे, गोपाळ धुमाळ, खलू बागवान, या सर्वांनाच आज गीत ऐकायचं आहे. तर नक्कीच सर आपली फरमाईश पूर्ण करते. सोमवार टू सोमवार त्यांची फरमाईश असते. संगीत या चित्रपटातील गीत आहे, सुंदर असं गीत आहे. पडद्यावरती जगुदादा आणि माधुरी दीक्षित दिसतात. ऐकूयात सुनील जाधव सरांची आणि त्यांच्या मित्रपरिवाराची व्हॉट्सअप फरमाईश.

चला दुपारचं वाजत आहे 2:10 आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. बऱ्याचशा श्रोतांच्या आणखीन देखील फरमाईशी राहिलेल्या आहेत, पूर्ण करण्याचा प्रयत्नच करते. तर यानंतरची फरमाईश आलेली आहे, एक गीत आलं होतं खूप फेमस झालं होतं, म्हणजे जेव्हा चित्रपट नागांवरती आधारित असतात ते काहीतरी आपल्याला सिक्वेन्स पाहायला लावणारे चित्रपट असतात आणि तो चित्रपट आपण पाहतो देखील नेमकं काय आहे. तसा जानी दुश्मन हा जुना चित्रपट आला होता आणि दुसरा नंतर एक जानी दुश्मन आला होता ज्यामध्ये मलेशिया कोयराला दिसतात यांचा चित्रपट आला होता, तो देखील असाच सापांवरतीच आधारित असलेला चित्रपट होता. पिछल्या काय म्हणतात की पिछल्या जन्मचा ते सूड घेण्यासाठी जो चित्रपट असतो असा तो चित्रपट आहे. तर श्रोते म्हणतात की नमस्कार प्रगतीताई, मला 2002 आलेल्या जानी दुश्मन या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे आणि अरमान कोहली आणि मनीषा कोयराला यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत आहे. उदित नारायण, अलका याज्ञिक यांनी हे गीत गायलं आहे. ताई मी तुमचा खूप आभारी आहे की तुम्ही नेहमी माझी फरमाईश आवर्जून लावता आणि मी पाठवलेले लिरिक्स पण म्हणून दाखवता, मनापासून धन्यवाद. तर थँक्यू सो मच सर. आणि खरं तर आज तब्येत बरी नाही आहे, तुम्ही लिरिक्स पाठवलेत खरं, मी ट्राय करते कारण की माझी तब्येत अजिबात बरोबर नाही आहे, पण तुमची इच्छा असते की मी दोन ओळी तरी गाव्यात म्हणून ते गाणं म्हणते, एवढं जमेल परफेक्ट मला माहिती नाही.

आपण एकदा रेडिओ 90.4 FM आपली माणसं आपला आवाज यानंतरची फरमाईश आलेली आहे. आपले नियमित श्रोते जे आहेत आपले तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथे कर्मचारी आहेत सर सलीम नाईकवाडी आणि आज त्यांना जे गीत ऐकायचं आहे सनम बेवफा या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. सुंदर असं हे देखील गीत आहे. आज बऱ्याच दिवसानंतर हे गीत आपण देखील रेडिओवरती ऐकणार आहोत. लता मंगेशकर विपिन सचदेव यांनी हे गीत गायलं आहे आणि सावन कुमार यांचा हा चित्रपट आहे. म्युझिक जे आहे ते महेश किशोर यांचं. ऐकूयात आपले नियमित श्रोते सलीम नाईकवाडी सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, यानंतरची फरमाईश घेऊयात. पुढची फरमाईश सोमवार टू सोमवार असते ज्यांची, असे आपले श्रोते म्हणजे सोमनाथ तौर, वाघोली गौर, कळम धाराशिवधून आपले नियमित श्रोते आहेत ते देखील. आज त्यांना देखील एक गीत ऐकायचं आहे, कब तक चुप रहूंगी या चित्रपटातील गीत आहे आणि मोहम्मद अजीज साहेबांचा आवाज आहे. सुंदर असं गीत आहे, ऐकूयात आपले नियमित श्रोते सोमनाथ तौर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, मोहम्मद अजीज साहेबांच्या आवाजातील हे सुंदरसं गीत होतं, पुढची फरमाइश घेऊयात. असंच एक गीत आहे जे सर्वांनाच फार आवडतं. श्रोते आहेत, नमस्कार प्रगतीताई, शुभ दुपार. मी मनोज उमाकांत मठपती बोलतोय लोहारा येथून. मॅडम, मी मंगळवारी फरमाइश टाकली होती, तुम्ही घेतली नाही आहे. माझ्या दोन्ही मित्रांना रेडिओ तेरणा कनेक्ट करून दिला होता, खूप आवडला. ते रोज ऐकतात आणि म्हणतात रेडिओ तेरणा ऐकायला खूप छान वाटतो. आणि पत्ता आहे इंदिरानगर, लोहारा तालुका, लोहारा जिल्हा धाराशिव येथून. आज मला गीत ऐकायचं आहे सुपरहिट ठरलेला, जो सुपरस्टार ठरला होता म्हणता येईल, की राजेश खन्ना यांचं हे गीत आहे. आणि खूप छान असं गीत आहे ते दो रास्ते या चित्रपटातील. मोहम्मद रफी यांचा आवाज ऐकवत आपले नियमित जे श्रोते आहेत मनोज उमाकांत मठपती सर यांची व्हॉट्सअप फरमाइश.

0: चला तर यानंतरची फरमाईश आहे की श्रोत्यांच्या आवाजात आपले नियमित जे श्रोते आहेत, खरं तर दत्तादादांची बऱ्याच दिवसानंतर फरमाईश आली आहे. ऐकूयात दत्ता कदम भांबेवाडी यांची व्हॉट्सअप फरमाईश त्यांच्याच आवाजामध्ये.
1: नमस्कार प्रगती दीदी, दत्ता कदम भांबेवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आज मला एक गाणं ऐकायचं आहे. गाणं आहे तुम पे मरने लगे हम इश्क करने लगे हे हम. हे गाणं ऐकायचं आहे. माझे मित्र आहेत अनंत कुलकर्णी, अमोल कांबळे, सचिन झेंडगे, गौतम दादा राय बोले, सचिन झेंडगे व तसेच मिसळांगद, मोहम्मद अत्तार, अमोल कांबळे, हिरामन खिराडे व सर्व रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या मित्रांना हे गाणं मी डेडिकेट करत आहे. ऐकत रहा रेडिओ तेरणा, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. विजय सुरू असे लोणी काळभोर पुणे येथून आपले नियमित श्रोत आहेत. इनकलाब या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. आनंद बक्षी यांचं गीत, यल्पींचा म्युझिक, आशा भोसले किशोरदांचं हे सुंदर संगीत, सुपर हिट ठरेल हे देखील गीत आहे आणि खूप छान असं गीत आहे. बिग बी अमिताभ बच्चन श्रीदेवी पडद्यावरती दिसतात. सुंदर असं गीत ऐकूयात आपले नियमित श्रोत आहे. विजय सुरू असे लोणी काळभोर पुणे यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमायश घेऊयात. श्रोते जे आहेत ते आहेत आपले मुकमपोस लोणी तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथून गणेश शिंदे, प्रताप हिंगे, मित्र कुबेर असं त्यांनी पाठवले. आम्ही रेडिओ तरणाचे सर्व कार्यक्रम ऐकतो. प्रगतीताई, तुमचा आवाज खूप छान आहे, थँक्यू सो मच सर. तसंच शिवार वार्ता या कार्यक्रमामध्ये पेठे सर शेतीविषयक उपयुक्त अशी माहिती सांगतात, ते आम्हाला खूप आवडतं. आणि व्हॉट्सअप गाणी या कार्यक्रमात तुमचंही सादरीकरण खूप छान असतं, थँक्यू सो मच सर. आज त्यांना सूर्या या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, खूप सुंदर असं हे देखील गीत आहे, ऐकवात, आनंद घेऊयात. सूर्या या चित्रपटातील या सुंदरशा गीताचा ऐकवात धाराशिवथून गणेश शिंदे सर, प्रताप हिंगे सर आणि कुबेर सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. पुढची फरमाईश जी आलेली आहे श्रोते आहेत ते म्हणत आहेत, आरजे प्रगती मॅडम, मी माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आज मला आमच्या सहकुटुंबाला गाणं ऐकायचं आहे. मोहम्मद अजीज साहेब आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आहे. तर आपले श्रोते आहेत ते म्हणत आहेत आज गीत ऐकायचं आहे. तर सर विश यू व्हेरी हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणत आहे सर, लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. श्रोते आहेत राजेंद्र इगवे, सीता इगवे, वैभव गौरव.

चला तर यानंतरची फरमाईश घेऊयात. आपले श्रोते आहेत जे पहिल्यांदा फरमाईश पाठवत आहेत, बाळासाहेब आगळे धाराशिव येथून त्यांनी फरमाईश पाठवली. सर थँक्यू सो मच, तुम्ही रेडिओ तरुणासोबत कनेक्ट झालात आणि असेच सदाबहार कार्यक्रमांचा देखील आनंद तुम्ही घेऊ शकता. असताना हीना या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांचा आवाज आहे. ऐकूयात आपले नियमित जे श्रोते आहेत, सॉरी नवीन जे श्रोते आहेत, बाळासाहेब आगळे सर धाराशिव येथून यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला वाजत आहे दुपारचे 2:56. आता जाता एक सुंदर असं गीत देखील घेणारच आहोत आपण, जे आपले श्रोते जालना येथून आहे त्यांची. पण तत्पूर्वी ज्यांची सोमवार टू सोमवार फरमाईश असते असे आपले श्रोते जे आहेत, दत्तात्रय नारायण कळमकर उपय माकडेचे तालुका जिल्हा धाराशिवातून, तर आज त्यांना पिंजरा या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. सुपरहिट ठरलेला चित्रपट आहे पिंजरा आणि त्याच्यातली सर्वच गीतं सर्वांनाच आवडतात असं गीत आहे. आणि याच्यातलंच हे गीत जे ऐकायचं आहे तर त्यांना सरांना ऐकायचं आहे. पिंजरा या चित्रपटात दिसतात श्रीराम लागू आणि संध्या, या दिसतात पडद्यावरती. आज देखील तो पिंजरा कोणीही विसरलेला नाही, गोल्डन एरा सांगता येईल त्या चित्रपटाचा. तर असंच हे गीत आहे, तर ऐकूयात आपले जे श्रोते आहेत दत्तात्रय नारायण कळमकर सर उपळे माकड्याचे यांची व्हॉट्सअप फरमायश.

चला आता वेळ झालेली आहे टाटा बाय म्हणण्याची, 3:02 होत आहेत. जाता जाता एक गीत जे सर्वांनाच आवडतं बॉर्डर या चित्रपटातील, हेच गीत घेऊन मी आता इथे थांबणार आहे. श्रोत आहे जालना येथून. नमस्कार प्रगतीताई, मी गणेश डिगे, राहणार चित्तोडा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. आज मला बॉर्डर या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, हे गाणं ऐकायचं आहे. पण आज तुम्हाला एक विनंती करायची आहे की आठवड्यातून एक दिवस असा दिवस ठरवा, आम्हाला तुमचा फोन आला पाहिजे की विचारले पाहिजे आज आपल्याला कुठलं गीत ऐकायचं आहे. आपण लकी श्रोते घेत जा, रेडिओ तेणाचे खूप श्रोते आहेत, आपल्या वेळेनुसार एक दिवस घ्या, खूप आनंद होईल. थँक्यू सो मच सर, खूप छान असा सुझाव तुम्ही पाठवलात, खूप छान वाटला हा सुझाव ऐकून देखील. तर आपण सर्व श्रोते एका कुटुंबातील आहोत, तर माझी सर्वांना एक विनंती आहे, गाडी चालवताना हेल्मेट नक्की वापरायचं आहे. थँक्यू सो मच सर, एवढा सुंदर असा खूप उपयोगी पडणारा तुम्ही थॉट पाठवला त्याबद्दल. तर सर नक्कीच त्याच्यावरती आपण विचार करूया आणि आज तुमची फरमाईश जाता जाता पूर्ण करते. सर्वांनाच हे गीत फार आवडतं म्हणून शेवटी फरमाईश घेते सर. तर ऐकवत गणेश ढिगे सर, चित्तोडा, तालुका बदनापूर यांची व्हॉट्सअप फरमाईश. आणि ऐकत राहा रेडिओ तेणा 90.4 FM. ज्या श्रोतांच्या फरमाईश राहिल्या असतील अशा श्रोतांच्या फरमाईशी उद्या घेऊयात, त्यामुळे कोणीही नाराज होऊ नका. ऐकत राहा, आनंदी राहा आणि काळजी देखील घेत राहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 12वी सायन्स परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. अभियांत्रिकी फार्मसी क्षेत्रातील सर्वोत्तम करिअर आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आपलं स्वागत. 41 वर्ष अखंड हजारो अभियंते घडवणारी यशस्वी परंपरा, 150 एकरचा निसर्गरम्य परिसर, ब्रँच वाईज स्वतंत्र इमारत, तज्ञ फॅकल्टीज, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, हायवे लगत कॉलेज आणि सुरक्षित परिसर. तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या सीएससी, AITS, ETC, मेकॅनिकल आणि सिव्हिल साठी प्रत्येकी 60 जागा उपलब्ध, तसेच एमटेक ला ETC, मेकॅनिकल आणि सीएससी साठी प्रत्येकी 18 जागा उपलब्ध. थेट द्वितीय वर्षामध्ये व्यावसायिकांसाठी म्हणजेच वर्किंग प्रोफेशनल बीटेक साठी सीएससी आणि AITS या शाखेत प्रत्येकी 30 जागा, बी फार्मसी साठी 100 जागा उपलब्ध. हजारो विद्यार्थी कॅम्पस सिलेक्शन द्वारे जगभरातील कंपनीत उच्च पदावर कार्यरत, तेव्हा आजच 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कॅम्पसला भेट द्यावी आणि यशस्वी करिअरचा पाया रचावा. तेरणा नॉलेज सिटी, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर VV मानेसर, मोबाईल 94219 78078.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आवाज की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो। अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना अनेक संकट येतात, अनेक अडचणी येतात, पण त्याला तोंड देत देत, त्याला सामोरं जात जात ते आयुष्यात एका अशा उंचीवर जाऊन पोहोचलेले असतात की त्यांचा हा प्रवासच आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे श्री सुधाकर राठोड यांना। ते 2003 तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत। 2003 पासआउट झालेले आहेत। मेकॅनिकल ही डिग्री घेऊन ते या ठिकाणाहून पासआउट झालेले आहेत। सध्या ते एंटरप्रेन्युअर आहेत। राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालवतात पुण्यामध्ये, मूळतः सोलापूरचे आहेत। तेव्हा आपण त्यांचा जीवन प्रवास आज जाणून घेऊयात तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमात। सुधाकरजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
2: नमस्कार, मी सुधाकर राठोड, रेडिओ तेरणा 90.4 मी खूप खूप आभारी आहे मला इथं इन्व्हाइट केल्याबद्दल आणि माझे मनोगत सांगण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल।
1: अच्छा,
2: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच।
1: सुधाकरजी, जसं की मी आत्ता एक तुमचं छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं की आपण 2003 पासआउट झालेला आहात, तर साधारणतः आता एक 20 कालावधी लोटतो आहे। तुम्ही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 20 पहिल्यांदा येतात की अगोदर आला होता?
2: 20 आधीतरी येऊन गेलो होतो मी।
1: हा हा, साधारणतः किती वर्षापूर्वी?
2: 6 आधी मी येऊन गेलो होतो,
1: 6
2: दरम्यान। पण तेव्हा माझा टूर होता, माझा छोटासा टूर एरियामध्ये, औरंगाबाद वगैरे या साईडला, जसं वरवरती फिरती मी भेट घेतली, त्यामध्ये मी बरंच काही कायापलट पाहिला। इन्फ्रास्ट्रक्चर फार सुंदर प्रमाणात इथे डेव्हलप झालेलं आहे आणि ज्या अजून सुविधा, ॲडिशनल सुविधा काही बऱ्याचशा इथे मी पाहतोय आणि रिअली हॅपी टू सी सिन्स दॅट डे। आणि मी खरंच भाग्यवान मानतोय की पहिला जो बॅच होता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा 1999 जेव्हा सुरुवात झाली होती, मला आठवतं 120 काहीतरी इंटेक कॅपॅसिटी होती। द फर्स्ट स्टुडंट्स, वन ऑफ दॅम, अँड वी आर टेकिंग दॅट लॉट ऑफ बेटर ॲडव्हान्टेजेस फ्रॉम दिस फॅसिलिटर्स, आवर डिपार्टमेंट हेड्स, ऑल प्रोफेसर्स। तर फार आनंद वाटला मला त्या 4 जर्नीमध्ये। मी थोडक्यात काही तुम्हाला माझे मनोगत सांगण्याचा प्रयत्न करेन।
1: जसं तुम्ही म्हणताय की 1999 तुम्ही इथं ऍडमिशन घेण्यासाठी आला होता, तर तुम्हाला असं कसं जाणवलं की तुम्हाला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातच ऍडमिशन घ्यावं? तुमचं स्कूलिंग कुठं झालं?
2: हा, माझं स्कूलिंग झालंय सर गव्हर्नमेंट स्कूलिंग मध्ये, मी पासआउट आहे 10th।
1: अच्छा, कुठे? सोलापूर
2: महावीर हायस्कूल म्हणून सोलापूर मधनं।
1: बरं,
2: मराठी मीडियम, इट वॉज मीडियम। त्याच्यामध्ये नंतर मग माझी जर्नी स्टार्ट झाली कॉलेजमध्ये। मग लातूरमधनं मी 11th-12th केलं। मग त्यामध्ये काही चांगले पर्सेंटेजसुद्धा अचीव करायचा प्रयत्न केला PCM आपली कॅटेगरीमध्ये। याच्यामध्ये मला हा कॉलेज पहिला VRC कॉलेज भेटला होता नागपूरचा। त्यानंतर मला मेकॅनिकल घ्यायचं होतं स्पेशली, तेव्हा मेकॅनिकलमध्ये हा एक ऑप्शन ओपन झाला होता आणि मला माझ्या नेटिव्ह प्लेसमध्ये जवळ होतं, ॲक्सेसेबल होतं। आणि मी थोडंसं माहिती काढून घेतली होती TPCT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हाऊ इट हॅज बीन, बॅकग्राऊंड त्याचा कसा होता, तिथले फॅसिलिटी कोणकोण होते, त्याचा पासआउट कसे, तिथनं पासआउट जे काही विद्यार्थी झालेले आहेत ते कुठं कुठं कसे प्लेस झालेले आहेत। मग माझी जर्नी स्टार्ट झाली, नवीन होतो इंजिनिअरिंग हा जो सब्जेक्ट आहे हा पूर्ण माझ्या फॅमिलीमध्ये नवीन होता। कारण बरंचसा बॅकग्राऊंड पाहिला तर माझ्या सर्व जे काही रिलेटिव्ह आणि माझ्या फॅमिलीमध्ये सर गव्हर्नमेंट सेक्टर किंवा गव्हर्नमेंट याच्यामध्ये पोलीस मिलिटरी वगैरे ह्या सेक्टरमध्ये आहेत। मला तो म्हणजे तो आम्हाला कधीच अवेअरनेस या नॉलेज एक्सपिरियन्स भेटला नाही। मी पहिला तो त्यामधनं जेवढे काही प्रयत्न केले की एक डेअरिंग केली, चला आपण इंजिनिअरिंग करूया, आणि स्वप्न होतं, छोटं स्वप्न होतं आधी, म्हटलं चला साकारूया आपण, काय होऊ शकतं पाहूया। जर्नी स्टार्ट केली आणि त्यामध्ये बरंच प्रमाणात या 4 एवढी साथ भेटली, सगळ्या प्रोफेसर लोकांची साथ भेटली मला, टीचर्स एवढे म्हणजे फंटॅस्टिक, आपले मित्र सुद्धा तसेच होते आणि खेळीमेळीचं वातावरण होतं या 4 कधीही म्हणजे असं नाही, जिथं पाहिजे तिथं डिसिप्लिन होतच, जिथं पाहिजे तिथं प्रॉपरली मॅनर्स, ॲटिक वगैरे सगळ्या काही गोष्टी होत्या आणि अभ्यास म्हणजे अभ्यास आपल्या ठिकाणी, कोणीही कुठल्या गोष्टीचं तिथं डिस्काउंट आम्हाला कधी भेटलेलं नाही आहे। पॉइंट नंबर वन की हा असा आहे, इकडं विद्यार्थी आहे तो जरा थोडा हुशार आहे. काही विद्यार्थी जरा थोडंसं कमी बॅक वगैरे राहायचा, आमच्या इथले प्रोफेसर त्यांना सपोर्ट करायचे की बाबा तू काहीतरी असं गायडन्समध्ये थोडंसं प्रयत्न कर, असं काढायचा प्रयत्न कर सब्जेक्ट, चाहे तो मॅथ्स असू दे, थर्मोडायनॅमिक असू दे, सॉम असू दे, टॉम, हे थोडंसं जरा फिअर मनात असायचं की हे सब्जेक्ट निघेल का नाही. कारण बरेचसे विद्यार्थी आपले थोडंसं बॅकग्राऊंड मराठी मीडियममधून आलेले असायचे, गावाखेड्यातनं आलेले असायचे, त्यामुळे थोडंसं फिअर असायचंच.
1: बरं, म्हणजे 2003 ला पासआउट झालं, 1999 हे 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आउट ऑफ स्टेटचे वगैरे मुलं होते, कारण
2: OMS त्या वेळेला काही होते. हां, ते कॉम्पिटिशन एक फार स्ट्रॉंग होतं आमच्यासाठी की ते OMS त्यांचं शिक्षण झालं होतं CBSE मध्ये, आमचं शिक्षण SSC बोर्ड मध्ये झालं होतं. मग तो जर तो थोडा डिफरन्स आम्हाला जाणवायचा प्रत्येक सब्जेक्ट मध्ये, कारण तो थोडंसं इंग्लिश बॅकग्राऊंड होतं, आम्हाला थोडेसे एफर्ट जास्त करावं लागत होतं थोडं समजण्यासाठी सुद्धा, आणि इंटरप्रिटेशन आणि एक्झिक्युशन थोडंसं आकलन याच्यामध्ये थोडंसं व्हायचं आम्हाला. पण तरी पण प्रोफेसरचे, जसं मी वारंवार म्हणतोय की प्रोफेसरची प्रत्येक वेळेला साथ भेटत गेली. आम्हाला गायडन्समध्ये कुठलंही काही पटलं तर त्यांनी नाही नाकार नाही कधी दिला. पर्टिक्युलर कुठलंही इक्वेशन राहू द्या, वाटलं की आम्हाला ह्याच्यामध्ये सर अडचणी आहेत ते कसं सोडू शकतो आपण, चाहे थर्मोडायनॅमिक्स असू दे, हीट ट्रान्सफरचं असू दे, कुठलंही असू दे, दे ऑलवेज बीन सपोर्टिंग. हे नाही मला टाईम नाही आहे, तू आता नको येऊ, असं नको येऊ, नो, नेव्हर. हे मला ते ती गोष्ट मला वारंवार जाणवली ह्या 4 वर्षाच्या ह्याच्यामध्ये. आणि हाच एक की पॉईंट असेल मला वाटतंय, म्हणतात ना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हे काही 4 ओळी आहेत पण फार महत्वाचे आहेत. ह्यातले असे बरेचसे का पॉईंट आम्ही घेऊन ते पुढे गेलो आमच्या करिअरच्या याच्यामध्ये, आणि त्यामध्ये आम्ही वारंवार प्रत्येक स्टेपमध्ये आम्ही ते एक दिसतच आहे, ते राईज दिसत आहे. जसं आम्ही 2003 ला मी जसं पासआउट झालो, पहिली माझी कॉर्पोरेशन होती मिंडा कॉर्पोरेशन. मिंडा कॉर्पोरेशनमध्ये मी ॲज अ डिझाईन डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालो, GET म्हणून. मग त्यानंतर माझी जर्नी काही कुठे थांबलीच नाही डिझाईन डिपार्टमेंटमध्ये. मग त्यामध्ये थोडं समजत गेलो, IIT पब्लिक त्यावेळेला, NIT पासआउट, ते थोडेसे जरा थोडंसं अपलिफ्ट असायचे आपल्या प्रेझेंटेशन स्किलमध्ये आणि मॅनेजमेंटमध्ये. पण आपण मी म्हणलं आपण कुठं कमी नाही, आपण TPCET कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे पासआउट आहोत.
1: अच्छा,
2: म्हणलं बघूया.
1: अच्छा,
2: ठीक आहे, चालू.
1: मग आता हे 2003 नंतरचं मग हे तुमची जॉबची जर्नी डायरेक्ट सुरू झाली होती की तुम्हाला त्याच्यानंतर सुद्धा काही स्ट्रगल करावं लागलं?
2: नाही, डायरेक्ट स्टार्ट झाली, स्ट्रगल करावंच लागलं सर. म्हणजे कॅम्पस नव्हता हा भाग वेगळा आहे, पण जो आम्ही इथनं जे काही गोष्टी घेऊन गेलेल्या आहोत, वेदर इट इज सब्जेक्ट नॉलेज, वेदर इट इज इंटरपर्सनल स्किल्स, ते आमच्याकडे होतं, त्याच्या आम्ही ते कॅटर केलंच. म्हणजे काही ऑन कॅम्पस ऑफ कॅम्पस जे काही इंटरव्ह्यू व्हायचे आम्ही क्रॅक केले. त्यामधले जेवढे काही विद्यार्थी आहेत मला जेवढं आठवत आहे, बऱ्याचशा चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये, वेदर इट इज बीन IT ऑर मेकॅनिकल, ते डायरेक्टली सिलेक्टेड इन अ TCS, इन्फोसिस, विप्रो, GE, लाईक अ कंपनी विच इज बीन टॉप 10 कंपनीज. देअर ॲप्टिट्यूड वॉज व्हेरी टफ, फार टफ असेल त्यांचे ॲप्टिट्यूड, जे की आपण कधी पाहिलेलं नाही. पण तुम्हाला तेच म्हणतो ना, काही की पॉईंट आम्ही इथनं घेऊन गेलो होतो की त्या बळावर, वेदर इट इज मॅथमॅटिकल स्किल राहू दे, वेदर इट इज इक्वेशन्स वगैरे, आम्ही त्यामुळे ते कॅटर करत करत आम्ही पुढं आमचा प्रवास चालू झाला तिथून.
1: बर बर बर. मग आता हे जे तुमचं 20 वर्षाची जर्नी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जे एंटरप्रेन्युअर झालात, म्हणजे तुमचे राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी काढली, त्याचं कधी तुम्ही म्हणजे हा सेटअप केला का, कधी तुमच्या ते मनामध्ये आले की आपण असं काहीतरी सुरू करायला हवं?
2: सर, हे माझं स्वप्न आधीपासून म्हणजे थोडंसं होतंच, त्यामध्ये चुणूक होती की काहीतरी प्रयत्न करायचा की ज्याच्यामध्ये आपण काहीतरी आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करून पाहूया.
1: बर,
2: लाईफमध्ये इंजिनिअरिंग केलं म्हणजे इट्स नॉट जस्ट हॅव टू बी बिकम मीन्स 9-to-5 जॉब, की त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करा फक्त जॉब करायचा आणि एवढंच करायचं. डेफिनेटली ऑलवेज इच अँड एव्हरी एरिया इज अ युनिक,
1: असं तुमच्या डोक्यात होतं
2: आधीपासून की आपण सो आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करायला पाहिजे.
1: बरोबर.
2: मग ही प्रेरणा माझी जवळपास, सर मी वेन आय वॉज इन टाटा मोटर्स ERC R&D डिपार्टमेंटमध्ये होतो, तेव्हा मी बरेचशा एरियामध्ये माझं इंटरॅक्शन व्हायचं, व्हेंडरमध्ये असू दे या इंटरनल कस्टमर्स असू दे, त्यांच्याबरोबर माझं इंटरॅक्शन व्हायचं वेळच्या वेळेला. त्यांच्यामध्ये म्हणलं, अरे आपण काही नाही करू शकत, काही वेगळं सेटअप का करू शकत नाही आहे, वेगळी एंटिटी का एस्टॅब्लिश करू शकत नाही आहे, फक्त फंडच हा मॅटर नाही करत आहे, त्याच्यामध्ये तुमचं युनिकनेस आणि क्वालिटी, लॉजिस्टिक्स अँड डिलिव्हरेबल हा फार महत्वाचा आहे. आपण ते शिकूया, काही हरकत नाही, बॅकबोन नाही आपल्याकडे, बिझनेसची आपल्याकडे स्किल नाही आहे, पण शिकायला काय हरकत आहे, आपण शिकू तर शकतो ना.
1: बर,
2: हा वसावी घेतला त्यावेळेला. ही गोष्ट आहे सर, जवळपास 2000 8-9 गोष्ट आहे.
1: 8-9 तुम्ही पास आउट झाल्यानंतर 5-6 वर्षानंतर
2: 6 वर्षानंतर ते थोडं थोडंसं काही काही काही गोष्टी शिकत गेलो मग. काही त्याच्यानंतर मला बरेचसे ऑपॉर्च्युनिटीज भेटल्या. वोल्वो आयशरमध्ये जॉईन झालो. त्यानंतर काही टायर वन मध्ये मी आपलं थोडस एक्सपिरियन्स मी गेन केलं. त्यामध्ये आयएससी एक होतं, इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह युएसची कंपनी होती. मग तिथनं मग मला एज्युकेशनला थोडंसं सुरुवात झाली की आपण आता बिझनेस. त्यानंतर मग जसं माझं 2008 माझं लग्न झालं होतं, माझ्या वाईफ MBA सेल्स मार्केटिंग केलं होतं नाही पंपामधनं. त्यांची तर साथ होतीच, प्रत्येक वेळेला मोटिवेशन त्यांचं होतंच, थोडं थोडं थोडं थोडं कोणीतरी साथ पाहिजे म्हणतात. तसंच म्हटलं प्रयत्न करूया, प्लॅनिंग केलं 2-3 वर्ष प्रॉपरली प्लॅनिंग केलं त्या गोष्टीबद्दल. प्लॅनिंग केल्यानंतर मग ते एक्झिक्युशन करायला थोडासा वेळ लागला. मध्ये कोविड आलं, कोविडच्या ड्युरेशनमध्ये आम्ही ते एस्टॅब्लिशमेंट केलं, सुरुवात केली 2019-20 आम्ही सेट केलं.
1: मग ह्या मध्यंतरीच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमचा जॉब सुरू होता कसं होतं?
2: हो, जॉब चालू होता.
1: जॉब चालू होता पण साईड बाय साईड.
2: हा, ह्या गोष्टी म्हणजे साईड बाय साईड म्हणजे फक्त एक्झिक्युशन प्लॅनिंग माझं चालू होतं पूर्णपणे की असं कुठल्या सेक्टरमध्ये करायचं.
1: अच्छा,
2: कुठली सेक्टर चांगली राहील.
1: अच्छा,
2: ज्याच्यामध्ये आपली स्वतःची कॉम्पिटन्सी असेल त्या एरियामध्ये.
1: बरोबर.
2: जसं माझी स्वतःची कॉम्पिटन्सी Day 1 2003 पासून इंटिरियर एक्सटिरियर डिझाईन डेव्हलपमेंट ऑटोमोटिव्ह पार्ट्स, जसं आपण डॅशबोर्ड म्हणतो, कन्सोल, रूफ लाइनर, बंपर्स, लाईट, लॅम्प्स वगैरे वगैरे, त्यामध्ये माझी एक्सपर्टीज बिल्ट होत गेली. मग त्याच एरियामध्ये आपण करूया चालू झाला प्रवास. 2019-20 आम्ही राल पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड एस्टॅब्लिश केले, रजिस्टर केलं. मग तिथून मग आम्ही छोटे आपले स्ट्रॅटेजी प्लॅन केला होता ऑलरेडी. म्हटलं तिथनं चालू केली आपली जर्नी. आणि बाय डिफॉल्ट त्या गोष्टी जे काही प्रेझेंट केल्या होत्या कस्टमरच्या समोर, दे आर रिअली हॅपी टू सी दॅट प्रोएक्टिव्ह अप्रोच विथ स्ट्रॅटेजी प्लॅनिंग बॅकअप विदाउट हॅव्हिंग एनी एक्सपिरियन्स. दे वर इन्व्हेस्टेड इन अ कॅपेक्स, आपल्या कंपनीमध्ये त्यांनी कॅपेक्स इन्व्हेस्ट केला. मग तिथून मग माझी जर्नी जी स्टार्ट झाली ती आतापर्यंत मी मागं वळून नाही पाहिलं आहे. हॅपीली आय वुड लाईक टू से हिअर as on time 16 customers are registered with us. And that Mahindra Tata हे आता मेजर कस्टमर आहेत आमचे.
1: बरोबर.
2: त्याच्यामध्ये
1: एवढ्या रिनॉन कंपनी ज्या आहेत त्या तुमच्या सोबत. हे मग तुमचा राल्फ पॉलिमर असा आहे ना?
2: Yes,
1: मी मित्रांनो परत एकदा आपल्याला थोडीशी आठवण करून देऊ इच्छितो की आपण जी चर्चा करत आहोत ती श्री सुधाकर राठोड यांच्याशी. ते 2003 पासआउट आहेत, मेकॅनिकल ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. मूळतः सोलापूरचे आहेत, सध्या पुणे येथे एंटरप्रेन्योर म्हणून कार्य करत आहेत. स्टार्टअप आहे त्यांचं राल पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड, पण त्याला पण 2-3 वर्ष आले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं हे वर्क चालू आहे. तर हे राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड कशामध्ये नेमकं डील करतं, म्हणजे तुमचं वर्क काय नेमकं आहे?
2: हा, एकंदरीत राल पॉलिमर्स हे बेसिकली जेव्हा आपण विजन घेऊन एक आपण या मार्केटमध्ये आलो, माझं विजन पहिल्यापासून होतं की जे एक्सपर्टीज मॉडेल्स जे सेल करतात, फॉर एक्झाम्पल ल्युमॅक्स आहे, तो एक मॉड्यूल सेल करतो. तर त्या मॉड्यूल आणि OEM मध्ये तर देर हॅव्हिंग अ गॅप बिटवीन फॉर एक्सपर्टीज इन पर्टिक्युलर मटेरियल्स. मग आम्ही डील करतो ते फक्त पॉलिमर मटेरियल्समध्ये, त्यांचा बॅकबोन आम्ही म्हणतो. वी आर ट्राईंग टू बिकम दॅट बॅकबोन टू ल्युमॅक्स, लाईक अ ल्युमॅक्स. देर आर नंबर ऑफ कंपनी, हेला स्विचेस, सुब्रोस, देर आर अँड नंबर ऑफ मॉड्यूल्स आर देअर विच इज फिटिंग इन अ व्हीकल. व्हीकलमध्ये जसे फिट होतात बरेचसे मॉड्यूल्स. आता तुम्ही व्हीकल पाहता, व्हीकल ही जवळपास 3000 कंपोनंटनी बनते.
1: अच्छा, ओके.
2: एक कुठलीही व्हीकल ही 3000 कंपोनंटनी बनते.
1: हे तर मला पहिल्यांदा.
2: हा, तर त्या कंपोनंटमध्ये तुमचं ब्रेक सिस्टीम असतं, चॅसिस असतं, सस्पेन्शन असतात, तसे बरेचसे मॉड्यूल्स आहेत. मग त्या मॉड्यूलचं एक बॅकबोन म्हणणं फार गरजेचं आहे की त्यांचे प्रत्येक एक्सपर्टीज असणं त्यांना ते वायबल नसतं, कमर्शियली वायबल नसतं, ऍज अ इन्फ्रास्ट्रक्चर बी वायबल नसतं. इट्स नॉट वायबल टू मॅनेज एव्हरीथिंग. सो नाव मग हु इज गोइंग टू बिकम दॅट वन गुड हँड ॲज एक्सपर्टीज अँड पॉलिमर. सो वी वर ट्राईंग टू बिकम दॅट. आणि ॲज ऑन टाईम IAC, विरॉक पॉलिमर्स, ल्युमॅक्स, सिग्मा इंटरनॅशनल, पिनॅकल, एनसिस, फिरोशिया, ग्रुपो अँटोलिन, हेवल्स, युनिलिव्हर्स, टाटा मोटर्स, महिंद्रा, स्कोडा ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, दॅन देर आर सुप्रीम ग्रुप्स, सुप्रीम नॉन ओवन अँड सुप्रीम ट्रिओन, विच इज अ लिडिंग. We have been supporting since last 4 years. Yeah, and they're happily. And as on time, मला एक सांगावं लागेल की झिरो PPM हा फॅक्टर असतो. म्हणजे आतापर्यंत झिरो इन्सिडेंट फॉर द एनी सेफ्टी कम्प्लायन्सेस, झिरो डिफेक्ट. म्हणजे आपल्या इथनं जे काही सपोर्ट, इथनं आपलं पार्ट जातात वगैरे, ते आम्हाला अवॉर्ड भेटलेलं आहे. आयएसओ हे सर एक सिस्टीम असते, क्वालिटी सिस्टीम असते, त्या डिसिप्लिनने आपल्याला काम करावं लागतं. आयएसओ एक सुरुवातीची सिस्टीम आहे, त्याच्यानंतर आयएटीएफ एक लिटल बिट अपग्रेड, मग त्या हे सिस्टीमनुसार आपल्याला आपलं जे इंटरनल जे काही कोस्ट्रक्चर काम करतात, वेदर इट इज बीन इंटरनल मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, एचआर डिपार्टमेंट आहे, फायनान्स डिपार्टमेंट आहे, परचेस आहे, लॉजिस्टिक आहे, त्या एका पर्टिक्युलर साच्यामध्ये काम करावं लागतं. आणि हे स्ट्रक्चर कोण डिफाईन करतं की जे काही ओईएम्स आहेत, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर, जसं व्हीकल टाटा मोटर्स, स्कोडा, ऑटो, हेवल स्विचेस, युनिलिव्हर, ह्या त्या सिस्टीमला रिलाय करतात. कारण एक डिसिप्लिन मॅनर्सनेच ते प्रोडक्ट कुठेतरी डिलिव्हर करू शकतात. कारण दे ऑल्सो बी अन काउंटेड ॲज अ वॉरंटी अस्पेक्ट फॉर इच अँड एव्हरी मॉड्यूल, जे काही ते कंपनीमध्ये सेल करतात बाहेर कस्टमरला, कारण तो सुद्धा डिझर्व्ह करतो की क्वालिटी मला पाहिजे. तो आज 10 लाख रुपयाची गाडी घेतोय, डेफिनेटली ही डिझर्व्ह टू हॅव अ क्वालिटी प्रोडक्ट्स.
3: बरोबर,
2: त्यामुळे त्या डिसिप्लिनने ते कुठेतरी सेट असणं गरजेचं आहे. की असं नाही की बाबा गाडी जातोय आपला 80 किलोमीटर लावून ब्रेकच लागत नाही, मग ते कुठेतरी हे सिस्टीम असणं गरजेचं आहे की तो पार्ट येतो कसा, त्याचं क्वालिटी स्पेक्स कसं आहे, त्याचं ड्रॉइंग काय रिलीज झालेलं आहे, कुठल्या स्पेक्सने रिलीज झालेलं आहे, मग त्याचा चेक काय, चेक्स कुठले कुठले चेक्स आहेत, त्याचं मग फायनली पीडीआय काय होतं, ते जेव्हा मॉडेल व्हीकल मध्ये लागल्यानंतर त्याचा फायनल पीडीआय काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या डिसिप्लिनने सिस्टीमने जातात, चेक पॉईंटने. त्यालाच आपण हे क्वालिटी सिस्टीम, जसं तुम्ही म्हटलं ना आयएसओ, आयटीएफ वगैरे, ते इंटरनली देर आर नंबर ऑफ टीपीएम, टीक्यूएम, ह्या कायझन वगैरे आहेच.
3: मग आज तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत सुद्धा इथे आलेला आहात, म्हणजे वहिनी पण आयसोबत, जसं म्हणतात की तुम्ही, त्यांनी पण एमबीए केलेला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट कसा असतो त्यांचा, म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये?
2: आता माझ्या कंपनीमध्ये सेल्स मार्केटिंग जो डिपार्टमेंट आहे, त्या डे वन पासून ते पाहतात. आणि इज अ रिअली हार्ड कोर, म्हणतात ना, सेल्स मार्केटिंग टू सेलिंग द प्रोडक्ट्स, सेलिंग द आयडियाज, अँड ऑल्सो इज ऑलवेज बीन बॅकबोन टू नॉट इवन मी बट ऑल्सो अवर डिपार्टमेंट पीपल्स टू मोटिवेट इच अँड एव्हरी एरिया. कारण प्रत्येक दिवस हा सारखा नसतो, त्यामध्ये बरेचसे इन्सिडेंट्स होतात, क्वालिटी इश्यू असतात, कधी फेल्युअर होतात मशीन्स वगैरे, हाऊ टू कॅटर दॅट, दॅट ऑल्सो बीन शी इज बीन गोइंग टू बी मोटिवेट. नाही आहे, वी कॅन कॅटर हॅव्हिंग सिस्टमॅटिक वे, मग त्या ऑलवेज आमचं बॅकबोन आहेत कंपनीच्या.
3: तर सुधाकरजी, मी परत एकदा तुम्हाला आता त्या थोडस एरामध्ये घेऊन जातो, 2003 मला वाटतं बहुतेक कालच मी इंटरव्ह्यू केला होता, तर बहुतेक तुमच्या 2003 बॅचचे असतील.
2: ओके,
3: राज कोळपे आणि पांडुरंग खोवडे म्हणून, त्यांनी पण काहीतरी कंपनी वगैरे स्टार्ट केली पुण्यामध्ये, आणि काल त्यांचा इंटरव्ह्यू घेतला मी. तर त्यांचं असं म्हणणं होतं की 2000 काळामध्ये त्यावेळेस रिसेशन चालू होतं थोडंसं इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये, असा काहीतरी विषय होता. त्यावेळेस तुम्हाला म्हणजे असं काही जाणवलं का की त्यावेळेस इंजिनिअरिंग करत असताना आपण एखाद्या रॉंग फील्डमध्ये आलो, किंवा असा काही विषय झाला?
2: सर, सब्जेक्ट हा रुमर्स वगैरे येत राहतात.
3: बर,
2: आता 2000 गोष्ट नाही
3: आहे.
2: जेव्हा आम्ही जॉब करायचो तेव्हा सुद्धा रिसेशन येऊन गेलेले आहेत, बरेच म्हणजे अप्रेझल नाही झाले होते, बरेच ले ऑफ सुद्धा झालेले आहेत बरेच एम्प्लॉईजचे, पण तो फेज असतोच. मला म्हणजे आवर्जून इथं नोट करायला इच्छा आहे की हा फेज प्रत्येक डाऊन अँड फॉल असणारच आहे या इंडस्ट्रीजमध्ये, कारण इट इज बीन प्युअरली डिपेंड ऑन द मार्केट, मार्केटची डिमांड काय आणि मार्केटचा ट्रेंड काय, ते तुमच्या ह्याच्यावर नाही चालत आहे की तुम्ही काय अपेक्षा करताय. जसं अपलिफ्टमध्ये जसं आता काही व्हीकल्स आहेत सेफ्टी नॉर्मनी येतात, तर डेफिनेटली कस्टमर त्या साईडला जाईल, काही जणांना मायलेज हवं असतं तर त्या साईडला जाईल, मग त्यामुळे ते कुठल्या प्रोडक्ट पिक करेल ह्याचा काही भरोसा नसतो, त्यामुळे तो डाऊन अँड फॉल होत राहणार आहे, चाहे ते इलेक्ट्रॉनिक्स मार्केट असेल, मेकॅनिकल मार्केट असेल, या सॉफ्टवेअरचा मार्केट असेल. आता सॉफ्टवेअरमध्ये जसं AI आलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यामध्ये बरेचसे जॉब कटिंग होत आहेत, म्हणजे बरेचसं ऑटोमेशन बरेच प्रमाणात होत आहे. मग त्या एरियामध्ये जसं अपग्रेड करून जर घेतलं विद्यार्थ्यांनी, या आता जे जॉब करत आहेत एम्प्लॉईजनी, तर डेफिनेटली दे विल ऑल्सो गोइंग टू बी सर्व्हाइव्ह अँड सस्टेन, नाहीतर मग हे डाऊनफॉल होतच राहणार आहे मार्केटमध्ये.
3: मग आता तुम्ही ज्यावेळेस ते इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होतात, जर आपण पाहायला गेलं तर मीडियाचा एवढा एक्सपोजर नव्हता, म्हणजे खास करून सोशल मीडियाचा एवढा एक्सपोजर नव्हता, इंटरनेटचा नव्हता त्या काळामध्ये, नुकतंच बहुतेक मला वाटतं मोबाईलची सुरुवात झालेली होती.
2: येस,
3: आणि बाकी सगळ्या गोष्टी होत्या. तर त्यावेळेसचं एज्युकेशन आणि आता ज्यावेळेस तुम्ही एंटरप्रिन्युअर आहेत किंवा तुम्ही काही एम्प्लॉई तुम्ही अपॉइंट करत असणार आहेत, तर तुम्हाला काय फरक जाणवतो?
2: मी पहिले ॲडव्हान्टेजेस बोलेल. तर आता जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इझी टू ॲक्सेस आहे.
3: बर,
2: कुठलीही जरी इन्फॉर्मेशन आहे ती इझी टू ॲक्सेस आहे आणि लिमिटलेस आहे आणि व्हेरियस ऑप्शन्स अवेलेबल आहेत. थर्ड पॉईंट, त्यावेळेला असं नव्हतं, पण त्यावेळेला ॲडव्हान्टेजेस एक होतं की जो काही विद्यार्थी विद्यार्थिनी असेल तर त्या कोर सब्जेक्टमध्ये ते एक्सपर्टीज गेन करायचे, तो ॲडव्हान्टेजेस होता आमच्या वेळेला. म्हणजे आता कोणी हिट ट्रान्सफरमध्ये चांगला असेल, फॉर एक्झाम्पल आमचे एक माने म्हणून आमचे मित्र होते, इथनंच पासआउट झालेले, ते जी ईलमध्ये होते, त्यांनी एमटेक केलं पुणे युनिव्हर्सिटीमधनं, थर्मोडायनामिक जी जीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. सर सेम लाईक दॅट, म्हणजे आय एम सेईंग की त्या सब्जेक्टमध्ये जे कोर एक्सपर्टीज झालेत, जसं माझं कोर माझा जो हँड्स ऑन होता दाते सर पाटील सर यांच्या कृपेने म्हणा की ड्रॉइंगमध्ये डिझाईनमध्ये माझा हँड्स ऑन फार चांगला होता, आणि त्या करिअरमध्ये मलाच खरंच तो मला इतकं म्हणजे हेल्प दिलं, म्हणजे इट वॉज हेल्प लॉट ऑफ की इमॅजिनेशन कसं असतं, डिझाईन काय असतं, सॉफ्टवेअर्स वगैरे असायचे पण इमॅजिनेशन ही फार महत्वाचं आणि कॅल्क्युलेशन मॅथमॅटिक ही फार महत्वाचं आहे. त्याच एका त्या बॅकबोनने आम्ही बऱ्याचशा गोष्टी पार करत गेलो. मग चाहे कुठलीही पार्ट डिझाईन करायचा असो, मग त्याचं मटेरियल कॅरेक्टरायझेशन काय असेल, डिझाईन अस्पेक्ट काय असेल, मॅन्युफॅक्चरिंग कसं करायचं आहे त्याचं, मग परत तो पार्ट त्याचं व्हेकलमध्ये जाऊ कुठंतरी बसायला पाहिजे आणि वॉरंटी शेवटी फायनली येतेच, मग ह्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे ती एक्सपर्टीज आम्हाला त्यावेळेला ॲडव्हान्टेजेस होतं. आणि सेकंड होतो आम्ही डायव्हर्ट कुठं व्हायचो नाही, एक करायचं तर त्या गोष्टीला आम्ही त्या एकाच फ्लोला जायचो, त्यामुळे कन्फ्युजन नव्हतं.
3: बर बर,
2: लाईफमध्ये काय करायचं हे क्लिअर होतं.
3: अच्छा
2: बरं,
3: अच्छा बर. मग आता आताचे जे स्टुडंट आहेत जे इंजिनिअरिंग करत आहेत, प्रोबॅबली इन मेकॅनिकल ब्रँचमध्ये असतील, प्रोडक्शनमध्ये असतील, ह्या सगळ्या फील्डमध्ये असतील, किती ऑपॉर्च्युनिटीज आता सध्या आहेत असं तुम्हाला वाटतं की आताचे जे ॲस्पायरिंग इंजिनिअर जे असणार आहेत ते सगळ्यांना?
2: ऑपॉर्च्युनिटी म्हणण्यामध्ये एक नोट करावं लागेल की लिमिटलेस आहे सर.
3: बर बर,
2: का तर ज्या प्रकारे सिव्हिलायझेशन आणि इंडस्ट्रियलायझेशन आणि सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे, ट्रस्ट मी प्रत्येक एरियामध्ये ह्याच्यामध्ये आहे. क्रायोजेनिक इंजिन वगैरे जे म्हणतोय आपण आता मॅन्युफॅक्चरिंग करतोय, आपण विचार करू शकत नव्हतो. क्रायोजेनिक इंजिन स्पेसमध्ये जे वापरतो आपण विचार सुद्धा करू शकत नाही. वी आर सो मच मीन्स टॅलेंटेड आणि त्यामध्ये, पण त्यांना ते लिंक लागणं फार गरजेचं आहे. आता क्रायोजेनिक इंजिन म्हणजे मटेरियल आलं, मटेरियल आलं म्हणजे तुमचा मेटलर्जी सब्जेक्ट आला, मेटलर्जी सब्जेक्ट आला म्हणजे कार्बन आयन आलं. ह्या सगळ्या सगळ्या ज्या सब्जेक्ट आहे हे कुठेतरी लिंक आहे, ह्याचा बेसिक जो बेस आहे ना तो स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. तर लिमिटलेस आहे म्हणजे कुठल्याही एरियामध्ये तुम्ही हे करू शकता. आता ऑटोमेशन, पहिलं ऑटोमेशन हेच 20 वर्षापूर्वी ऑटोमेशनचं आपल्याकडे नव्हतं, पूर्णपणे आपण डिपेंड राहायचो चायना, तैवान, कोरियन, जपान, नाहीतर मग चांगली टेक्नॉलॉजी हवी असेल तर मग युरोप. पण आता यू कॅन सी 60-70% ऑटोमेशन इज बीन मॅन्युफॅक्चर इन इंडिया. मग त्यामुळे काय होतं, आपण जी काही रिक्वायरमेंट आहे, मार्केट रिक्वायरमेंट आहे, एक्सपोर्ट रिक्वायरमेंट आहे, ते फुलफिल करू शकतो आणि प्रॉडक्ट कॉस्ट कमी होऊ शकते. असं नाही की जॉब कमी झालेले आहेत, प्लीज. हा जो आहे ना, हा थोडासा जो काही रुमर्स आणि जे काही रॉंग मेसेज आहे ना, हे चुकीचं आहे. जॉब तेवढ्याच प्रमाणात मल्टिपल याच्यामध्ये वाढत आहेत आणि तेवढ्याच प्रमाणात लोकांना रोजगार उपलब्ध होत आहेत, हे मला आवर्जून सांगायला आवडले.
3: तर सुधाकरजी, आपण म्हणजे खरं तर खूप चांगल्या पद्धतीचे गोल्डन वर्ड सांगतायत. मूळता म्हणजे तुम्ही जेवढ्या सॉफ्ट लँग्वेजमध्ये बोलतायत, एक तर तुमचा व्हॉइस तेवढा सॉफ्ट आहे आणि मी हे पहिल्यांदा थोडासा अनुभव घेतो, नाहीतर इंजिनिअरिंगचे मुलं आणि इतकं सॉफ्ट बोलाय, म्हणजे काइंड ऑफ डॉक्टर एवढं सॉफ्टपणे बोलतात असं मी थोडंसं ऐकलेलं होतं. बट इट्स ओके. म्हणून मग परत एकदा मी विचारतो की 1999 ते 2003 या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण तर सोलापूरचे होतात, सोलापूरच्या एक लँग्वेज त्याचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे समजा, पण तुम्ही तर असं ब्राईट स्टुडंट होतात, एकदम कुल स्टुडंट होतात की
2: मी ओके
3: नावाप्रमाणे राठोड म्हणून काही असं
2: नाही? ओके ॲव्हरेज स्टुडंट होतो मी. ओके ॲव्हरेज स्टुडंट म्हणजे मला आवडेलच ते हमेशा, एवढा फार ब्राईट आणि ह्याच्यामध्ये फार डल बी नव्हतो.
3: अच्छा.
2: आणि मला स्पेशली जसं मी म्हणलो ना की आमचे जे मेकॅनिकल डिपार्टमेंटचे जेवढे काही सर लोक होते त्याच्यामध्ये मी म्हणजे ओळखीचा होतो, जायचो क्युरीज विचारायचो वगैरे, बरेचसे ते मला माझे क्युरीज सॉल्व करायचे. आणि मी एकच विद्यार्थी होतो त्या बॅचमध्ये की रेफरन्स बुकचा सगळ्यात जास्त वापर व्हायचा लायब्ररीमध्ये, ते माझ्या नावावरच असायचे. कधी कधी विसरायचो मी, ते रिटर्न करायची एक पॉलिसी होती आमच्या इथे, ते 7 दिवस 10 दिवस असा एक पॉलिसी होती, मला आठवत नाही पण कार्डमध्ये माझ्याच नावावरती जास्तीत जास्त ते इश्यू व्हायचे. पण मला बिलीव्ह व्हायचं की ते जे काही रेफरन्स बुक आणि रेफरन्स बुकचं लायब्ररी इट वॉज व्हेरी ऑसम दॅट टाइम. फार मस्त होती लायब्ररी. सगळ्या पब्लिकेशनचे बुक्स इथं अवेलेबल होते त्यावेळेला मला जे आठवतं. त्या पब्लिकेशनमध्ये आम्ही नोट्स वगैरे काढायचो. माझ्या बॅचला मी एक होतो आणि एक कोरे म्हणून एक होते आय टीला. हे दोनच विद्यार्थी होते. आम्ही आमचं डिस्कशन डिसिजन ते सुद्धा टॉपर होते इथले. ते डिस्कशन करायचो आम्ही. फर्स्ट इयरला राहिलं. फर्स्ट इयरला कॉमन सब्जेक्ट असायचे म्हणजे फिजिक्स असू दे केमिस्ट्री असू दे आम्ही डिस्कशन करायचो त्या सब्जेक्टबद्दल वगैरे वगैरे. म्हणजे फार फंटॅस्टिक होतं हा जो अनुभव. मला नाही का माझ्या मेमरीमध्ये तो सेट झालेला एकदम.
3: मित्र वगैरे?
2: मित्र तर माझ्या लिमिटले भरपूर सारे. म्हणजे माझा एकच होतो सरनेममुळं मला ओएमएस अटॅच होतो. आणि इथलं लोकल असल्यामुळे मराठी चांगली येते. मी मराठी मीडियममध्ये आला. इथल्या मूळ मातीमध्ये मला तो माझा अटॅचमेंट आहे. त्यामुळे लोकल सुद्धा मला तेवढंच प्रेम करायचे. आणि मी हॉस्टेलमध्ये माझे 4 वर्ष काढलेले आहेत आपल्या इथल्या. आणि खरंच सांगू ना मी जेव्हा इथनं बाहेर पडलो तेव्हा मला डोळ्यात मला आश्रू आले होते. कारण ते मला 4 वर्ष मी इथं रिली जगलो होतो ते कॉलेजमधले. मला कधी ते मला विसरता नाही येणार.
3: आणि मैत्रिणी
2: सर आम्ही म्हणजे डेझर्टेड होत. मोजून काही मैत्रिणी असायच्या आणि त्या सुद्धा तेवढ्याच ओपनली आम्ही डिस्कशन वगैरे सगळ्या काही गोष्टी व्हायच्या वगैरे. पण कमीच होत्या सर.
3: अच्छा अच्छा. बर तर शेवटी सुधाकरजी असा विषय आहे की तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तुमची 1-20 वर्षाची जर्नी झाली आहे इंजिनिअरिंग पुणे त्यानंतर सोलापूर ते पुन्हा धाराशिव आताचं धाराशिव आहे. तर सोशल मीडियाचा किती इम्पॅक्ट झाला आहे लाईफस्टाईलवर असं तुम्हाला वाटतं? आयदर वे प्रोडक्टिव्ह त्याचा यूज असेल डिस्ट्रक्टिव्ह यूज पण आहे. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही या जर्नीमधून गेलेला आहात म्हणून तुम्हाला काय वाटतं की त्याचा कसा उपयोग करायला पाहिजे आपण आपल्या करिअरचं ठरवत असताना किंवा ह्या गोष्टी?
2: सर सोशल मीडिया मी जसं मग ॲडव्हान्टेजेस सांगितलं आहे की 3 पॉईंट्स ते फार महत्त्वाचे आहेत. याचा चांगला वापर केला तर बरेच जणांनी आपलं मोठ्या प्रमाणात स्वतःचं भलं करून घेतलं आहे. मराठीत मी बोलेल मॅक्सिमम. तर पण याचा दुरुपयोग केला तर मग ते तो जे काही पीक म्हणतो ना आपण टाईम असतो त्या स्टुडंटचा जेव्हा तो फार त्याची आकलन क्षमता आणि बाकीचे जे काही फिजिकली तो हे असतो तो लॉस करतो त्यामध्ये. कारण बराचसा वेळ त्यामध्ये तो वेस्ट करतो. ज्यांनी जे केलेलं आहे मी असे सुद्धा एक्झाम्पल आणि त्यांचे मी वाचतो मी बऱ्याचशा पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये वगैरे. तर एक एक्झाम्पल आहे असाच एक कुली होता. तो ही बिकम आय एस ऑफिसर विथ हेल्प ऑफ मोबाईल. असे बरेचसे एक्झाम्पल्स आहे ते मी इथं स्पेशली सांगू इच्छितोय. तर मला एकच फक्त संदेश आहे सर्वांना की ते लिमिटलेस इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये. तुम्हाला ज्या सेक्टरमध्ये जास्त आवड आहे तुम्ही स्वतःला एक्झामिन करा. टेस्ट घ्या स्वतःची. कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला खरंच आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन गॅदर करायचा प्रयत्न करा. तुमचे डाऊट्स क्लिअर करा. तुमचे मेंटर्स बरेच आजूबाजूला आहेत. एकतर मेंटर सगळ्यात मोठे म्हणजे तुमचे गुरु कॉलेजचे शिक्षक. सेकंड आहे तुमचे नातेवाईक आई वडील. त्यांना तुम्ही डाऊट क्लिअर करू शकता. काही पर्सनल बाकीच्या गोष्टी करायच्या असेल तर त्या डाऊट्स क्लिअर करा आणि ते आनंद घ्यायचा प्रयत्न करा तुमच्या करिअरमध्ये. कारण आपण या पृथ्वीदलावर जेव्हा जन्म घेतो तर प्रत्येकाचं एक ना कर्तव्य असतं की वी शुड बी हॅव टू हॅव रन अवर सेल्फ. आपण पळणं गरजेचं आहे. धावणं गरजेचं आहे. आणि ह्या पूर्ण नेचरमध्ये ह्या पृथ्वीदलावर आपलं कॉन्ट्रीब्युशन काहीतरी पाहिजे.
3: बरोबर.
2: किंवा टाइम. टाइमला तुम्ही रिस्पेक्ट केलं ना टाइम ऑलवेज बीन रिस्पेक्ट टू यू. कारण टाइम एवढं डेंजरस वेपन आहे. त्याला तुम्ही जर रिस्पेक्ट नाही केलं तर तो कधी तुम्हाला कसं फेकल करणार सुद्धा नाही तुम्हाला. तर प्लीज ट्राय टू रिस्पेक्ट द टाइम.
3: येस.
2: इन्फॉर्मेशन आहे तुमच्याकडे. वापर करा व्यवस्थित. एक्झिक्यूट करा. समजत येत नसेल काहीतरी ते तुमच्या मेंटरशी डिस्कस करा. डाऊट्स क्लिअर करा. तुम्ही पुढे जा.
3: बरोबर.
2: आणि मग एकदा टाइम गेले तर मग ते परत वापस येणार नाही.
3: कॉलेजच्या 4 वर्षाच्या कालावधी कधी अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये
2: सर? येस येस. आय वुड लाईक टू always been participate for all programs as an organizer team.
3: Okay.
2: मग त्यामध्ये ते फ्रेशर्स पार्टी असू दे फर्स्ट इयरला. कॉलेजची फारच चांगली म्हणजे व्यवस्था आहे आधीपासून. मी बऱ्याचशा कॉलेजमध्ये आता मी जिथे जॉब करायचो वगैरे तर तिथे मी पाहिलेलं आहे असं काही. ते पहिल्यांदा म्हणजे अरे असं काही होतं का? अरे म्हटलं माझं कॉलेज जरी माहीत नसेल ना बॉस. तिथं बरेचशा अशा गोष्टी व्हायच्या. कारण त्या शिक्षकांनी ते सेट केलं होतं. ते कल्चर सेट केलं होतं. त्यांना काही असा उठकीम वाईट कधी चाललं नाही. फ्रेशर्स पार्टी असायच्या. फ्रेशर्स वेलकम असायचे आमच्या इथे, सेंडअप असायचे आणि कल्चरल इव्हेंट तर होतेच, प्लस स्पोर्ट्स इव्हेंट सुद्धा प्रत्येक वर्षी ऑर्गनाइज व्हायचे.
3: तुम्ही फक्त ऑर्गनायझिंग कमिटी?
2: मी ऑर्गनाइज मध्ये आणि काही काही मध्ये पार्टिसिपेट सुद्धा करायचो. स्पोर्ट्स मध्ये मी पार्टिसिपेट करायचो, बऱ्याचशा स्पोर्ट्स मध्ये आम्ही पार्टिसिपेट केलेले. ऑर्गनायझिंग कमिटी मध्ये मी पहिल्या दिवशीपासून होतो आणि मला फार चांगला म्हणजे एक रिअल टाइम एक्सपिरियन्स भेटला, त्यामुळं तो जो कॉन्फिडन्स आहे मला कुठेतरी पुटअप करता आला. म्हणजे वेल करून ऑर्गनायझर म्हणतो ना आपण मॅनेजमेंट टाइम.
3: तर सुधाकर राठोडजी, मी शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्याचे गोल्डन वर्ड्स विचारणार आहे की असे कुठले गोल्डन वर्ड्स आहेत किंवा रूल आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं लाईफ स्मूथली रन करताय किंवा तुम्हाला एका सक्सेसकडे जायचं आणि त्या मार्गाने जात आहात असा भाग आहे. आणि आपल्याला गाण्याची चित्रपट पाहण्याची जर आवड असेल तर तुम्ही कॅम्पसमध्ये आल्यानंतर किंवा 6 वर्षानंतर आल्यानंतर किंवा तुम्ही दररोज जरी कॅम्पसमध्ये परत रिटर्न येणार असाल तर तुम्हाला एक मनामध्ये एक स्पंदनं चालू असतातच समजा, असं कुठलं गाणं आहे की तुमच्या डोक्यामध्ये ते चॅन्टिंग करायला किंवा लगेचच तुम्हाला एकदम तुमच्या डोक्यामध्ये आलं की ह्या कॅम्पसमध्ये आलेल्या?
2: कॅम्पसमध्ये आल्यानंतर मला ते जुने गाणे आहेत काही बरेचसे, त्यामधलं
3: तुमच्या कॉलेज एरियामधलं,
2: कॉलेज एरियामधलंच आमिर खान आणि याचा जो कयामतचे कयामत, पहिला नशा पहिला कुमा, तर ही एक पहिला नशा होतो एक प्रकारे. म्हणजे कॉलेजचं जे कॅम्पस आहे ते एका वर्ड मध्ये मला सांगता नाही येणार, म्हणजे ते गाणं त्यामध्ये आहे.
3: तुम्ही रोमॅन्टिक सॉन्ग सांगितलं बरं चालू म्हणून, पापा काय ते बडा नाम करे
2: पापा बडा नाम करेगा, हे तर एक स्टँडर्ड हे म्हणजे तो सेटअप आहे. पण जी ही नशा, ही जी एन्व्हायरमेंट आहे, हे बरंच काही देऊन जातं या कॉलेजमधलं. आणि त्याच वेळामध्ये म्हणजे विद्यार्थी असू दे विद्यार्थिनी असू दे, 18 वर्ष जस्ट प्युबर्टी त्याची कम्प्लीट होते आणि तो एका मोठ्या म्हणजे त्या पायदानामध्ये तो एंट्री करतो आणि हे त्याचं खरंच बेसमेंट म्हणजे स्ट्रॉंग करतं. हे 3 वर्ष असू दे, 4 वर्ष असू दे, 6 वर्ष जे काय असतील त्याच्या विथ पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे, ते हे खरंच बेसमेंट आहे त्याचा आणि बरंच काही देऊन जातं इथून. अभ्यासक्रम हा फक्त एक छोटासा भाग आहे, त्याच्याबरोबर तुम्ही जे गुरुजी दक्षिणा घेता म्हणजे दक्षिणा देता आणि त्यांच्याकडनं बरंच काही शिकता, तुम्ही बऱ्याचशा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी शिकता, ह्या बऱ्याचशा गोष्टी लाईफमध्ये ते कुठेतरी तुम्हाला सपोर्ट करतं.
3: बरोबर,
2: कुठे तुम्ही माघार नाही घेऊ शकत, मग चाहे ते किती काय अडचणी येऊ दे लाईफमध्ये, वेदर इट इज फायनान्शियली येऊ दे, वेदर इट इज फिजिकली येऊ दे, या कुठल्याही गोष्टीला येऊ दे, कधी माघार नाही घेत आपण. हे फार महत्वाचं मला आवर्जून सांगायला आवडेल.
3: आणि हे तुमच्या एखादा जे गोल्डन रूल आहे की जे पुढे जाणे,
2: बस बस रिस्पेक्ट टाइम.
3: ओके, क्या बात आहे, यस इट्स गुड वर्ड टू वर्ड्स, रिस्पेक्ट टाइम, येस ऑलवेज. तर सुधाकर राठोडजी, खरं तर आपण खूप चांगल्या पद्धतीने तुमचे अनुभव शेअर केले. मी खरं तर एवढं एक्सपेक्ट केलं नव्हतं, कारण तुम्ही सुरुवातीला जरा थोडंसं हा सॉफ्ट बोलत होतात. मी म्हणत
2: नाही, तुम्ही सुद्धा ती संधी मला दिली, थँक्यू टू ओपन अप, कारण तुमची ती स्किल आहे.
3: नाही, असं वाटतं की याच्यामुळे कदाचित वहिनी जास्त आनंदी असतील, नाही तर मग आमच्यासारखा आवाज आला की हे काय नेहमी रागात बोलतो असं म्हणणार. तर सुधाकर राठोडजी, खरं तर मी तुमच्यासाठी आणि आज तुम्ही पूर्ण फॅमिली घेऊन इथे आलात, जरा मुलांचे पण नावं सांगितले म्हणजे जरा थोडंसं.
2: येस, माझा मोठा मुलगा परीक्षित राठोड
3: हा
2: 8th स्टँडर्ड मध्ये केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतोय, निगडीमध्ये. मुलगी रोही राठोड ती 3rd स्टँडर्डला केम्ब्रिजमध्ये शिकते.
3: अच्छा, आणि हे हॅपी फॅमिली आता सध्या तुम्ही पुण्यामध्ये स्टे करताय?
2: येस सर.
3: तर मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचं जे हे स्टार्टअप एंटरप्रेन्युअर आहे, तुम्ही म्हणतात राल पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड, रेनाउंड कंपनी व्हावी आणि अधिकाधिक तुम्हाला जास्तीत जास्त याचे कॉन्टॅक्ट किंवा तुमचे जे असतील ते त्याच्यामध्ये यश मिळावं असं मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा तुम्ही आज जसं 2023 मध्ये आलात, तसं अजून एक 5-10 वर्षानंतर तुम्ही खूप मोठे झाल्यानंतर परत एकदा अजून यावं आणि आपले अनुभव शेअर करावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.
2: येस सर, ऑफकोर्स.
3: आणि आपण आलात त्याबद्दल धन्यवाद.
2: थँक्यू.
3: आणि आपण ऐकत राहा रेडिओ त्यांना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ त्यांना ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ त्यांना हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ त्यांना ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ त्यांना. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ त्यांना. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ त्यांना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उतेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तीर्णा 90.4 FM.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तीर्णा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांसाठी विविध विषय घेऊन येत असतो. आज याच माध्यमातून एक महत्त्वाच्या विषयावरील माहिती आपण करून घेणार आहोत, जी माहिती याच्या अगोदरही रेडिओ तीर्णाच्या माध्यमातून आपण ऐकलेली आहे. तरीसुद्धा या माहितीचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करता येऊ शकतो आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये. यासाठी ही माहिती देखील खूप महत्त्वाची आहे. तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आधुनिक मधमाशा पालन एक बहुगुणी कृषी उद्योग याविषयीची माहिती आपण करून घेणार आहोत आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून. मंडळी, शेतीपूरक उद्योगांमध्ये मधमाशा पालन हा उद्योग अत्यंत महत्त्वाचा आहे. यात देखरेख कमी तरी उत्पादन चालू राहते. निसर्गाची अनुकूलता असेल तर मधाचे चांगले उत्पादन आपल्याला मिळू शकते. एवढंच नाही तर मधमाशांद्वारे धान्य, फळे, भाजीपाला या वनस्पतींच्या फुलाचे परागीकरण होत असल्याने शेतीचे उत्पादन वाढीसाठी या उद्योगाचा फार मोठा उपयोग आपणास होऊ शकतो. परदेशात शेतीच्या परागीकरणाच्या हंगामात मधमाशांच्या पेट्या भाड्याने देण्याचा व्यवसाय करणारे लोक आहेत. आपण कल्पक असाल तर आपणही हा जोड उद्योग यशस्वीपणे करू शकतो. चालू शतक वैज्ञानिक विस्फोटाच्या उंबरठ्यावर उभं आहे. विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या संशोधनावर आधारित दुसरी महाकाय औद्योगिक क्रांती जन्म घेत आहे. विकासाच्या शर्यतीत अप्रगत आणि अतिप्रगत देश सारख्याच हिरिरीने उतरले आहेत. सहस्रावधी कोटींच्या गुंतवणुकीची मांडणी होत आहे, परंतु या रणधुमाळीत लाखांची उलाढाल करणाऱ्या शेतीपूरक कुटीर उद्योगांनाही राष्ट्र विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे. कदाचित हे कुटीर उद्योग नगाऱ्यापुढे टिमकी ठरतील, पण सुसंगत अशा मानवहितासाठी त्यांचं स्थानही आढळ आणि अपरिहार्य असंच आहे. अशा उद्योगांमध्ये रेशीम निर्मिती आणि मधमाशा पालन या दोन ग्रामोद्योगांचा विशेष उल्लेख आपल्याला करावा लागेल. त्यामुळे युवकांना व्यावसायिक संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, त्याचप्रमाणे शेती व्यवसायालाही त्याची खूप मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. कोट्यवधींच्या उलाढालीचे उद्योग प्रामुख्याने नागरवस्तीच्या गरजा भागवतात. ते शहरांपुरते लाभदायक ठरतात, पण भारताची बहुतांशी वस्ती ग्रामीण भागात आहे आणि ती शेतीवर अवलंबून आहे. कित्येक पिढ्यांची ही वस्ती सतत दारिद्र्यामध्ये पिसते आहे. कुपोषण, अज्ञान, निरक्षरता अशा विविध गोष्टींमध्ये हे पिचून निघालेले आहेत. काही अंशी तरी ग्राम उद्योगांमुळे येथील परिस्थिती सुधारू शकते. खेडी हा तर भारताच्या शेतीचा कणा, पण शेतीचा मोठा भाग बिनभरवशाच्या पावसावर अवलंबून असतो. बेसुमार जंगलतोडीमुळे जमिनीची धूप वेगाने वाढत आहे, त्यामुळे तिचा कसही कमी झाला आहे. पिढीजात जमिनीची वाटणी सातत्याने चालू आहे, त्यामुळे प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला येणारी जमीन तुकड्या तुकड्याने संकुचित होत आहे. त्यात भर म्हणजे रासायनिक आणि यांत्रिक शेतीमध्ये वापरात येणारी खतं, कीटकनाशकं, सुधारित संकरित बियाणे, महागडी ऊर्जा आणि मजुरीचे चढते दर यामुळे शेतीवरचा खर्च वेगाने वाढत आहे. आता नवे जग जागतिक पातळीवर WTO सारखे प्रश्न शेतीविषयक संकटांमध्ये भर घालत आहेत. अशा परिस्थितीत खर्च आणि कष्ट जास्त पण उत्पन्न कमी, त्यामुळे शेती सध्या परवडल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे दुसऱ्या बाजूने शेतीवर अवलंबून असणाऱ्या खात्यातोंडांची संख्या वाढत आहे. 50 वर्षापूर्वीची 40 कोटीच्या घरातील भारताची लोकसंख्या या शतकाअखेर कोटींची उड्डाण घेणार आहे. ह्या लोकसंख्येचा फार मोठा भाग खेड्यात राहणार आहे. खेड्यांना आता हा भार असह्य होऊन उपासमारीने ग्रसलेल्या तेथील जनांचा प्रचंड लोंढा शहरांकडे धावत आहे. त्यामुळेच नवनवीन कुटीर उद्योग निर्माण होणे हे सुद्धा काळाची गरज आहे. कारण मधमाशा त्यांच्या खाद्यासाठी पूर्णतः वनस्पतींवरच अवलंबून असतात. त्याचप्रमाणे त्या बदल्यात वनस्पतींची बीजधारणा आणि फलधारणा वाढवण्यासाठी त्या उपयोगी पडतात. मध आणि मेण उत्पादनासाठी मधमाशी पालनाचा पद्धतशीरपणे उपयोग ही या व्यवसायाची एक बाजू झाली आहे. पण पीक वाढीसाठी आणि वनसंवर्धन पर्यावरण रक्षणासाठी मधमाशांचा उपयोग ही दुसरी महत्त्वाची बाजू आहे. मधमाशा पालन व्यवसाय एक बहुउद्देशीय व्यवसाय आहे. त्यामुळे सुशिक्षित अशिक्षित शेतकरी लहान मुले स्त्रिया अपंग आणि वृद्ध यांना रोजगार मिळू शकतो. त्याचप्रमाणे कृषी पदवीधर विज्ञान पदवीधर यांनाही या क्षेत्रामध्ये काम करायला मोठी संधी आहे. संशोधन करायला भरपूर वाव आहे. सुतार लोहार इत्यादी व्यावसायिकांनाही मधमाशा पालनातून रोजगार मिळू शकतो. नागरी आणि ग्रामीण युवकांना त्यामुळे मोठ्या प्रमाणात संधी मिळू शकते. मधमाशा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उंच झाडा इमारतींना लटकणारी मोठ्या आकाराची आग्या मोहळं दिसतात किंवा शेताच्या बांधाला झाडा झुडपात दडलेली फुलोरी मधमाशांची छोटी पोळी आपल्यासमोर येत राहते. आपल्याला आठवतात मधमाशांचे भीतीदायक डंख. मग आपण सोयीस्कर समजूत करून घेतो की मधमाशा पालन हा विशिष्ट लोकांपुरताच मर्यादित असा एक उद्योग आहे. पण मधमाशांची ओळख जरा जवळून करून घेतली तर आपले असे सगळे गैरसमज दूर देखील होऊ शकतात. साहजिकच मधमाशा पाळायच्या म्हणजे काय करायचं, कोणत्या जातीच्या मधमाशा पाळता येतात, हा उद्योग कुठं करता येऊ शकतो, कोणाला करता येऊ शकतो, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. ती मिळाली की आपली खात्री पटेल की केवळ स्वतःचाच आर्थिक फायदा त्यामुळे साधता येईल असं नसून शेती बागायतीचं पीक वाढवायला, वनसंवर्धन करायला आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास साधायला आपण मोठी मदत करू शकतो. आता जो उल्लेख आपण केला आग्या आणि फुलोरी या दोन जातींच्या भटक्या स्वभावाच्या मधमाशांशिवाय पाळण्यासाठी योग्य जात म्हणजे सातेरी मधमाशांची. ही सातेरी मोहळं झाडांच्या ढोलीत खड्ड्यांमध्ये खडकांच्या अंधाऱ्या पोकळीत राहतात. प्रत्येक मोहळात एकमेकाला समांतर असलेली 5 ते 7 मेणांची पोळे असतात. त्यांची वस्ती स्थिर असते. आजूबाजूला फुलणारी फुलं आणि संरक्षित निवारा तसेच स्वच्छ पाण्याचा स्रोत एवढीच त्यांची प्राथमिक गरज असते. फुलातून त्यांना त्यांचं एकमेव खाद्य म्हणजे गोड मकरंद आणि फुलातील परागकण मिळतं. त्याचा साठा त्या फुलोरा नसलेल्या काळासाठी मोहळात करून ठेवतात. पावसाळा हिवाळा अशा पडत्या काळात याचा अन्नसाठ्यासाठी उपयोग होऊ शकतो. मधमाशी पालनासाठी या जातीचं मोहळ उपयोगी पडतं. आग्या मोहळाचा मध ती मोहळं नष्ट करून मिळवला जातो. पण सातेरी मोहळांचा नाश करावा लागत नाही. आधुनिक पद्धतीने शुद्ध मध आपणास गोळा करता येऊ शकतो. मधमाशा पालनाची सुरुवात करायची असेल तर ही मोहळं जंगलझाडीतून मिळवावी लागतात किंवा दुसऱ्या मधपाळांकडून किंवा मधमाशी पालन केंद्राकडून ती विकत घ्यावी लागतात. त्यासाठी शासकीय यंत्रणा आहे. एका मोहळात नैसर्गिक मेणाची 5 ते 7 पोळी, त्यामध्ये षटकोनी घरात असलेली अंडी आळ्या कोशस्थ मधमाशा म्हणजे पिलावा आणि प्रौढ मधमाशा असतात. प्रौढांमध्ये 8 ते 10 हजार कामकरी मधमाशा, एक राणी माशी आणि हंगामाप्रमाणे पैदास होणारे नर असं एक कुटुंब असतं. राणी माशी म्हणजे त्यांची आई, कामकरी माशा म्हणजे अंडी घालण्यास सक्षम नसलेल्या बहिणी.

0: भोवतालच्या 1 किलोमीटर परिसरातील फुलोऱ्यातून अन्न गोळा करून आणणे, त्यांची साठवण करणे अशी विविध प्रकारची कामं कामकरी मधमाशा सुसंगतपणे आणि एकमेकांच्या सहकार्याने आयुष्यभर करतात. त्यांचं आयुष्य 3 ते 4 महिन्यांपर्यंत असतं तर राणीमाशीचं आयुर्मान 2 ते 3 वर्षाचं असतं. मिलनानंतर राणीमाशांचं एकमेव काम म्हणजे मोहळात बंदिस्त राहून दिवसाला 1,012 अंडी घालणं एवढं असतं. नरांची गरज फक्त फुलांच्या हंगामात संयोगापुरतीच असते, म्हणून त्यांचं आयुष्यही 10-15 दिवसांचंच असतं. त्यांना भरवावं लागतं, इतर कोणतंही काम ते करत नाहीत. पोळ्यांमध्ये मधाचा साठा वरच्या षटकोनी घरात व पराकुणांचा साठा दोन्ही कडांच्या घरात असतो. 2 समांतर पोळ्यात 2-2 माशा एकावेळी सहजपणे वावरू शकतील एवढं नैसर्गिक अंतर राखलं जातं. त्याला माशी अंतर असं म्हणतात. निसर्गात मिळणारी अशी मोहळं मिळवून विशिष्ट रचनेच्या लाकडी पेटीत ठेवता येतात. जेथे चांगला भरपूर फुलोरा आणि सुरक्षित निवारा असेल अशा मधुबनात मधमाशा पालनाला सुरुवात करता येते. फुलोऱ्याच्या काळात मधाचा हंगाम असतो, त्यावेळी मध संकलन करता येतं. एरवी मधमाशांना साखरेचा कृत्रिम पाक देऊन त्यांचा सांभाळ करावा लागतो. मधमाशा पालन यशस्वी होण्यासाठी मधमाशांचा स्वभाव, सवयी, जीवनक्रम, गरजा या गोष्टींची माहिती करून घ्यावी लागते. त्यासाठी एक अभ्यासक्रमसुद्धा उपलब्ध आहे. महाराष्ट्रात मधमाशी पालनासाठी जंगल भाग आणि शेती बागायती क्षेत्र अनुकूल आहेत. महाराष्ट्राव्यतिरिक्त पंजाब, काश्मीर, उत्तर प्रदेश, हिमालयाचा भाग, हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, राजस्थानचा काही भाग, मध्य प्रदेश अशा जवळजवळ सर्वच प्रांतात मधमाशा पालन होऊ शकतं. अनेक ठिकाणी सहकारी मधमाशा पालक संघ आहेत. या व्यवसायाची जबाबदारी मुख्यतः खादी ग्रामोद्योग आयोग आणि राज्य खादी ग्रामोद्योग मंडळावर सोपवण्यात आलेली आहे. याशिवाय कृषी विद्यापीठे, वनविभाग, खाजगी संस्थाही या कामात सहभागी झाले आहेत. परंतु व्यवसायाच्या सर्वांगीण वाढीला प्रशिक्षित कुशल युवकांची, तंत्रज्ञांची, वैज्ञानिकांची मोठी गरज आहे. हा व्यवसाय आवडीने स्वीकारल्यास खूप मोठा वाव आहे. तर याच व्यवसायाच्या विषयी आपण पुढील भागात देखील माहिती करून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. तोपर्यंत आपण ऐकत राहा रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

हिल हिल पुरी हिला तुझे कपाली लाठीला आगो हिल हिल पुरी हिला तुझे कपाली लाठीला तुझे कपाली लाठीला तुझे कपाली लाठीला गो फैशन मराठी सोबई तुला।

गुल्ला।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: मी तर भोळी अडाणी टाकू.

था इश्क था एटम बाम गंगू तारुण्य तुझ बे फाम था इश्क था

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच चित्रपटातील गीतं आपण ऐकत असतो, त्यांचा आनंद घेत असतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे चित्रपट सुपर डुपरी ठरलेले असतात त्यांची गीतं देखील गाजलेली असतात, कथानकं असतात, त्या संदर्भातील चर्चा देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करत असतो. श्रोतेहो, हिंदी सिनेमामध्ये जे प्रायोगिक तत्वावर सिनेमे तयार झाले त्याच्यामध्ये दाक्षिणात्य कलाकारांचा सुद्धा महत्त्वाचा रोल राहिलेला आहे. त्याच्यामध्ये राजकुमार असतील, त्याचसोबत मामुटी असतील, असे बरेचसे दाक्षिणात्य कलाकार आहेत. चिरंजीवी असतील, नागार्जुन असतील, असे सगळे कलाकार जे आहेत ते आपल्या हिंदीमध्ये येऊन त्यांचा एक वेगळा ठसा त्यांनी निर्माण केलेला आहे. परंतु याची सुरुवात जर आपण पाठीमागं थोडंसं गेलो म्हणजे 1983 दशकामध्ये जर आपण गेलो तर अशाच एका मेगा स्टारची एंट्री एका जबरदस्त चित्रपटाने हिंदी सिनेमामध्ये झाली होती आणि ते कलाकार होते रजनीकांत. तर रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट त्या काळामध्ये थोडासा विवादित राहिला हा चित्रपट. या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक जे विषय होते ते पडद्यावरती दाखवण्यात आले होते किंवा असे विषय हिंदीमध्ये थोडेसे पचायला अवघड असल्यामुळे या सिनेमाला विरोध देखील झाला त्या काळामध्ये. परंतु हा चित्रपट नंतर ब्लॉकबस्टर देखील ठरला. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं प्रख्यात दिग्दर्शक टी रामा राव यांनी. तर जबरदस्त हिट राहिला चित्रपट होता, संगीत देखील जबरदस्त गाजलं आणि रजनीकांत यांची एंट्री हिंदी सिनेमामध्ये यशस्वी ठरली. तर आज आपण जाणून घेणार आहोत अंधा कानून या चित्रपटाच्या विषयी, या चित्रपटाच्या कथेविषयी, संगीताविषयी आणि कलाकारांच्या विषयी सुद्धा आज आपण अधिक माहिती करून घेणार आहोत आणि आनंद घेणार आहोत अंधा कानून या चित्रपटातील सुपर डुपर हिट गीतांचा.

श्रोतेहो अंधा कानून या चित्रपटाच्या कथानकाचा विचार करता बदला किंवा सूड या कथेचा मूळ अंतरात्मा म्हणावा लागेल किंवा 80s मध्ये जेवढे सिनेमे त्या काळात प्रदर्शित झाले त्यांची एक थीम असायची बदला. या थीमवरती बरेचसे चित्रपट निर्माण व्हायचे आणि ते चित्रपट चालायचे देखील. तसाच विषय घेऊन हा चित्रपट देखील निर्माण करण्यात आला होता. याच्यामध्ये रजनीकांत यांनी साकारलेली जी भूमिका होती विजय नावाची, त्याचबरोबर हेमा मालिनी यांनी दुर्गादेवी सिंगची जी भूमिका साकारली होती, या दोन पात्रांभोवती हा सिनेमा पुढं चालत राहतो. कपिल कुमार त्यांचे वडील आहेत आणि त्याचसोबत जेलमधून सुटलेले चार जे गुन्हेगार आहेत ते येऊन त्या ठिकाणी अत्याचार करतात आणि अत्याचाराचा सूड घेण्यासाठी विजय आपलं सर्वस्व पणाला लावतो आणि शेवटी जिंकतो सुद्धा. अशी साधी गोष्ट आपल्याला अंधकारांच्या माध्यमातून पाहावयास मिळते. परंतु प्रख्यात दिग्दर्शक टी रामा राव यांनी ज्या पद्धतीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे ते मात्र इंटरेस्टिंग ठरलं. आणि जी कथा होती या चित्रपटाची ते कथालेखक होते शोभा चंद्रशेखर आणि संवाद जे लिहिले होते ते होते राही मासूम रजा यांनी संवाद लिहिले होते. तर या दोन्हींच्या माध्यमातून ही कथा पुढं चालत राहते आणि या कथेनं खरं तर प्रेक्षकांना देखील खिळवून ठेवलं. साधी सुडाची कथा असताना सुद्धा विजय ज्या पद्धतीनं आपल्या जे शत्रू आहेत त्यांच्यावर कसा विजय मिळवतो याचं एक चांगलं चित्रीकरण किंवा एक चांगली रहस्य कथा थोडक्यात म्हणता येईल की तो कसा या सर्वांवर सूड उगवतो असं कथानक अंधा कानूनचं होतं. प्रेक्षकांना देखील हे कथानक खूप आवडलं आणि हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंधा कानून या चित्रपटातील सुपर डुपर हिट गीत आपण ऐकत आहोत रेडिओ 13.4 FM वरती।

श्रोते हो एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंधा कानून या चित्रपटा श्रोते हो एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंधा कानून या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहोत। तर थोडंस कलाकारांच्या संदर्भात आता मंडळी जाणून घेणार आहोत। जसं की आपण सुरुवातीला उल्लेख केला की हिंदी मध्ये रजनीकांत यांची एंट्री ब्लॉकबस्टर ठरली, तर त्यांच्यासोबत जे इतर कलाकार दिसून आले त्याच्यामध्ये हेमा मालिनी जी असतील ह्या देखील या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकर्षानं समोर आल्या। त्याचबरोबर एक आणखी व्यक्तिरेखा जी पडद्यावरती जेव्हा पोस्टर छापून आले त्यावेळेस ती व्यक्तिरेखा खरं तर लक्षात येते। खरं तर कॅमिओ एंट्री होती अमिताभ यांची, नंतर ती भूमिका थोडीशी मोठी देखील करण्यात आली आणि अमिताभ यांनी साकारलेला झा निसार खान प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करून गेला। कोर्टामधील सीन असतील किंवा इतर ठिकाणी अमिताभ यांचा वावर इतका जबरदस्त दिसून येतो की त्याच्यामध्ये रजनीकांत यांची एंट्री थोडीशी फिकी पडल्यासारखी वाटायची। पडद्यावर पाहत असताना सगळं कथानक हे रजनीकांत यांच्या भोवती फिरत असताना सुद्धा अमिताभ यांची एंट्री आणि त्यांची जी कथानक त्या सिनेमामध्ये दाखवण्यात आलं ते मात्र प्रेक्षकांच्या डोक्यावर चढून बसलं। खूप वर्ष ते कोर्टातला सीन त्याच्यामध्ये दाखवण्यात येत होता। त्यानंतरच्या कलाकारामध्ये आपण जर बघितलं की चार व्हिलन मुख्य खलनायकी पात्र याच्यामध्ये दाखवण्यात आली होती। त्याच्यामध्ये प्रेम चोपडा, मदन पुरी असतील, ओम शिवपुरी असतील, अमरीश पुरी असतील, प्राण यांचं कॅरेक्टर कोण विसरणार, त्याचबरोबर अकबर अलीचं जे कॅरेक्टर होतं डॅनी डेन्झोपा यांनी प्ले केलेलं, जबरदस्त अकबर अली पडद्यावर दिसून आला आणि त्या अकबर अलीच्या डोळ्यामधला कैफ, त्याचबरोबर प्रेम चोपडा यांची जी भूमिका होती अमरनाथ नावाची व्यक्तिरेखा ती देखील खूप जबरदस्त ठरली। एकंदरीत पाहता रजनीकांत यांची ॲक्शन, अमिताभ यांचा धीर गंभीर रोल, त्याचबरोबर दुर्गा देवी सिंगची जी हेमा मालिनी यांनी साकारलेली भूमिका होती ती देखील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आणि त्या काळामध्ये सगळ्याच ठिकाणी हा चित्रपट हाऊसफुलचे बोर्ड दाखवत राहिला।

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंधा कानून या चित्रपटातील सुपर डुपर हिट गीत आपण ऐकत आहोत रेडिओ 13 90.4 FM वरती।

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंधा कानून या चित्रपटातील सुपर डुपर हिट गीत आपण ऐकत आहोत रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। तर संगीताच्या बाजूच्या संदर्भात बघूयात। खरं तर त्या काळामध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल हे जसं नाव आहे त्याची जादू देखील तेवढीच मोठी होती। परंतु जसं अंधा कानून जर आपण जसं आपण चर्चा करत आहोत, थोडासा ॲक्शन पॅक सिनेमा, त्याचबरोबर त्याच्या समोर येणारे जे वेगवेगळे कथानकामधले सीन्स आहेत, तसं म्युझिक देणं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना उत्तम प्रकारे जमलं। सगळीच गाणी जबरदस्त हिट राहिली या चित्रपटासाठी। गीत गायन जे केलं होतं ते होतं आशा भोसले, त्याचबरोबर किशोर कुमार आणि SP बालसुब्रमण्यम। या सर्वांनी मिळून या संगीताला चार चांद लावले। त्यामधील रोते रोते हसना सिको हे गीत देखील त्या काळामध्ये प्रचंड हिट ठरलं। त्याचबरोबर SP खरं तर रजनीकांत यांचा आवाज या चित्रपटामध्ये बनले आणि 3 गीतं त्यांनी गायली, ती गीतं देखील सुपर डुपर हिट ठरली। त्याचबरोबर या चित्रपटाला हिट करण्यामध्ये आनंद बक्षी आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल या दोघांचा वाटा जो आहे तो खूप मोठा ठरला होता। त्यामुळेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट ठरला।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: क्लासिक रेडियो शो मध्ये मी आरजे प्रगती पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला। नमस्कार। आज अशा अभिनेता बद्दल सांगते ज्याने अभिनय करणं आणि पैसे कमवणं यामधून सुवर्ण मध्य साधला। म्हणजेच दिवसा निर्मात्यांना भेटायचं आणि रात्री टॅक्सी चालवायची, रात्री टॅक्सी चालवायची आणि दिवसा अभिनयाचं वेड जपायचं, असा ध्यास घेऊन एका अभिनेत्यानं प्रामाणिक प्रयत्न सुरू केला। हा अभिनेता म्हणजे मराठीतलं असं व्यक्तिमत्व ज्याला त्या काळी चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जायचं। काय कमलची गोष्ट आहे नाही, या माणसानं जवळपास 3-1 वर्ष मुंबईमध्ये टॅक्सी चालवली। अनेक नातेवाईकांनी हा टॅक्सी चालवतो असं म्हणून त्यांच्याशी संबंधही तोडले होते, पण जेव्हा त्यांच्याच मराठी सिनेमांना यश मिळालं तेव्हा सारे नातेवाईक पुन्हा त्यांच्याशी गोडी गुलाबीनं वागू लागले। त्यामुळं असतील शिते तर जमतील भूते याचा प्रत्यय त्यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला झाला। त्या काळचं तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारं नाव म्हणजे अभिनेता रवींद्र महाजनी। देखणं आणि रुबाबदार रूपानं मराठी सिनेमाला त्यांनी हिरोपण दिलं। यांचा संपूर्ण प्रवास थक्क करणारा आहे, जो आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून। शोच्या सुरुवातीलाच झुंज या सिनेमातलं गाणं आपल्या भेटीला येत आहे। झुंज हा असा सिनेमा आहे ज्या सिनेमानं मराठी सिनेसृष्टीला रंजना देशमुख आणि रवींद्र महाजनी ही नवी आणि हिट जोडी दिली। हा पहिला सिनेमा त्यांना कसा मिळाला यामागंही एक गोष्ट आहे, मी सांगणार आहे पण थोड्याच वेळात। झुंज सिनेमाच्या यशानंतर त्यांनी दुनिया करी सलाम, हीच खरी दौलत, देवघर, लक्ष्मीचं पाऊल, कशाला उद्याची बात, मुंबईचा फौजदार यांसारखे अनेक हिट सिनेमे दिले। या दोघांनी मराठी रसिकांच्या मनावर राज्य केलं। क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे याच सिनेमातलं गाणं आपल्या भेटीला,

मासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण रवींद्र महाजनी यांचा प्रवास जाणून घेतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून. आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरा 91.4 FM वरून. झुंज या सिनेमानं रौप्य महोत्सवी यश मिळवलं आणि मराठी सिने निर्मात्यांची महाजनींकडे जणू रांगच लागली. आराम हराम आहे, लक्ष्मीची पावलं, देवता असे सिनेमे तर त्यांनी केलेच, पण त्याचबरोबर गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार असे हलके फुलके सिनेमेही त्यांनी केले आणि लोकांना प्रचंड आनंद दिला. त्यांचे सगळेच सिनेमे गाजले. त्यांच्या देखण्या रूपामुळे ग्रामीण पार्श्वभूमीमध्ये अडकून पडलेला सिनेमा शहरी झाला. त्यांच्या शहरी रूपाला शोभून दिसतील अशा कथा मग लिहिल्या गेल्या आणि मग चांगली कथा, पटकथा, रवींद्र महाजनी यांचं देखणं रूप हे समीकरण 1975 ते 1990 या काळात उत्तम जुळून आलं.

वेलकम बॅक क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. रवींद्र महाजनी यांनी हिंदीमध्येही अनेक सिनेमे केले पण म्हणावं तितकं यश त्यांना मिळालं नाही. त्यांनी 70 आणि 80 दशक गाजवलं पण त्यांच्या गुणवत्ते इतकं काम त्यांच्या भेटीला आलं नाही. रवींद्र महाजनी रंगभूमीवरही रमले. त्यांनी अनेक नवीन कौतुकास्पद प्रयोग केले. बेलभंडार, अपराध मिस केला या नाटकांचे त्यांनी प्रयोग केले. 1990 नंतर ते चरित्र भूमिकांकडे वळले. काही काळ त्यांनी सिरियलमध्ये काम केलं. सत्तेसाठी काहीही या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शनाचा प्रयत्न केला. सत्ताधीश नावाचा चित्रपट त्यांनी निर्माण केला पण तो फारसा चालला नाही.

अलीकडेच आलेला देऊळ बंद आणि एक मोठा सिनेमा म्हणजे पाणीपत. यामध्ये ते आणि त्यांचा मुलगा गश्मीर यांची जोडी दिसली. बाप लेकाची ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली. अभिनेता गश्मीर महाजनी या क्षेत्रात स्थिरावला. केवळ अभिनेता म्हणूनच नाही, उत्तम डान्सर म्हणूनही त्याची ओळख आहे. मराठीमध्ये नवीन पिढीचे उमदे चेहरे आहेत आणि तो जणू त्यांचं प्रतिनिधित्व करतोय.

रवींद्र महाजनी यांनी जरी मोजकेच सिनेमे केले असतील तरीही रसिकांच्या मनात स्वतःचं असं अढळ स्थान त्यांनी निर्माण केले. लोकांच्या मनात आजही त्यांची प्रतिमा चॉकलेट बॉय म्हणून आहे. स्क्रीन किंवा रंगभूमीचा त्यांचा वावर हा केवळ तरुणींनाच नाही तर साऱ्यांनाच सुखवणारा होता. आपल्या देखण्या आणि रुबाबदार रूपानं मराठी सिनेमाला हिरोपण देणाऱ्या या दिलखुलास माणसाला रेडिओ तेरणाकडून आमचा सलाम. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये त्या काळी चॉकलेट बॉय किंवा स्मार्ट नायकाची एक स्पर्धाच असायची, परंतु हिंदीप्रमाणेच मराठीमध्ये असाच देखणा नायक रवींद्र महाजनी यांनी उभा केला. त्यांच्या सौंदर्याची चर्चा सर्व स्तरावर होत असायची, परंतु सौंदर्यासोबतच अभिनयातली वेगळी उंची रवींद्र यांनी निर्माण केली होती, ज्याचा प्रभाव मराठी सिनेरसिकांवर कायम राहिला. अशा या गुणी अभिनेत्यास रेडिओ तेरणाकडून आमचा सलाम. आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबते. पुन्हा भेटणार आहोत नव्या भागात मराठी सिनेमांचा काळ गाजवणाऱ्या कलाकारांच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि अजरामर गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी. रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केलं नसेल पटकन डाउनलोड करून घ्या आणि आमचे सर्वच कार्यक्रम ऐकायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत नव्या भागात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

Smile.

रन रन रन रन रन रन रन रन रन रन

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।